51 किलोहर्ट्स वरती 100.6 मेगाहर्ट्स या आमच्या एफ एम वाहिनीवरती न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवरती तसंच आकाशवाणी gov.in या वेबसाईटवरती आकाशवाणीचं हे आहे सांगली केंद्र. श्रोते हो, आज रविवार भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 14 जून 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. रसिक हो, सुप्रभात. सभेची सुरुवात मंगलध्वनीने.

नमस्कार सांगली, या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्या बरोबर आहे मी तुमची रेडिओ मैत्रीण प्रेरणा साठे। नमस्कार श्रोते हो, जगभरात काय काय घडलंय हे ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे। ऐकणार आहोत हिंदीतून बातम्या।

धनुष्य बाण धारण करणारा सर्व जगाचा पालन करता लक्ष्मीचा पती विष्णू असो किंवा त्रिशूल धारण करणारा पार्वती पती ब्रह्मांड नायक शंकर असो, मी त्यांना नित्य नमस्कार करतो. एकाच समुद्राच्या अनेक लाटा, एकाच सूर्याचे हजारो किरण, त्यापासून भिन्न थोडेच आहेत. परमेश्वरही सर्वव्यापी, अनंत, निर्गुण, निराकार, मानवासाठी त्यात अनेक रूपं धारण केली. आपण मानव मात्र त्याच्या एकाच रूपाला खरं मानतो. मग कोणी त्याला शिव म्हणतो तर कोणी विष्णू. याही पुढे जाऊन हट्टी आणि दुराग्रही मानव आपलेच आराध्य दैवत श्रेष्ठ आणि दुसरे कनिष्ठ मानतो. या त्याच्या कोतेपणातून अनेक वाद निर्माण होतात. हा अतिरेक त्या जगतपित्याला कसा आवडेल? म्हणून मी फक्त भावाचा भुकेला, माझी रूपं अनेक, पण अंतिम मी एक. बाह्य उपाधींपेक्षा केवळ नित्यभक्तीलाच मी महत्त्व देतो. हाच संदेश त्याला या श्लोकातून द्यायचा असेल का?

0: केशवं प्रतिगच्छति।
1: आकाशातून पडलेलं पाणी जसं शेवटी समुद्रासात जाऊन मिळते, त्याचप्रमाणे कोणाही देवाला केलेला नमस्कार अखेर केशवालाच पोचतो। पावसाच्या पाण्याची वृष्टी अनेक ठिकाणी होते, निरनिराळ्या वेळी होते, परंतु ते पाणी शेवटी एकाच ठिकाणी म्हणजे समुद्रात सामावते। पाणी येण्याच्या वाटा अनेक, पण त्यांचं आश्रयस्थान एकच, सागर। ही जशी वस्तुस्थिती, तीच गोष्ट परमेश्वराची। त्याची सगुण रूप अनेक, त्यांचे अनेक वेगवेगळे उपासक। मनुष्य आपल्या आराध्य दैवताला मोठ्या भक्तीने नमस्कार करतो, पण जसे मित्राय नमहा, भानवे नमहा अशी वेगवेगळी नावे घेऊनही तो नमस्कार एका सूर्याकडेच जातो, तसेच सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी एकाच देवाकडे जातो।
2: श्लोक संकलन आणि भावार्थ लेखन केलं होतं सुधा कुलकर्णी यांनी, श्लोक गायन होतं ऋषिकेश बोडस यांचं, तर वाचक स्वर होता श्यामल औक्षणकर यांचा। प्रकाश किरण हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 6:10 झालेत। मस्त वातावरण पडलंय ना रसिक श्रोते हो। पक्ष्यांचा किरबिलाट सुरू झालाय, चिवचिवाट ऐकायला यायला लागलाय, कामांची लगबग तर सुरू झालेलीच आहे। आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये भक्ती संगीतामध्ये जर आपण धावून

घालो तर दुधात साखरच. चला तर ऐकूया प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या जगदीश खेबुडकर यांच्या गीतरचनेने. ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील ही भूपाळी.

या सुंदर भूपाळीने वातावरणामध्ये आणखीनच प्रसन्नता भरून राहिली. आता कार्यक्रमामध्ये ऐकूया संत तुकाराम यांची रचना आशा खाडिलकर यांच्या स्वरामध्ये.

प्रभात वंदन प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम यांची रचना अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये, संगीतबद्ध केले रवींद्र खासनीस यांनी.

वर्षा आंबेकर यांनी संगीतबद्ध केलेली अश्विनी भिडे यांच्या स्वरातील रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, प्रभात वंदन या प्रातकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकणार आहोत मीरा भजन सावनी शेंडे यांच्या स्वरामध्ये. संगीतबद्ध केले सलील कुलकर्णी यांनी. ऐकणार आहोत हिंदी भक्ती रचना.

समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रातःकालीन भक्तीसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 6:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. शेतीविषयी उपयुक्त टिप्स जाणून

0: मंडळे, पिकांचं व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच पिकांचा पोषकपणा वाढून पिकांचं उत्पादन आपल्याला जास्त मिळतं. पिकांपासून गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाला लागणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्य ही योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं. नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा हा प्रत्येक पिकाला झाला पाहिजे. हा पुरवठा होण्यासाठी मातीचं निदान करणं हे खूप महत्वाचं आहे. एकदा का माती परीक्षण करून घेतलं की त्या अहवालावरून आपल्याला त्या जमिनीत मूळचा अन्नद्रव्य साठा किती आहे हे समजून येतं. आणि मग आपण त्या जमिनीत कोणतं पीक घेणार आहोत, त्याची अन्नद्रव्याची गरज काय आहे हे शिफारसीनुसार कळल्यावर आपण त्या जमिनीत उपलब्ध असणारे अन्नद्रव्य विचारात घेऊन उर्वरित अन्नद्रव्य त्या पिकाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिफारशीनुसार त्या पिकाला वरून किती आणि कोणती अन्नद्रव्य घालायची याचा ताळमेळ घालणं म्हणजेच समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन होय. मंडळी, पिकांना समतोलपणे अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा मुख्य कण आहे. बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतं वापरतात. त्या मानानं स्फुरदयुक्त, पालाशयुक्त खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही फारच कमी प्रमाणात वापरली जातात. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांचा वापर करत नाहीत. शेतकरी पिकांची फेरपालट योग्य पद्धतीनं करत नाहीत आणि मग या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे मूळ अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी कमी होत जाणं आणि उत्पादन घटणं. थोडक्यात काय तर जमिनीची सुपीकताही कमी होत जाते. या उलट माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण समतोल खतांचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा केला तर पिकांची उत्पादन क्षमता वाढते, त्याचबरोबर मालाचा दर्जा, जमिनीतली अन्नद्रव्यांची कमतरता आणि कमी होत जाणारी जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी याची नक्कीच मदत होते. जास्त प्रमाणात खत दिल्यानं पिकांना अपाय होतो, तसंच कमी खत दिल्यानं पिकांची वाढ खुंटते. म्हणून समतोलपणे खतं वापरली तर उत्पादन वाढतं आणि मग खर्च केलेल्या भांडवलापासून आपला आर्थिक नफा वाढतो. म्हणून समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काही गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्या जमिनीतल्या प्रत्येक घटकाचं निदान करून त्या अहवालानुसार पिकांसाठी त्या जमिनीतल्या मूळ उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचा विचार करून वरून कोणती आणि किती खतं घालायचा याचा तंतोतंत ताळमेळ आपण घालणं अपेक्षित आहे. वेगवेगळ्या विभागात नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे का की पुरेसा साठा आहे याचं परीक्षण करून घेतलं पाहिजे. समतोल खत पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांना साक्षर केलं पाहिजे. बहुतांशी खत पुरवठा ही खाजगी विक्रेत्यांकडून केला जातो. ते शेतकऱ्यांना समतोल खत व्यवस्थापनाविषयीची फारशी माहिती सांगत नाहीत, त्यामुळं केवळ नुसताच व्यापारी दृष्टिकोन शेतकऱ्यांनी देखील ठेवता कामा नये. आपल्या माती परीक्षणानुसार योग्य त्या खतांची निवड करावी. समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी आणि त्याच्या वापराविषयी कृती विस्तार एजन्सींनी जास्तीत जास्त लक्ष घालून शेतकऱ्यांच्या जागृती निर्माण करायला हवी. स्वतः शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या खतांचा योग्य वापराबद्दल तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यासाठी साक्षर झालं पाहिजे. मंडळी, अशा प्रकारे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, अन्नद्रव्य व्यवस्थापनातील अडचणींचा समतोल, अन्नद्रव्याची गरज इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यानुसार अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आपण जाणून घेतलीत महेश इनामदार यांच्याकडून. कृषी वार्ता. शेतीविषयक उपयुक्त टिप्स सांगणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. 6:45 झाली आहेत. आरोग्याची काळजी सहज सोप्या पद्धतीने कशी घेता येईल याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून.
2: श्रोतहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो,

0: या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण दोन भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्यूमरच्या गाठी. अंडाशयाचे शिस्टचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे शिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल सिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल सिस्ट आहे किंवा साधी सिस्ट आहे तर ही सामान्य प्रकारची सिस्ट आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे सिस्ट सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल सिस्टचे दोन प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर सिस्ट. तर या सिस्टमध्ये प्रजननक्षम वयोमधील महिलांना या सिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट. ही पण एक साधी सिस्ट आहे. ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकलमधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधीकधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची सिस्ट बनू शकतो. हे सिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे सिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील सिस्ट. हे जे वरील सिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधीकधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय सिस्टसुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस सिस्ट किंवा एंडोमेट्रिओमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते, ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्यूमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचं आपण वर्गीकरण करू शकतो.
1: श्रोतो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्याची काळजी घेण्याविषयीचं मार्गदर्शन आपण ऐकलं आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून. श्रोतेहो, हाच कार्यक्रम आज दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:50 झाली आहेत. पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपण नेमकं काय जाणून घ्यायला हवं याचं उत्तर शोधण्यासाठी ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैव

0: विहिदता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविहिदतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोसियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले. हा अलीकडील काळातील जैवविहिदतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविहिदता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने 2011 ते 2020 हे दशक जैवविहिदता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविहिदता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविहिदता म्हणजे काय. तर जैवविहिदतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविहिदता म्हणजे जनुकांची विहिदता होय किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विहिदता होय. जनुकीय जातीय आणि परिसंस्थीय विहिदता म्हणजे जैवविहिदता होय. अशा या जैवविहिदतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविहिदता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती वेली गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविहिदता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविहिदता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविहिदतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात, पण पावसाळा सुरू झाला की ही भूचत्राचे रूप धारण करून अवतरतात. झाडाच्या खोडावर उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्न साखळी सुरळीत होते. या अन्न साखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपण नेमकं काय करावं याचं उत्तर आपल्याला सापडलं परिसर हा कार्यक्रम ऐकल्यानंतर. श्रोतेहो, हाच कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:55 होत आहेत. योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आजपासून आपण सुरू करतो आहोत. रसिक श्रोते हो, सहभाग आहे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

नमस्कार. योग आणि निरोगी वृद्धत्वाचे विज्ञान आजचा विषय. युवा वृद्धोति वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश तंद्रिता. युवक वृद्ध अतिवृद्ध व्याधिग्रस्त यापैकी कोणीही जरी योगाचा अभ्यास केला सराव केला तर त्याला आरोग्य प्राप्ती होते. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम योगा फॉर हेल्दी

0: की एजिंग म्हणजे निरोगी वृद्धत्वाकरिता योगाभ्यास. वाढत्या वयात शरीर आणि मन तंदुरुस्त सक्रिय आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला योगाभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मनुष्याचं वय जसं जसं वाढतं तसं तसं आपले शरीर हळूहळू वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागते. त्याची ऊर्जा कार्यक्षमता कमी होऊ लागते. परंतु कमी ऊर्जेवर अधिक कार्यक्षम राहण्यासाठी योगाभ्यास आपल्याला उपयोगी पडतो.
1: योग म्हणजे काही शारीरिक हालचाली आणि योगासने अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. परंतु तसे नसून पतंजलींनी सांगितलेला हा अष्टांग योग आहे. ही एक जीवनशैली आहे. ह्या अष्टांग योगामध्ये सुरुवातीला यमनियम म्हणजेच समाजात वावरतानाची नैतिक बंधने आणि स्वतःसाठी आखून घेतलेली काही बंधने जी पाळूनच आपण योगाभ्यासाला सुरुवात करायची आहे.
0: उतार वयात साधारणपणे पाठीच्या कण्यासाठी अनेक व्याधी आपोआप निर्माण होतात. वय वाढेल तसं तसं पाठदुखी कंबरदुखी सुरू होते. पचनाच्या तक्रारी सांधे दुखी अशक्तपणा इत्यादी आजार उद्भवू शकतात. आणि त्यासाठी योगाभ्यासामधील काही असणे ताडासन भुजंगासन पवनमुक्तासन अर्धशलभासन सुखासन वज्रासन अशी सोपी आसने करून शरीर आणि सांध्याची लवचिकता टिकू शकतो. प्राणायाममध्ये दीर्घश्वसन जलश्वसन विभागीय श्वसन अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम ओंकार म्हणजे प्रणव प्राणायाम इत्यादी अभ्यासाने फुफ्फुस आणि वायुकोश तसेच श्वासपटल याची कार्यक्षमता वाढू शकते. ध्यान धारणेच्या अभ्यासाने मनन चिंतनशीलता अंतर्मुखता हळूहळू यायला लागते. मनाची एकाग्रता वाढते. विस्मरण कमी होते.
1: प्राणायामाच्या बाबतीत आणखी एक नमूद करण्याची गोष्ट म्हणजे साध्या श्वसन क्रियेमध्ये नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो. हा नायट्रिक ऑक्साईड वायू इम्युनिटी वाढवतो. अँटीबायोटिक आणि अँटीव्हायरस म्हणून शरीरामध्ये काम करतो. प्रणव उच्चारातील आणि भ्रामरीमधील मकार आपण जो करतो तो मकार करताना साध्या श्वसनाच्या 10 पट नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो आणि हा शरीरातील इम्युनिटी टिकवण्यास अत्यंत उपयोगी ठरतो. एक श्लोक सांगितलेला आहे की समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासे प्राज्ञः यथाशक्ती निरंतरम. याचा अर्थ असा आहे की समाधान आणि सौख्य मिळवण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्राज्ञ म्हणजे बुद्धिमान लोक फक्त योगाचाच अभ्यास करतात तोसुद्धा यथाशक्ती आणि निरंतर. हेच तर खरे योग आणि योगामुळे निरोगी वृद्धत्व कसे मिळू शकतो त्याचे विज्ञान आहे.

0: योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा भाग पहिला आपण ऐकलात. योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिकेचा पहिला भाग आज आपण ऐकलात. श्रोतेहो, आजपासून सुरू झालेली ही मालिका आपण 28 जून पर्यंत रोज सकाळी 6:55 आणि संध्याकाळी 6:55 ऐकणार आहोत. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. श्रोतेहो, आज रविवार 14 जून 2026 सकाळचे 7 वाजलेत.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आज सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.

ऐकूया आजचा एक छानसा सुविचार. श्रीकृष्ण म्हणतात,

जेव्हा तुम्ही वेळ आणि परिस्थिती ओळखून बोलण्याऐवजी शांत राहण्याची कला शिकून घेता तेव्हा तुमचे मन हेच तुमच्या शब्दांपेक्षा जास्त शक्तिशाली बनते.

कथांचा सुविचार आपण ऐकला। श्रोतहो, आता जाणून घेऊया आमच्या आज दिवसभरातील काही ठळक कार्यक्रमांविषयी। सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजेतवाने, 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून, 7:40 जीएस चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्या गाथा भाग तिसरा गाणी मनातली 7:45। सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून, चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40, 8:55 लखलक चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आज ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत, सकाळी 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, 9:15 श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम सप्रेम नमस्कार पुनःप्रसारण संध्याकाळी 6:35 संध्याकाळी 6:35 9:30 बालचमूंचा लाडका कार्यक्रम बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8:15। सकाळी 10 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, 10:10 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, 10:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म यामध्ये लीलावती अडसुळे यांच्या शास्त्रीय गायनामध्ये त्यांनी गायलेला राग बिलास खानी तोडी आपण ऐकू शकाल। श्रोतेहो, सकाळी 11 श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या हिंदी चित्रपटातील काही गीतांचा आनंद आपण घेणार आहात हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमामधून, भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम 11:40।

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम यामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दुपारी 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार 1:05. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, तर नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40. 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55. कृषी वार्ता हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता. 2:05 आरोग्य ध्वनी संपदा आणि 2:10 परिसर या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला मराठी चित्रपट संगीत, त्यानंतर प्रासंगिक. या कार्यक्रमामध्ये जागतिक रक्तदाता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 5:30 आणि युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 6:05 आणि लोकसंगीतावर आधारित विशेष कार्यक्रम लोकधन. या कार्यक्रम मालिकेचा भाग 54 सादर करते संजय पाटील. संस्कृत मधून वार्ता दिल्ली केंद्रावरून संध्याकाळी 6:20. श्रोतोवे संध्याकाळी 6:30 महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 या स्पर्धेअंतर्गत एजबस्टन क्रिकेट स्टेडियम बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण खेळ संपेपर्यंत आपण ऐकणार आहात. 106.6 MHz या FM वाहिनीवरती आणि 1251 KHz या मध्यम लहरी वाहिनीवरती.

0: न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरती आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम. यामध्ये 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:55 योग संजीवनी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात गीतेतील 9व्या अध्यायातील 26व्या श्लोकावर आधारित हरिभक्त परायण नारायण भगवान खबाळे पाटील यांचं प्रवचन, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून, 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर्स, 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम रविवासरीय संगीत सभा दिल्ली केंद्रावरून, 11:00 हिंदीतून बातम्या तर 11:05 इंग्रजीतून बातम्या. असे असतील आमचे आज दिवसभरात प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्याच
1: हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
3: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतो.
2: आवाजाचा दणदणाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपले श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार। भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा। आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली। डेहराडून

0: इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील निस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. निस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनं देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो असा निसर्ग हा इथे पाहिला.
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित

0: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसंच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रमच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 अधिक मोठे धरणी असून त्या बाबतीत भारत जगात तिसरा क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसंच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धर्मशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक शतकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठला करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली. ऐकूया कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने. वैभव लोंढे यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकूया.

0: वैभव लोंढे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं, एक गाणे ताजे तवाने. हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, हाच कार्यक्रम आज रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावर.
0: सकाळचे 7:25 होत आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.
2: होत आहेत, प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
3: अभिजात मराठी आपली मराठी.

0: मनापासून स्वागत करते. श्रोते हो, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आतापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत. यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात. या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: श्रोते हो नमस्कार.
0: सर, आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत. तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
1: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं. या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे. 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे. आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळाची स्थापना, त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे. आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे, ज्याचं लेखन ना ह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत, ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राग जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे. विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण, मूल द्रव्य या विज्ञान विषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र, मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्वाचा आहे, तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13वा खंड हा सर्वांसाठीच, म्हणजे अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांदृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे.
0: सर, आत्ता आपण काही शब्दांविषयी सांगितलं, परंतु 13व्या या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत, म वरून सुरुवात होणार आहे.
1: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती, उदाहरणार्थ गदी माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर किंवा शरदचंद्र मुक्तिबोध, गजानन मुक्तिबोध, या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं, जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील याच खंडात आहे. अशाच पद्धतीने शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
0: सर, हे झालं आता 13व्या खंडाविषयी. आता 14वा खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात. तर 14व्या खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल?
1: खंड 14

0: सुमारे 845 नोंदी आहेत आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे, ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 साली प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली, त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसारण, रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेषण अशा नोंदींचा, म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14 खंडात आहेत. शिवाय युरोप, राष्ट्र, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम, राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत आणि त्यामुळं या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच, शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्त्वाच्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
1: सर, 14 खंडामध्ये य यंग एडवर्ड आपण मगाशी म्हणालात, तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15 बद्दल आम्हाला काय सांगाल आपण, जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं किंवा हे जे 15 विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख कराल अशी कोणती आहे?
0: 15 खंडात 1898 नोंदी आहे आणि रेल्वे ते वाद्य व वाद्य वर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे आणि हा खंड 1995 साली प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव आहे आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15 खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्याच्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात, म्हणजे 1995 साली हा खंड प्रकाशित झाला, तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र, ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळं रेल्वे, रोग, लवंग, लावणी, लेझिम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्य विषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
1: उदाहरणार्थ
0: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही समाजवाद तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकार विषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्त्वपूर्ण नोंद SD इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रूपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं ह्या नोंदीत त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 आहेत.
1: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो, म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
0: मुळात आपल्या मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्त्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्त्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत, कारण यामध्ये

0: रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्य विषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्यविषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळं 13 ते 15 या खंडाची मागणी वाङ्मय अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणात असते. शिवाय राजकीय पक्ष, राजशाही, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रगीत, शिवाय लोकशाही, वर्णव्यवस्था या संकल्पनांना जोडून अनुषंगिक नोंदी ज्या आहेत त्याही याच खंडात प्रामुख्याने येतात. त्यामुळं सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीनेही हे 3 खंड अत्यंत महत्वाचे संदर्भ पुरवतात.
1: सर, 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
0: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
1: मस्तच.
0: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तिलेख असे म्हणतात या नोंदीला. या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्द व्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच, परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला तसेच संघटन व पोषण मूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेत. आणि मला सांगायला शेवटी असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळेच कायम टिकून आहे.
1: नक्कीच सर. डॉक्टर दत्तात्रय घोलप सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झालेत. ऐकणार आहोत जी एस चहा प्रायोजित विचारपुष्प. तत्पूर्वी हे जाहिरात प्रसारण.

0: था आसाम सा गोल्डन सिटी से डस्ट चाह जीएस चाह।
1: जीएस चाह प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
2: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा। लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं आहे।
3: खेड्यातली पोरं झाली महाराणी,

ही कथा कोणाची आहे तर नगर जिल्ह्यातील चौंडी नावाचे एक गाव आहे. त्या एका खेडेगावात माणकोजी शिंदे यांच्या पोटी जन्मलेल्या मुलीवर शिवाची त्या मार्तंडाची कृपा झालेली आहे आणि त्या कृपेने ती महाराणी झालेली आहे अशा महाराणीची ही कथा आहे.

0: तुमची?
1: पूर्वीच्या काळी पती निधनानंतर पती बरोबर सती जाण्याची पद्धत होती. खंडेराव होळकरांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी सती जाण्यासाठी सर्व तयारीनिशी निघाल्याही होत्या. पण फक्त सती जाणे म्हणजे पतिव्रता धर्म असे नाही. पतीचे राहिलेले कार्य ओळखून

0: त्यांची
1: पूर्वीच्या काळी पती निधनानंतर पती बरोबर सती जाण्याची पद्धत होती. खंडेराव होळकरांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी सती जाण्यासाठी सर्व तयारीनिशी निघाल्याही होत्या, पण फक्त सती जाणे म्हणजे पतिव्रता धर्म असे नाही. पतीचे राहिलेले कार्य ओळखून ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी अत्यंत भक्तिभावाने ते कार्य करणे म्हणजे पतिव्रता धर्म पाळण्यासारखेच आहे. सती जाणे या धर्मातला नेमकेपणा अहिल्यादेवींनी जाणला आणि सासरे मल्हाररावांनी केलेली विनंती मान्य करून सती गेल्या नाहीत. त्यानंतर 29 वर्ष आदर्शवत राज्यकारभार त्यांनी केला. ही कथा त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींची आहे.

अहिल्यादेवीनी रयतेसाठी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचं स्मरण करणे म्हणजे त्यांची कथा ऐकण्यासारखे आहे. युद्धापासून बचाव होण्यास मदत व्हावी त्यासाठी जागेला तटबंदी केली, लपण्यासाठी सोय व्हावी त्यासाठी मजबूत वाडे बांधले, शिवाय मजुरांच्या हाताला काम मिळावे. त्या काळामध्ये हुंडा जास्त घेत असल्याने मुलींची लग्ने होत नव्हती. अहिल्यादेवींनी कायदा करून हुंडाबंदी केली आणि तरुण मुलींची लग्ने होऊ लागली ही कथा त्यांची आहे.

0: त्यांची
1: अहिल्यादेवीनी राज्यकारभार हातात घेतल्याबरोबर त्यांनी प्रथम दारूबंदी केली. दारू काढणाऱ्या लोकांना परावृत्त करून इतर व्यवसायास आर्थिक मदत केली. प्रवासामध्ये भिल्ल लोक लुटालूट करायचे, त्यांचा बंदोबस्त अहिल्यादेवीनी केला. इतरांच्या पेक्षा त्यांची न्यायदानाची पद्धत वेगळी होती. न्याय लवकर मिळायचा, शिवाय खर्च कमी आणि तोही योग्य, अशी चांगली कामे अहिल्यादेवीनी केली, त्यांची ही कथा आहे.

0: पाणीपतच्या युद्धामध्ये पाणी पाणी करून अनेक सैनिकांनी जीव सोडले. भविष्यात युद्ध झाले तर पाणी मिळाले नाही म्हणून एकही सैनिक मरू नये हा दृष्टिकोन समोर ठेवून तीर्थक्षेत्राच्या वाटेवर त्यांनी ठिकठिकाणी विहिरी व बारवा बांधल्या. स्त्रिया नदीवर स्नानासाठी किंवा कपडे धुण्यासाठी गेल्यावर त्यांचा पाण्यात वाहून जाऊन मृत्यू होऊ नये. पुरामुळे नदी काठावरील जनजीवनाचे व भूभागांचे नुकसान होऊ नये. नदीचे सौंदर्य वाढवावे म्हणून त्यांनी नदीच्या किनारी दगडी सुंदर घाट बांधले. त्यांचा राज्यकारभार अतिशय चोख व व्यवस्थित होता. स्व उद्धाराला त्यागून प्रजा कल्याणाचा कारभार अहिल्यादेवींनी नीट केला. त्यांची ही कथा
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं.
2: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
3: जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प आपण ऐकलत सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रम मालिकेचा भाग तिसरा आज प्रसारित झाला. सकाळचे 7:46 आणि 18 सेकंद झाली आहेत. आनंद घेऊया गाणी मनातली या कार्यक्रमाचा.

शंकर पंडित यांचा संगीत साज असलेली रजनीकांत राजाध्यक्ष यांची रचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये. गाणी मनातली कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया प्रवीण दमणे यांची गीतरचना, संगीत साज प्रभाकर पंडित यांचा तर स्वरसाज साधना सरगम यांचा.

श्रोतहो, आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी शारदा या नाटकासाठी जे खूप मेहनतीनं काम केलं त्या नाटकातील हे पद ऐकूया.

या रचनेबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतात. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या.

अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील -129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

0: दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतीमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगर तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी 7G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी तुमची रेडिओ सखी प्रेरणा साठे. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: माणसाचा जन्म कशासाठी आणि माणसाचा जन्म कोणापोटी

0: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: माणसाचा जन्म कशासाठी आणि माणसाचा जन्म कोणापोटी, या दोन्ही बाजू पाहताना प्रथम आपण माणसाचा जन्म कोणापोटी हे पाहण्याचा प्रयत्न करूया। हिंदू संस्कृतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे, तो म्हणजे आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत। हिंदू संस्कृती सांगते की आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत। आपण सर्व म्हणजे फक्त हिंदू, हा हिंदू संस्कृतीचा उद्देश कधीही नव्हता। तर हिंदू संस्कृतीनं अखिल मानवजातीचा विचार केलेला आहे, इतकंच नव्हे तर सर्व भूतमात्रांचा विचार केलेला आहे। इतर संस्कृती किंवा इतर राष्ट्रातील लोक असा विचार करत नाहीत, पण हिंदू संस्कृती किंवा भारतीय संस्कृती मात्र अखिल मानवजातीचा विचार करते, हे आपण या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे। हिंदू संस्कृती अखिल विश्वाचा विचार करते, अखिल मानवजातीचा ती विचार करते, इतकंच नव्हे तर भूतमात्राचाही ती आवर्जून विचार करते। ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर तुमच्या हे ध्यानात येईल की आपण सर्व देवाची लेकरं आहोत। वास्तविक हा फार मोठा सिद्धांत आहे। मला तुम्ही सांगा की आपण सर्व देवाची लेकरं आहोत म्हणजे आपण देवच नाही का? देवाचं लेकरू म्हणजे देव नाही का? जसं वाघाचं लेकरू वाघ असतं, सिंहाचं पिल्लू सिंह असतं, त्याप्रमाणे देवाचं लेकरू हे देवच असतं। पुन्हा हिंदू संस्कृतीनं अतिशय सुरेख सिद्धांत सांगितला, तो म्हणजे तत्त्वमसी, म्हणजे ते तू आहेस। ते म्हणजे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो ते तू आहेस। त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी हा महामंत्र सांगितला। सोहम म्हणजे तो आणि मी एकच आहे। शिवोहम, तो आणि मी एकच आहोत। केवढा मोठा सिद्धांत सांगितला। ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात पहा, ते सांगतात पै आपुलेनी भेदे विण, जाणीजे नी माझे एकपण, तयाचे नाव शरण मज येणे गा। हिंदू संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे की ती सर्वांचा विचार करते। आपण समजतो ते आणि भारतीय संस्कृतीनं जे शिकवलेलं आहे ते, यात जमीन आसमाना इतकं अंतर पडलेलं आहे। आज आपण स्वतःला हीन समजतो, स्वतःला आपण कमी समजतो, स्वतःला पापी समजतो, स्वतःला आपण कमी लेखतो, याचं कारण काय? याचं कारण असं की आपल्याला जी शिकवण मिळालेली आहे त्या शिकवणीपासून आपण दूर गेलेले आहोत। देवापासून बुद्धी दूर, ती दुर्बुद्धी। संत दुर्बुद्धी हा शब्द वापरताना म्हणतात दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा। दुर्बुद्धी म्हणजे काय? तर जी देवापासून दूर गेली ती दुर्बुद्धी। आणि सुबुद्धी म्हणजे काय? तर बुद्धी देवाच्या जवळ आहे ती सुबुद्धी। दुर्बुद्धीमुळे आपण देवाला विसरलो। आपण देवाचं लेकरू आहोत, देवाचे आपण पुत्र आहोत, हे आपण विसरलो, इतके की आपण स्वतःला दीन समजू लागलो। आज अनेक बुवा बाबा, सो कॉल्ड भगत, फकीर, देवऋषी आहेत, अंगात येणाऱ्या बाया आहेत, त्यांच्याबद्दल आपला असा एक समज आहे की या सर्वांकडे प्रचंड शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या बळावर ते आपलं दुःख दूर करतील, आपले संकट दूर करतील। या अशा समजुतीनं लोक त्यांच्याजवळ जातात आणि ते जे काही सांगतात ते करतात आणि शेवटी फसतात। आता हे का होतं? याचं कारण एकच आहे की आपण देवाची लेकरं आहोत हे आपण विसरलो। राजाचा पुत्र हा जसा राजाच आहे

राजाचं सर्व वैभव राजपुत्राजवळ असतं. राजाची सर्व सत्ता राजपुत्राजवळ असते. म्हणून राजपुत्र आणि राजा एकच आहे. तसा देव आणि आपण त्या देवाची लेकरं एकच आहोत. आपण देवाची लेकरं असल्यामुळं आपण सुद्धा देवस्वरूप आहोत. वास्तविक पाहता आपण कुठल्याही तऱ्हेनं कमी नाही, दीन नाही. मी देवाचं लेकरू आहे, देवाचा पुत्र आहे, म्हणून मी देवच आहे या भावनेनं, या बुद्धीनं, या मतीनं जर आपण आपल्याकडे आणि त्याचबरोबर इतरांकडे पाहू लागलो तर आपल्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. स्मरण म्हणजे तरी काय? संत आपल्याला सतत देवाचं नामस्मरण करायला शिकवतात. सतत का? तर तू पुन्हा पुन्हा विसरतोस, म्हणून पुन्हा पुन्हा तू देवाचा आठव कर. आपल्या ठिकाणी एक मोठा दुर्गुण आहे. तो दुर्गुण म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टींचा सहज विसर पडतो आणि ज्या वाईट गोष्टी असतात त्या आपल्याला सहज आठवतात. लोकांना चांगल्या गोष्टींचा विसर पडलेला आहे हे संतांना ठाऊक आहे आणि म्हणून ते सांगतात की तू पुन्हा पुन्हा स्मरण कर, पुन्हा पुन्हा आठव कर, अनुसंधान ठेव, अवधान ठेव, असं ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. नामस्मरण म्हणजे देवाचा आठव हे आपण पहिलं लक्षात ठेवायला हवं. भ्रमिष्ठपणा म्हणजे काय? तर आपण आपल्याला विसरणं, याला भ्रमिष्ठपणा असं म्हणतात. आणि आपण आपल्याला आठवणं, याला मुक्तपणा असं म्हणतात. म्हणून आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावेगी, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात पहा. ते म्हणतात, ऐसे भ्रमाचे लक्षण विसरे आप आपण. भ्रमाचं लक्षण काय? तर आपणच आपल्याला विसरलेले आहोत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय पहा. ईश्वर सर्व भूतानाम हृदयशैर्जुन तिष्ठती, भ्रामयान सर्व भूतानी यंत्रा रूढानी मायया. या ठिकाणी भ्रामयान हा शब्द वापरलेला आहे. मी हे का सांगतो आहे की आपण परमेश्वराचे लेकर आहोत, राजपुत्र आहोत, देवाचे पुत्र आहोत हे विसरल्यामुळं आपल्याला त्याचं सतत स्मरण केलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की नामस्मरण म्हणजे नामाचा जप नव्हे, किंवा नामाचा घोष नव्हे, किंवा नामाचा केवळ उच्चार नव्हे, तर नामस्मरण म्हणजे नामाच्या आधारे देवाचं स्मरण करणं होय. हे मी का सांगतो आहे की आज तुम्ही स्वतःला जे हीन समजता, स्वतःला कमी समजता, तसं तुम्ही समजू नका. आम्ही देवाचे पुत्र आहोत या रुबाबात तुम्ही जीवन जगायला शिका. एखाद्या श्रीमंताच्या मुलाकडे बघा. वास्तविक त्याच्याकडे म्हणजे त्या मुलाकडे बहुधा काहीही कर्तृत्व नसतं. काहीही जरी नसलं तरी त्या मुलाकडे त्याचा एक गुण असा असतो की तो श्रीमंताच्या पोटी जन्माला आलेला आहे, म्हणून तो अगदी रुबाबात राहतो. मग तुम्ही खरं तर देवाचे पुत्र आहात. तुम्ही देवाचे पुत्र आहात तर मग तुम्ही किती रुबाब केला पाहिजे. वास्तविक आपण देवाचे पुत्र आहोत हे आपल्याला आपल्या साधू संतांनी, वेदांतांनी, ऋषीमुनींनीही सांगितलेलं आहे. बाबा रे, तो तूच आहेस, ते तत्व तूच आहेस. या तत्वाबद्दल आपल्याला खूप काही सांगितलेलं आहे असं असून सुद्धा आपण एवढंच विसरतो आणि बाकीच्या गोष्टी आठवतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तुम्ही देवाचे पुत्र आहात हे तुम्ही ध्यानात घ्यायला हवं. जीवनविद्या सांगते की तुमचा जन्म देवाच्या पोटी आहे आणि म्हणून देवाजवळ जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुमच्याही जवळ आहे. तुम्ही म्हणाल तसं होईल एवढी शक्ती तुमच्याजवळ आहे. हे सर्व लक्षात घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काहीही करू शकता. काहीही म्हणजे चांगलंही करू शकता आणि वाईटही करू शकता. काय करायचं आहे हे तू ठरवायचं आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवन

0: चा शिल्पकार ओम शांति शांति शांति।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले। चिंतन हाच चिंतामणी।

0: चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
0: सकाळचे 8:55 आणि 31 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, कधी कधी आयुष्य आपल्या मनासारखं घडत नाही म्हणून मग आपण निराश होतो. पण निराश नक्कीच व्हायचं नाही, कारण प्रत्येक वळणावरती आपल्याला हवं तेच मिळेल असं नसतं हे आपण मनापासून स्वीकारायचं असतं. त्यामुळं जे काही आपल्याला मिळतं ना ते नक्कीच काहीतरी शिकवून जातं. अशाच काही छान छान नोट्स आज आपण ऐकणार आहोत आणि सोबतच आस्वाद घेणार आहोत लखलख चंदेरी या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. आज मनसोक्त आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. ऐकूया सुरुवातीचं गीत आनंद बक्षी यांचं. शिवहरी यांचा संगीत साज असलेल्या या गीताला स्वरसाज उदित नारायण यांचा. चित्रपट डर.

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा.
1: है?
0: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या,
1: घे घे.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.

0: पाठवाचा
1: सर एवढे कुठून आणणार
0: एक लिंक पाठवली आहे सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा बाकी नंतर
1: सर 2 लाख
2: काय झालं बाबा
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत
0: अरे
1: ठेवला
2: बाबा घाबरू नका डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं हे सगळं फ्रॉड आहे
1: फ्रॉड
2: पोलीस बँक RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल
3: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा श्रोतो हो पडणं हा शब्द आपण ऐकला की तो बऱ्याच अर्थाने आपल्या मनामध्ये रुंजी घालायला लागतो चुकून माकून आपण पडतो कधीतरी कोणाच्या विश्वासामध्ये पडतो कधीतरी कोणासमोर खोटं बोलतो म्हणून पडतो बऱ्याच अर्थाने हा शब्द आपण वापरतो पण म्हणून खचून जायचं नसतं कारण पडणं हा पराभव नसतो तर ती पुन्हा उभं राहण्याची एक संधी असते जसं आपण संघर्ष करतो ना आयुष्यामध्ये तो काही आपल्याला चुकलेला नाहीये म्हणून आपण त्याला शाप मानत नाही कारण संघर्ष हा आपल्या ताकदीची ओळख करून देणारा एक सुंदर प्रवास असतो फक्त आपली दृष्टी चांगली असायला हवी जाणून घेऊ आणखीन काही छान छान संदेश तोपर्यंत ऐकूया कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरातील नदीम श्रवण यांचा संगीत साध असलेली समीर यांची गीतरचना चित्रपट दामिनी

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किटबॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
4: आजचा दिवस आपण नेहमी हसत जर जगत राहिलो, स्वतःवरती विश्वास ठेवला, तर कितीही अंधार आपल्या समोर पसरलेला असला तरी सुद्धा आपल्याला प्रकाशाचा एक किरण नक्कीच दिसतो, कारण पहाटेचा सूर्य कधीच आपलं उगवणं थांबवत नाही. त्याच्याकडूनच आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आजचा आणखी एक सुंदर दिवस आपल्यासाठी भरभरून प्रसन्नता मिळण्यासाठी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनु मलिक यांचा संगीत साज असलेली गौहर कानपुरी यांची गीतरचना. बाजीगर या चित्रपटात गीतासाठी स्वरसाज विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांचा.

0: विनोद राठोड आणि अलका याग्निक यांच्या युगलस्वरातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण मनमुराद ऐकलात. श्रोतेहो, सकाळचे 9:16 झाली आहेत. ऐकणार आहोत सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन

0: देणारी शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
1: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
2: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
1: अगदी.
2: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
1: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
2: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
2: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
2: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
2: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद.
0: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. सकाळचे 9:21 आणि 31 सेकंद झाली आहेत. पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सप्रेम नमस्कार.

0: प्रेम नमस्कार। संदीप दादा,
1: धनश्रीताई,
0: आपल्या श्रोत्यांचं आपण या कार्यक्रमात अगदी मनापासून
1: स्वागत करूया आणि कार्यक्रमाला
0: सुरुवात करूया। तर कार्यक्रमातलं दादा पहिलं पत्र मी घेते। पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे, जळगाव सोमनाथ येथून हे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक, अश्विनी, समस्त भुतेकर परिवार जळगाव,

0: वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगे औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते रिधोरादेवी रुद्र कोळकर वाकुणी तालुका बदनापूरचे. तर या श्रोत्यांची माझ्या हातात दोन पत्र आहेत दादा, आणि ही दोन्ही पत्र मी एकत्रित घेत आहे. तर पहिल्या पत्रात ते लिहितायत, दिनांक 4 मे रोजी आपकी पसंत हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या प्रसारित करण्यात आला. यामध्ये भरपूर श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश करून सुंदर गाण्यांचा आस्वाद आम्हाला देण्यात आला, आणि हा कार्यक्रम सादर केला होता धनश्री ताई यांनी. तर धनश्रीताई, तुमचे मनापासून आभार. पुढे लिहितायत, सप्रेम नमस्कार सादर करणारे धनश्रीताई आणि संदीप दादा, तुम्ही खूप छान कार्यक्रम प्रसारित करत आहात आणि माझ्या पत्राचा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात पहिला नंबर लावलात, यासाठी मनापासून धन्यवाद. तर श्रोते हो, तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही की आजच्या कार्यक्रमातही आपला पहिला नंबर लागलेला आहे. आणि आता ते दुसऱ्या पत्रात लिहितायत, दिनांक 17 मे रोजी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला. यामध्ये भरपूर पत्र, संदेश आणि ईमेलचा समावेश करण्यात आला. अतिशय सुंदररित्या तुम्ही कार्यक्रम वेळेत प्रसारित केलात, यासाठी मनापासून धन्यवाद.
1: कार्यक्रमात हे जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे श्रोते आहेत श्री वीरभद्र अप्पा जंगम, मुक्काम पोस्ट बस्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. इथले हे श्रोते ही मॅन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार बस्तवाड, असा हा श्रोत्यांचा ग्रुप आहे. तर हे श्रोते पत्रामध्ये म्हणतात, आकाशवाणी सांगली केंद्र यांना सप्रेम नमस्कार विनंती विशेष. सप्रेम नमस्कार सादर करणाऱ्या ताई आणि दादा यांना खूप खूप शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा. आकाशवाणी सांगली केंद्रावरून सादर होणारे कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, आपली आवड, एक गाणे ताजे दवाने, आरोग्यम धनसंपदा, आपकी पसंद, क्रीडांगण, शेती विषयक कार्यक्रम म्हणजेच माझं घर माझं शेत, परिसर, त्याचबरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम आणि इतरही सादर होणारे अनेक कार्यक्रम हे अतिशय चांगले आहेतच. तसंच मधुरा पुजारी, शशांक लिमये, महेश इनामदार, तेजा दुर्वे, रेवा देवरस, ऐश्वर्या पटवर्धन या सर्वांचे निवेदन वाखाणण्याजोगेच आहे. तरी सर्वांचे मनापासून अभिनंदन, असे श्रोते म्हणतात. ताई, या कार्यक्रमात या श्रोत्यांचं
0: पहिलं
1: पत्र, त्यामुळे या सर्वांचं आपण कार्यक्रमात मनापासून
0: स्वागत करूयात. आणि श्रोते हो, तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, नियमितपणे आमचे कार्यक्रम ऐकत रहा आणि सर्वच कार्यक्रमांची पोहोच आम्हाला देत रहा. या कार्यक्रमांमध्ये काही बदल हवे असतील, आपल्याला काही सूचना द्यायच्या असतील, तर त्याही तुम्ही आम्हाला पत्र लिहून कळवू शकता. तर दादा, आपल्या हातातील पत्र संपलेली आहेत, वळणार आहोत
1: मेलकडे.
0: तर पहिला ईमेल तू घेतोस.
1: हा मेल पाठवणारे श्रोते आहेत गुरुलिंग कन्नूरकर, हे पुणे प्रादेशिक विभाग अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाचे अध्यक्ष आहेत. यांचा मेल जो आपल्याकडे प्राप्त झालाय तो अमृत कलश या कार्यक्रमासंदर्भात आहे. आकाशवाणी सांगलीच्या लोकप्रिय अमृत कलश या कार्यक्रमामध्ये पठ्ठे बापूराव, ज्येष्ठ नागरिक संस्था तालुका वाळवाचे अध्यक्ष तथा अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानचे समन्वयक माननीय जगन्नाथ मोरे पाटील यांची घेतलेली सखोल आणि प्रेरणादायी मुलाखत अत्यंत प्रभावी व समाज प्रबोधन करणारी अशी ठरली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांचे हक्क, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, कौटुंबिक सलोखा तसंच ज्येष्ठांना सन्मानाने जगण्याचा अधिकार या महत्वपूर्ण विषयांना आपण आपल्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यासारखंच आहे. विशेषत अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानच्या विविध मागण्या आणि उपक्रम समाजापुढे पोहोचवून ज्येष्ठांच्या प्रश्नाबाबत जनजागृती करण्याचं मोलाचं कार्य आकाशवाणी सांगलीनं केलंय. समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभव संपन्न जीवनाचा सन्मान राखत त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ अधिक सुरक्षित, सन्माननीय आणि आनंदी व्हावी या उदात्त हेतूनं आपण केलेलं हे प्रसारण निश्चितच अनुकरणीय असंच आहे. या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियान पुणे प्रादेशिक विभाग यांच्या वतीने आकाशवाणी सांगलीचे मनपूर्वक अभिनंदन.
0: अरे वा,
1: अतिशय छान प्रतिक्रिया
0: या श्रोत्यांनी आपल्याला पाठवलेली आहे. आणि श्रोते हो, खरंच तुम्ही इतके छान अभिप्राय आम्हाला कळवत असता, यासाठी मनापासून धन्यवाद. वळणार आहोत पुढच्या ईमेलकडे. दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत, आपले हे नियमित श्रोते रंगरंगोली स्नेहांकित रसिक सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर, SSS शिरोळकर परिवार, रांगोळी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे. तर यांनी आपल्याला दोन ईमेल पाठवलेले आहेत, यातला पहिला ईमेल मी घेते. स्नेहपूर्वक नमस्कार करण्याचं कारण म्हणजे साहित्य सौरभ या लालित्यपूर्ण कार्यक्रमात लेखिका उर्मिला भुरके यांनी स्नेह या लघुकथेतून जीवनात जोडलेली माणसं

0: किती मौलिक आणि उपयुक्त असतात याचं हुबेहूब दर्शन करून दिले. वेळप्रसंगी अशी जोडलेली माणसं किती महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात हे स्नेह या लघु कथेतून स्पष्ट करण्यात आलं. अशी जोडलेली माणसंच जीवनातील खरी मौल्यवान संपत्ती असतात. एका ऍक्सिडेंटच्या प्रसंगी मदतीला धावून येणारे शेजारी या कथेतून दाखवण्यात आले. सांगली आकाशवाणी परिवाराशी सुद्धा असेच निस्सीम स्नेह आम्हा रेडिओ रसिकांचा दिसून येतो. दादाताईंच्या आणि एकूणच सांगली आकाशवाणी परिवारातील सर्व सदस्यांच्या स्नेहानं आम्हा रेडिओ रसिक अक्षरशः भारावून जातो. अशाच स्नेहपूर्ण भावनेनं आम्ही रसिक सुद्धा एकमेकांशी स्नेहाच्या अतूट रेशमी धाग्याने बांधलेले आहोत. याचं प्रत्यंतर वेळोवेळी आम्हा रसिकांच्या घटना प्रसंगातून दिसून येतं. स्नेह या कथेच्या सादरीकरणामुळं सांगली आकाशवाणी परिवाराप्रती स्नेह प्रकट करण्यास सुवर्ण संधी जणू प्राप्त झाली. सांगली आकाशवाणी परिवारास स्नेहपूर्ण सप्रेम नमस्कार.
1: तर ताई या श्रोत्यांचा दुसरा मेल हे म्हणतात, निसर्ग नियमानुसार मनुष्याच्या हृदयाचे ठोके मृत्यूपर्यंत अविरत सुरूच असतात. त्याला वैज्ञानिक भाषेत हार्टबीट असं म्हणतात. असे हार्टबीट जास्त होऊनही चालत नाही आणि कमी होऊनही चालत नाही. एका विशिष्ट समांतर पातळीत हे हार्टबीट चालू असणं आवश्यक असतं. संगीत विश्वामध्ये बीट्सवर आधारित संगीत कला जोपासली जाते. त्यामुळं अशा संगीत बीट्स मनुष्यालाच नव्हे तर प्राणीमात्राला सुद्धा आवडीच्या ठरत असतात. संगीत धुनीच्या सामर्थ्यानं मोठमोठे आजार सुधारू शकतात. मानसिक आजारावर संगीत प्रभावी ठरतं. त्यामुळं संगीत मनुष्याप्रमाणेच जनावराला सुद्धा तितकंच मौलिक आणि आरोग्यदायी ठरतं. या म्युझिक बीट्सवर मनुष्य आपला ठेका धरत असतो. जीवन सुरमयी असेल तर दुःख कष्ट चिंता समस्या रोग निवारणासाठी म्युझिक बीट्स लाभदायक ठरतात. युवक युवतींच्या आवडीचं म्युझिक हे वेगळ्याच पद्धतीचं असतं आणि युवावस्थेतील युवकांची मानसिकता लक्षात घेऊनच नव्यानंच सुरू करण्यात आलेला सांगली आकाशवाणीचा कार्यक्रम युवा बीट्स हा कार्यक्रम प्रभावी आहे. चिरतरुण होण्यासाठी संगीत कला निश्चितच उपयुक्त आहे. नवोदित उत्कृष्ट कार्यक्रम निर्मितीचं विशेष कौतुक आभार आणि अभिनंदन असं आपल्याला सुधीर सरोजिनी श्रीकांत शिरोळकर आणि एस शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले इथून कळवत आहेत.
0: तर दादा त्यांचा हा दुसरा ईमेल होता. यानंतर वळणार आहोत पुढच्या ईमेलकडे. कार्यक्रमातला हा शेवटचा ईमेल आहे आणि पाठवणारे आपले श्रोते आहेत हनुमंत शिंदे ऋषिकेश शिंदे शिरटे तालुका वाळवा इथून. ते लिहितायत, 9 जून रोजी सकाळी प्रसारित झालेला प्रभातीचे रंग कार्यक्रम मनापासून आवडला. प्रतिवर्षी 1 जून हा दिवस जागतिक दुग्ध दिन साजरा केला जातो. दुधाकडे पूर्णान्न म्हणून पाहिलं जातं. सकाळच्या चहापासून आहारात आपण दुधाचा वापर करतो. ग्रामीण भागात दुधाचं उत्पादन घेतलं जातं. मुबलक चारा पाणी हवामान यामुळे दुधाळ जनावरांचं संगोपन चांगलं केलं जातं. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातोय. या व्यवसायात महिलांचा सहभागी आता जास्त आहे. या व्यवसायामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. दुधापासून अनेक दुग्धजन्य पदार्थांचं उत्पन्न घेतलं जात आहे, उत्पादन घेतलं जात आहे. 3 जून हा दिवस सायकल दिन म्हणून साजरा केला जातोय. सायकल चालवणं आरोग्यासाठी चांगलं आहे. पूर्वी सायकलचा वापर चांगला होता, हल्ली मात्र दुचाकींचा वापर वाढलेला आहे. निरोगी जीवनासाठी इंधनाच्या बचतीसाठी सायकलचा वापर आवश्यक आहे. जागतिक पर्यावरण दिन म्हणजे पर्यावरणाविषयी सजग राहणं असं आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळू नये याकरिता सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. झाडे लावून त्यांचं संगोपन करणं प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. या आणि इतर घटनांचं विश्लेषण आवडलं. नंदू गुरव यांचं लेखन छान, यशस्वी जोशी यांचं निवेदन प्रभावी होतं. प्रसारणाबद्दल धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला ईमेलच्या माध्यमातून कळवलेलं आहे. तर दादा आता आपल्या हातातील पत्र संपलेली आहेत, ईमेल संपलेले आहेत.
1: बरोबर आहे, पण कार्यक्रमात समारोपापूर्वी आपण आपल्या श्रोत्यांना पत्रव्यवहारासाठी पत्ता कळवणार आहोत.
0: तर श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्वच कार्यक्रम ऐकत राहा आणि या कार्यक्रमांमध्ये काही बदल सूचना अभिप्राय आम्हाला कळवायचे असतील तर यासाठी आमचा पत्ता आहे, सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. तर श्रोते हो, हा जो पत्ता आहे या पत्त्यावर पत्र लिहून आम्हाला तुम्ही तुमचे अभिप्राय कळवायचे आहेत.
1: त्याचबरोबर ईमेल करण्यासाठी आमचा ईमेल आय डी सांगली आकाशवाणी @gmail.com.
0: तर श्रोते हो, ईमेल ऍड्रेस ही तुम्हाला कळलेला आहे आणि पत्र लिहिण्यासाठी पत्ताही कळलेला आहे. तेव्हा आम्हाला पत्र आणि ईमेल जरूर लिहा

0: कारण आम्ही तुमच्या पत्रांच्या आणि ईमेलच्या
1: प्रतीक्षित आहोत. तर श्रोते हो, सांगली आकाशवाणी आता फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे.
0: तेव्हा श्रोते हो, लाईव्ह कार्यक्रमांचा आस्वाद जर आपल्याला घेता आला नाही तर हरकत नाही, कारण या कार्यक्रमांचं ध्वनिमुद्रण आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही देखील
1: उपलब्ध करत आहोत.
0: तेव्हा जरूर यांचा आस्वाद घ्या. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा आता सप्रेम नमस्कार. या कार्यक्रमात मला धनश्री ताईला
1: आणि मला संदीप दादाला
0: आम्हा दोघांनाही निरोप द्या.
2: सप्रेम नमस्कार.

0: श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आपण ऐकलात. सप्रेम नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले जाडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाही तर घरी येऊ हा।
0: पण का मी?
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय। डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।
3: बाबा, आणा 3,000।
4: ते कशाला?
3: माझा पॉकेट मनी।
4: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत।
3: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात, डिजिटल पेमेंट वापरा।
4: है?
3: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे।
4: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा,
3: तुमचा मोबाईल द्या,
4: घे घे।
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।
7: रसिक श्रोते हो, बालगोपाळांचा लाडका कार्यक्रम बालसभा आता आपण ऐकणार आहोत, या जाहिरात प्रसारणानंतर।
8: सांगून सांगून थकलो,
9: काय झालं?
8: नवी किटबॅग पाहिजे।
9: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला।
8: करेक्ट।
9: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा, 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा, तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर। घे आली नवी किट बॅग।
10: RBI सांगते,
6: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन।

नमस्कार बालमित्रांनो, आजच्या स्कूल चले हम या बालसभेच्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आणि अदितीचा नमस्कार.

0: बालमित्रांनो,
1: 15 जून या दिवसापासून तुमची शाळा सुरू होतीये. खरं सांगा बघू, कुणाकुणाला शाळा आवडते?
0: काय सांगताय, सगळ्यांनाच शाळा आवडते.
1: छान, शाळा असतेच अशी हो, लळा लावणारी, आपली वाटणारी. आईनंतर आपली घट्ट ओळख होते ती आपल्या शाळेची. शाळेतल्या बाई, सर, मित्र, आपला वर्ग, माझा भाग, आमची शाळा. खरंच मुलांनो, शालेय जीवन खूप सुंदर असते. शालेय जीवनात एखाद्या शिडीसारखे आपण जिना चढत असतो. प्रत्येक पायरीवर वेगळं विश्व तुम्हाला अनुभवायला मिळतं. शाळेत अभ्यास, खेळ, परिपाठ, वेगवेगळे विषय तुम्ही शिकत असता. हे शिकताना विज्ञानाच्या प्रयोगातून चमत्कार अनुभवता. भाषा विषयाच्या ज्ञानातून कधी कल्पनेच्या जगात रमता. सुखदुःखांच्या भावना मनात नेहमी एर झऱ्या घालत राहतात. भूगोल, गणित हे विषय तुम्हाला सत्याची

0: लळा लावणारी, आपली वाटणारी आईनंतर आपली घट्ट ओळख होते ती आपल्या शाळेची. शाळेतल्या बाई, सर, मित्र, आपला वर्ग, माझा भाग, आमची शाळा. खरंच मुलांनो, शालेय जीवन खूप सुंदर असते. शालेय जीवनात एखाद्या शिडीसारखे आपण जिना चढत असतो. प्रत्येक पायरीवर वेगळं विश्व तुम्हाला अनुभवायला मिळतं. शाळेत अभ्यास, खेळ, परिपाठ, वेगवेगळे विषय तुम्ही शिकत असता. हे शिकताना विज्ञानाच्या प्रयोगातून चमत्कार अनुभवता. भाषा विषयाच्या ज्ञानातून कधी कल्पनेच्या जगात रमता. सुखदुःखांच्या भावना मनात नेहमी एर झऱ्या घालत राहतात. भूगोल, गणित हे विषय तुम्हाला सत्याची आणि आयुष्याची सूत्रे शिकवून जातात. मुलांनो, शाळेत तुम्हाला नवनवीन मित्र भेटतात. आपण मोठं झालो याची जाणीव आपल्याला शाळेतच होत असते. तुम्हाला सगळ्यांना आवडतो तो आपला वर्ग, वर्गातला फळा, बाग, तुमचे वर्ग शिक्षक, हो ना? मुलांनो, आता 15 तारखेपासून तुमची शाळा सुरू होणार आहे. आज आकाशवाणी सांगली केंद्रावरून तुमच्या भेटीला तुमचेच मित्रमैत्रिणी, शिक्षक, पालक आपल्याला स्कूल चले हम याबद्दल सांगणार आहेत. काय सांगणार आहेत याबद्दल मलाही उत्सुकता आहे. चला तर मग ऐकू या कार्यक्रमात आपल्याला काय सांगतायत ते.
1: मी सौ अनिता संजय कुलकर्णी, सिटी हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका. महिन्या दीड महिन्याची सुट्टी संपवून आता मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा श्री गणेशा सुरू होतोय. शाळेचा पहिला दिवस म्हणजे मुलांसाठी आनंदाचा दिवस. सकाळी लवकर उठून आईबाबांच्या मागे लागून नवीन रंगीत दप्तर, वह्या याची खरेदी झालेली असतेच. अतिशय आनंदाने हसत खेळत मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत शाळेत प्रवेश करणारी मुले, तर काही भेदरलेली, बावरलेली, हिरमुसलेली मुले शाळेत प्रवेश करतात. शाळेकडूनही त्यांच्या स्वागताची तयारी झालेली असतेच. प्रवेशद्वारात सुंदर रांगोळी काढलेली असते. फलकावर स्वागतासाठी छान सुविचार लिहिलेले असतात. सुस्वागतमचा फलक असतो. तोरणे उभारली जातात. चालू वर्षी नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे गुलाब पुष्प घेऊन स्वागत केले जाते. मुलांना शासनाकडून आलेली पुस्तके दिली जातात. मुलांच्या मनातील भीती कमी व्हावी, शाळेविषयी ओढ निर्माण व्हावी असे अशासाठी आल्हाददायक वातावरण शाळेत निर्माण झालेले असते. सगळेजण आपापल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतात. शाळेत सुट्टीमध्ये काय बदल झाला आहे हे पाहण्यासाठी शाळेच्या इमारतीत फिरणे, शिक्षकांबद्दल उत्सुकता असे वातावरण असते. आपला नवीन वर्ग, नवीन बेंच, नवीन वर्ग शिक्षक आणि नवीन विषय शिक्षक, या सर्वांची उत्सुकता आणि उत्साह मुलांमध्ये असतो. आणि प्रार्थनेची घंटा होताच मुलांचा दिनक्रम सुरू होतो. सावधान, विश्राम या आज्ञाकानी पडताच मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच असतो. आणि मग मुले प्रार्थनेपासून शाळेच्या वातावरणात रममाण होऊन जातात. प्रत्येक वर्षी येणारा शाळेचा पहिला दिवस नव्याने आनंद देतो. प्रत्येकाला तो हवा हवासा वाटणारा दिवस सर्वांसाठी स्वागतार्ह असतो.
2: माझे नाव दीपाली. एक सुजाण पालक म्हणून शाळा सुरू होणार याचा आनंद यासाठी होतो आहे कारण सुट्टीत मुलांना चिकटलेला मोबाईल आणि टीव्ही निदान कमी तरी होईल. नितांत सुंदर, सदैव सुखकर, सुरेखा मुची शाळा. खऱ्या अर्थानं मुलांना शाळेत हे अनुभवायला मिळालं की त्यांचं बालपण कसं बहरून जातं, आबादित राहतं. अरे हो, नवीन वर्षाची वह्या, पुस्तकांची खरेदी, नव्या बॅग्स, बापरे, या सगळ्या खरेदीत जून महिन्यात आर्थिक बजेट कोलमडतं खरं, पण नव्या नव्या वस्तू पाहून चिमुकलांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो ना, त्याची तुलना कशाशीच करता येत नाही. नववर्ष, नवा अभ्यास, नवी स्पर्धा, यात मुलांची धाकधूक होते खरी, पण ते क्रमप्राप्तच आहे नाही का? शालेय अभ्यासक्रमात काही बदल झाले असतील तर? असाही प्रश्न माझ्याप्रमाणे अनेक पालकांच्या मनात येतो. अर्थात शाळेकडून संपूर्ण माहिती मिळेलच, ज्या आधारे आम्हा पालकांना आमच्या पाल्यांची तयारी करताही येईल. शाळेचा मुलांच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण वाटा असतो. अशी शाळा आता सुरू होणार म्हणून माझ्याच सारख्या अनेक पालकांना आनंद नक्कीच झाला असेल. चला, तयारी करायची आहे बरीच.

0: नमस्कार, मी सौ स्वप्नाली संजय म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे गेली 6 वर्ष प्राचार्य म्हणून काम करीत आहे. 15 जून उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आणि आमची मुलं शाळेत येणार. त्यांच्या स्वागतासाठी मी आणि माझे सहकारी खूपच उत्सुक आहोत. माझे सहकारी म्हणजेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपूर्ण शाळा सजवून तसेच मुलांना गुलाब पुष्प देऊन व फुलांचा वर्षाव करून स्वागताची तयारी केली आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षात काहीतरी नवीन करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो, पण हे नवीन शैक्षणिक वर्षच हे नवनवीन शासकीय उपक्रम घेऊन येत आहे. आनंददायी शनिवारामध्ये योगा, आठवडी बाजार, प्रथमोपचार व फायर सेफ्टीचे धडे तसेच प्राथमिक बँकिंग व्यवहार अशा विविध प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास घडवण्याचा आमचा कटाक्ष असेल. म्हणूनच ह्या वर्षी भविष्यातील आव्हानांना पेलण्यासाठी रोबोटिक्स व AI सारखे विषय सुरू करणार आहोत. म्हणजेच मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच तंत्रज्ञानाची भाषाही त्यांना अवगत होणार आहे. एका आनंददायी वातावरणात आम्ही मुलांची आतुरतेने वाट बघत आहोत. धन्यवाद.
1: नमस्कार, मी स्पृहा सचिन सप्रे. हाका किती हो ग छुट्टी असं म्हणेपर्यंत पुन्हा शाळा सुरू होण्याची वेळ जवळ आली. सुट्टी अजून थोडी हवी होती असं वाटतंय. अजून खूप दंगा करायचा राहून गेलाय. दंगा का आम्ही नेहमीच करतो, पण चुलत मावस भावंड घरी असतानाचा दंगा आणि मजा वेगळीच. हे सगळे आता त्यांच्या घरी गेले, त्यांच्याही शाळा सुरू होतील. आता आम्ही तिसरीत जाणार. एकदम मोठं झाल्यासारखं वाटतंय, कारण आता आमची शाळा सकाळची नसून पूर्ण वेळ 12 ते 5 अशी होणार. आता दुपारी झोपता पण येणार नाही. त्यात एक विषयही वाढला, म्हणजे अभ्यासही वाढणार. पण शाळेत मिळणाऱ्या नव्या पुस्तकांची उत्सुकता खूप जास्ती आहे. नवीन पुस्तकांचा वास मला खूपच आवडतो. मोठा श्वास घेऊन तो मी मनात भरून घेते. या वर्षी शिक्षकही नवीन येणार, कोण येतील याची उत्सुकता आहे. पावसाळा आहे, बाबांनी नवा रेनकोट आणलाय. नवीन दप्तर वह्या घेऊन कधी एकदा शाळेत जाते असंही झालं आहे. मित्रमैत्रिणींना भेटण्याचीही खूप ओढ लागलेली आहे. आता पुन्हा आम्ही मित्रमैत्रिणी एकत्र अभ्यास करू आणि खेळूही. धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, माझे नाव ऋतुपर्णा रघुवीर रामदासी. मी बापटवाल शाळेमध्ये इयत्ता 3 शिकत आहे. पण आता एक आनंदाची गोष्ट आहे, आता 15 जून

0: पुस्तक कधी एकदा शाळेत जाईन असं होतंय मला. ते नवे नवे वर्ग रिमझिम पावसात भिजत भिजत जाणार मी. माझ्या मित्र मैत्रिणी छान आणि खूप मजा येईल. आणि डब्याच्या घंटेचा तर प्रश्नच नाही. आम्ही सगळे मिळून मज्जा मज्जा करत स्नेहवर्धन करणार. पण दुसरीकडं असंही वाटत, आता आमची सुट्टी संपली, मामाकडं थोडं दिवस राहायचं होत, पण राहू दे, आता 15 जून जवळ आलाय म्हणजे माझी शाळा आलीये. म्हणून आता रिमझिम पाऊस पण आलाय ना, म्हणून अभ्यास करायला मी रिमझिम पावसात भिजत जाणार आहे शाळेत. नवीन मित्रमैत्रिणींशी खूप भारी भारी मज्जा करणार आहे. आणि तर चला तर मैत्रिणींनो, आता नवीन गणवेशामध्ये नवीन पुस्तकांमध्ये रिमझिम पावसात भिजत जाणार आहे. मी तर छान रिमझिम पावसात नाचत खेळत जाणार आहे शाळेत. तर चला आपण जाऊया शाळेला. पण मी तर शाळेत जाण्यासाठी खूप म्हणजे खूप उत्सुक आहे.
1: नमस्कार, मी सुप्रिया सुनील पाटील, सहाय्यक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा ढवळी, तालुका मिरज. या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आपण

सर्वांशी हितगुज करू इच्छिते. या नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होत आहे, त्यामुळे साऱ्या बाजारपेठा शालोपयोगी साहित्यांनी खचाखच भरलेल्या आपणास दिसतात आणि त्यांच्या खरेदीसाठी सुरू असणारी पालकांची आणि मुलांची लगबग त्या सर्वांचा उत्साह दर्शवते. मित्रांनो, अन्न, वस्त्र, निवारा या तीन मानवाच्या मूलभूत गरजा असल्या तरी आजच्या काळातील शिक्षण ही चौथी अत्यंत महत्त्वाची मूलभूत गरज ठरली आहे आणि त्यासाठीच हे शाळांचे प्रयोजन. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर जेव्हा शाळा सुरू होतात तेव्हा काही मुले खूप आनंदी असतात, कारण आता ती वरच्या इयत्तेत प्रवेश करत असतात, मित्रांच्या भेटीगाठी होणार असतात. जी दंगा, मस्ती, अभ्यास, खेळ, स्पर्धा त्यांनी महिनाभर मिस केलेलं असतं ते सर्व आता पुन्हा सुरू होणार असते. पण काही मुले मात्र थोडीशी भांबावलेली असतात, कारण ती नव्यानेच या वातावरणात येणार असतात. साधारणतः इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेली मुले. खरं तर आजकाल शिशुविहार, अंगणवाडी, लहान गट, मोठा गट, प्ले स्कूल यासारख्या सुविधांमुळे मुलांना घरापासून थोडा वेळ म्हणजे 1-2-3 तास दूर राहण्याची सवय असते, त्यामुळे पहिली देताना ती फारशी बुजत नाही. फक्त वातावरण बदलते आणि वेळ मात्र वाढतो, त्यामुळे थोडीशी गोंधळतात. पण मित्रांनो, काही अशी पण असतात जी कधीच अंगणवाडीतही गेलेली नसतात. पालकही आपल्या मुलांच्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार या भावनेने खूप उत्साही असतात. सर्व नव्या नव्या शालेय वस्तू त्यांची खरेदी करून मुलाला छानसे तयार करून मुलाला शाळेत घेऊन येतात. आता माझ्या पाल्याच्या विकासाचा, प्रगतीचा पाया भक्कम रचला जाईल अशा अपेक्षेने शाळेत येतात. आणि आम्ही शिक्षक, मुख्याध्यापक, आमचे अधिकारी, संपूर्ण शिक्षण विभागही या प्रसंगाची एखाद्या समारंभाप्रमाणे तयारी करत असतो, कारण आम्हालाही नवी, सक्षम, सुजाण पिढी घडवायची असते, जिच्या हाती देश आणि समाजाचे भवितव्य सुपूर्द करायचे असते. यासाठी मुलांच्या शाळा प्रवेशाचा उत्सव आमच्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये साजरा केला जातो. खरं तर हा उत्सव आम्ही 3 वेळा साजरा करतो, म्हणजे सुरुवातीला आपल्या भारतीय परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन मुलांची नावे शाळेत दाखल होतात, त्यावेळीस पहिल्यांदा हा शाळा प्रवेश उत्सव साजरा केला जातो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतात, 6 प्रकारचे स्टॉल्स असतात, ज्यामध्ये सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांची नावनोंदणी करून घ्यायची असते. पुढे नावनोंदणीचा हा स्टॉल झाला. पुढे शारीरिक विकास, भाषा विकास, अंकगणितीय विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास अशा विविध प्रकारचा विद्यार्थ्याचा शाळेत येण्यापूर्वीचा विकास नोंदवण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य प्रत्येक स्टॉलवर ठेवलेले असते. म्हणजे उदाहरणार्थ शारीरिक विकास या स्टॉलवरती त्या विद्यार्थ्याची वजन, उंची घेतली जाते. त्याचबरोबर त्याच्या शारीरिक अवयवांचा, स्नायूंचा विकास लक्षात घेण्यासाठी तिथे अनेक प्रकारचे खेळाचे साहित्य असते, जसे की दोरी उडी, चेंडू. आणि त्यातून या कृती करताना मुलगा स्वतःहून करतो, त्याला इतरांची गरज लागते हे पाहिले जाते आणि त्याच्या शारीरिक विकासाची नोंद केली जाते. याप्रमाणे बाकीच्या ठिकाणीही तशा प्रकारचे साहित्य असते. शेवटी पालकांना साहित्य वाटप केले जाते, ज्यामध्ये मुलांसाठीचे एक ॲक्टिव्हिटी बुक, कृतीपुस्तिका दिली जाते. यातील कृती पालकांनी मुलांकडून सुट्टीमध्ये शाळा पूर्वतयारी या सदराखाली करून घ्यावयाच्या असतात.

0: शाळा सुरू होतील तेव्हा पुन्हा एकदा असाच शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येईल, ज्यामध्ये या महिनाभरात केलेल्या विविध कृतीतून मुलांच्या मध्ये झालेला विकास नोंदवला जातो. मुलांचा बुजरेपणा दूर करण्यासाठी खूप छान असे सेल्फी पॉइंट तयार केले जातात या उत्सवात. त्यांचे स्वागत अगदी वाजत गाजत केले जाते. शाळेत औक्षणही होते. तसेच त्यांचे शाळेतील पहिले पाऊल म्हणून त्यांच्या पायांचे ठसे घेतो. ते वर्गात प्रदर्शनीवर नंतर लावण्यात येतात. असे खेळीमेळीचे आनंदाचे वातावरण निर्माण केले जाते, ज्यातून मूल शाळेत रमावे, टिकावे आणि शिकावे असेच आम्हा सर्वांना वाटते.
1: नमस्कार, माझे नाव विनायक जाधव. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. या स्पर्धात्मक युगात आपला मुलगा कुठेही मागे पडू नये ही जबाबदारी पालकांच्यावर आली आहे. पूर्वी फक्त गुरुजनांच्यावर ही जबाबदारी होती, पण यामध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. संगणक युगानंतर आता चॅट जीपीएचा जमाना आला आहे, त्यामुळे करिअरचे क्षेत्र हे विस्तीर्ण झाले आहे. या विस्तीर्ण करिअर क्षेत्रात माझा मुलगा कुठेही मागे पडणार नाही यासाठी मात्र पालकांच्या खिशाला चांगलाच तडाखा बसत चाललाय. वाढलेली शैक्षणिक फी, भरमसाठ पुस्तकाच्या किमती, महागडे क्लासेसची फी यावर भर म्हणजे की मुलांना ने आण करण्यासाठी होणारा रिक्षाचा खर्च, त्यामुळे पालकांना आर्थिक फटका बसत चाललाय. माझा मुलगा कुठेही मागे पडू नये, त्याचे करिअर चांगले व्हावे यासाठी पालक हा आर्थिक भूर्दंड सहन करत चाललाय. पण यावर आता सर्वांनी विचार केला पाहिजे. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही प्रयत्न झाले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे.

बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी पत्ता लिहून घ्या: बालसभा, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली. मुलांनो, तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहतोय. तेव्हा आता या कार्यक्रमातून मला आदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: बाल गोपाळांचा लाडका कार्यक्रम बालसभा आकाशवाणी सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, आता वेळ झाली ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकण्याची. ऐकूया जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा हा कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, मी प्रियांका गोपटे. श्रोतेहो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास
2: हे
3: शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
2: अच्छा.
3: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
2: बर.
3: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
2: अच्छा.
3: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
2: हा
3: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
2: अच्छा.
3: आणि माझा अनुभव असा आहे

0: की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्यानी अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे.
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा

0: अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी 211 748 आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. श्रोतहो आता मनमुराद आस्वाद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरातील मुंबईचा फौजदार या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांच्या गीतरचनेने. या गीताला संगीत साज विश्वनाथ मोरे यांचा.

श्रोते हो, आजच्याच दिवशी 1896 साली अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. अण्णासाहेब कर्वे म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. जवळपास आज त्या घटनेला 130 वर्ष पूर्ण झाली. तरीही त्या काळामध्ये बालविवाह, जरठकुमारी विवाह आणि केशवपण यासारख्या अनिष्ट प्रथा खूपच धुमाकूळ घालत होत्या आणि त्यामुळे हिंदू विधवांचं जीवन खूपच दयनीय झालेलं होतं. या सगळ्यांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी

महर्षी कर्वेंनी खूप मोठं पाऊल उचललं आणि या संस्थेची स्थापना केली. शोषित, निराधार, विधवा अशा स्त्रियांना त्यांनी आश्रय दिला. आणि फक्त आश्रय देऊन ते थांबले नाहीत श्रोते हो, तर त्यांना शिक्षणाची संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी विधवा विवाहोत्तेजक मंडळ आणि अनाथ बालिकाश्रम स्थापन केले. सुरुवातीला या आश्रमामध्ये केवळ 6 विधवा महिला होत्या. तिथून त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली, पण एक यशस्वी असं पाऊल त्या काळी टाकलेलं म्हणावं लागेल. जाणून घेऊ अजूनही. ऐकणार आहोत सुधीर फडके यांचा संगीतसाज आणि स्वरसाज असलेली गदी माडगुळकर यांची गीतरचना, चित्रपट चिमण्यांची शाळा.

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ कड्या दुपारी पर्यात पोहू भल्या सकाळी उन्हात न्हाऊ कड्या दुपारी पर्यात

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही

0: ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, सुरुवातीच्या काळामध्ये विधवांच्या विवाहासाठी आणि एकूणच सगळ्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी कडाडून विरोध होत होता सगळ्याच स्तरामधून। तेव्हा महर्षी कर्व्यांनी स्त्रियांपुढे उभ्या राहणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि हा आश्रम पुण्याजवळच्या हिंगणे या दुर्गम खेड्यामध्ये हलवला। राहण्यासाठी जागा नसताना आणि आर्थिक चणचण असताना सुद्धा ते हिंगणे ते पुणे असे अनेक मैल दररोज पायी चालत यायचे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये। कशासाठी? अहो, गणित शिकवण्यासाठी ते त्या ठिकाणी जायचे। उत्तम गणिताचे शिक्षक म्हणून त्यांना ओळखलं जात होतं। याच अनाथ बालिकाश्रमाचं रूपांतर पुढं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था या नावाने झालं। सध्या ही संस्था महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था या नावानं ओळखली जाते आणि हे कार्य, श्रोते हो, मघाशीच म्हटल्याप्रमाणे 130 वर्षांहून अधिक काळ अविरतपणे सुरू आहे। जाणून घेऊ अजूनही। तत्पूर्वी ऐकणार आहोत यशवंत देव यांचा संगीत साज असलेली त्यांचीच गीतरचना। उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगलस्वरातील हे गीत आहे माझा मुलगा या चित्रपटातील।

सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले तसंच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सातत्यानं स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी, पुनर्विवाहासाठी अविरत प्रयत्न केले आणि म्हणूनच आज सगळ्याच क्षेत्रामध्ये स्त्रिया आपले पाय घट्ट रोवून उभे आहेत. आपण जे एसएनडीटी महाविद्यालय म्हणतो ना, महिला विद्यापीठ, हे खरं तर जपानमधील महिला विद्यापीठाच्या धर्तीवर 1916 पुण्यामध्ये महर्षी कर्व्यांनी पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलं पुण्यामध्ये. त्यालाच आपण आज एसएनडीटी महिला विद्यापीठ म्हणून ओळखतो. हे खूप प्रसिद्ध विद्यापीठ आहे. 1910 समाजसेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा निष्काम कर्म मठ महर्षी कर्व्यांनी सुरू केला. त्यांच्या या अद्वितीय स्त्री सुधारणा कार्यासाठी भारत सरकारने 1958 त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरवलं. त्यांच्या या संस्थेनं हजारो निराधार महिलांना शिक्षणाच्या जोरावर सन्मानानं जगण्याचं नव आयुष्य दिलं, नवी दिशा दिली. असे हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि त्यांनी स्थापन केलेला हा अनाथ बालिकाश्रम, याविषयीची थोडक्यात माहिती आत्ताच आपण घेतली. रसिक श्रोते हो, आत्ताच आपण मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

सकाळचे 10:30 झालीत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत लीलावती अडसुळे यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

0: लीलावती अडसुळे यांच्या शास्त्रीय गायनामध्ये त्यांनी गायलेला राग बिलास खानी तोडी आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: क्रीडांगण वेध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
0: श्रोतहो, आता सकाळचे 11:00 सुरू होतोय हॅलो आपकी पसंद हा श्रोतांनी फोनद्वारे कळवलेल्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम.
3: हॅलो आपकी पसंद.
4: श्रोतेहो नमस्कार. हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते.
5: वेळ वाया न घालवता बघूया पहिला फोन कोणाचा येतोय.
4: हो, आकाशवाणी सांगली हॅलो आपकी पसंद मध्ये फोन लागलाय, बोला कोण बोलताय.
6: हा, मी दोरली तालुका जतवन भीमा कुंभार बोल.
4: हा बोला, काय म्हणताय दादा.
6: आज मेरा का मोहन या चित्रपटात
4: कोणतं गाणं ऐकायचं होतं.
6: आणि आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम खूप
4: धन्यवाद.
6: आणि त्याचबरोबर सकाळी 11:00 जाता रही मेराजी हा कार्यक्रम जो साजरा केला जातो अतिशय खूप आहे छान.
4: धन्यवाद.
6: मला वाटतं आकाशवाणी सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम असाच प्रकारचा प्रकारचा चालू होतो की आकाशवाणीचा इतर कार्यक्रमात इतर आकाशवाणीवर हा कार्यक्रम शक्यतो नसतो. हा कार्यक्रम खरोखर ऐकत असताना श्रोत्यांचा उत्साह जास्त वाढतो. मंगल शहाजी, विश्वास प्रकाश यादव, महेश लांडगे, श्याम लांडगे, गुरळी दिव्या, शिल्पा सुरेखा, रणजित राजेश, कुंभार भानोळी, सतीश कोथमिरी राधानगरी, राहुल भांबिस्ते कमनूर तालुका वगैरे, राजरत्न आणि अरुण कुमार महाजनी आमच्या या सर्व श्रोत्यांना हे गाणं होते.
4: हो, तुमच्या या सगळ्या श्रोता मित्रांसह कार्यक्रमात ऐकूया तुमच्या आवडीचं गाणं. आज फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: नमस्कार भाई।
1: नमस्कार, हेलो, आपकी पसंद मुझे फोन लगला है। बोला, कौन बोलता है?
0: आशीर्वाद है आपका।
1: ओहो,
0: मला गीत ऐकायचंय। मी दत्तात्रय डिगंबराव डाके पाटील, माझा सिंपलगाव तालुका गेवराई, जिल्हा बीड, मराठवाड्यातून बोलतो।
1: हो हो, बोला बोला, मग आपलं बोलणं झालं होतं।
0: आशीर्वाद आई, बऱ्याच दिवसानंतर संवाद होत आहे।
1: बरोबर,
0: मला बोल राधा बोल संगम होगा क्या नाही ते गीत ऐकायचंय।
1: हो चालेल, नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं गाणं।
0: आमचे सर्व आपल्या आकाशवाणी सांगलीचे सर्व महाराष्ट्रातल्या केंद्राच्या श्रोत्यांना आणि सर्व आमच्या कुटुंब परिवारांना हे गीत ऐकायचंय। नमस्कार।
1: नमस्कार सगळ्या तुमच्या श्रोता मित्रांसह कार्यक्रमात ऐकूया हे गाणं। धन्यवाद।
0: धन्यवाद। नमस्कार ताई।
1: नमस्कार।

0: हॅलो, चांगली आकाशवाणी.
1: हो, चांगली आकाशवाणी. हॅलो, फोन लागलाय. बोला.
0: नमस्कार, एकनाथ यादव कासाडवडकर पाटील जिल्हा कोल्हापूरमधून बोलतोय.
1: बोला बोला, काय म्हणताय? फोन केलाय तर कोणतं गाणं ऐकायचं होतं?
0: चित्रपट अशी की
1: हा
0: मै दुनिया बुलंद का तेरी क्या सकते मी.
1: अच्छा,
0: आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राचे भरपूर आभार. 90 वर्ष पूर्ण झाली. ते निवेदकांना चित्रा अंतराळकर, दत्तात्रय देशमुख, वामन काळे, नानसी नाईक आणि तुम्हा सर्व सगळ्यांना माझा मानाचा मजला.
1: धन्यवाद.
0: हे तरी गाणं मॅडम लावा.
1: हो, आज फोन केल्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रमात ऐकूया तुमच्या आवडीचं गाणं.
0: धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो, नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्र. हेलो, आपकी पसंद मध्ये फोन लागलाय. बोला, कोण बोलताय?
0: हा नमस्कार, ऐश्वर्याताई,
1: नमस्कार, बोला.
0: मी सुरेश रामू साबळे बोलतोय
1: हा, बोला बोला.
0: आणि आपला कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम मला खूपच आवडतो.
1: धन्यवाद त्याबद्दल. आज फोन केलाय तर कोणतं गाणं ऐकायचं होतं?
0: मुद्दत मजा मला एक गाणं ऐकायचं आहे.
1: कोणतं ऐकायचं आहे?
0: प्यार हमारा अमर रहेंगे, अमर रहेंगे गीत. या गीतासाठी माझे काही रक्षित मित्र सुद्धा आहेत, विजय कुमार स्वामी बस्तवाड, अनिता राहुल भांदिसे कमनोर, सुधीर श्रीकांत शिरोळकर रांगोळी, लता राजाराम चव्हाण सांगली, आणि संजय गवळी, उत्तम पाटील, राजकुमार कदम, बाबोळे वारणा कापशी.
1: हा, या तुमच्या सगळ्या श्रोता मित्रांसह कार्यक्रमात ऐकूया तुमच्या आवडीचं गाणं.
0: आणि सौ आशा अंकुश गोरे, सौ किशोरी दत्ता गोरे, सौ अश्विनी विक्रम सानवडे, सौ अलका दयान साळवी, आणि सौ मेघा बास्तात्रेकर, या सर्वांना या गीतात आनंद घ्यायचा आहे.
1: हो, बरोबर. आज फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो.
1: हां नमस्कार, आकाशवाणी सांगली केंद्र.
0: हो नमस्कार, आकाशवाणी सांगली केंद्र. हॅलो, आपकी पसंद मध्ये फोन लागलाय, बोला. कोण बोलताय?
1: मी कांदिवली मुंबईवरून अनिरुद्ध भातखंडे बोलतोय.
0: हां बोला.
1: मला एक गाणं द्यायचं होतं.
0: हां बोला ना, कोणतं गाणं ऐकायचं?
1: हां मला सुमन कल्याणपूर यांचं हल्ली फिल्म लोकप्रियन चालत, त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ गाणं घ्यायचं होतं.
0: हां कोणतं गाणं ऐकायचं?
1: हां तर त्यांचं दिल ही तो है मध्ये गाणं आहे बघाय.
0: अच्छा.
1: हां तर ते लावलं चालेल. सांगली केंद्राचे कार्यक्रम बरे असतात.
0: आज फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद आपल्याला पण. धन्यवाद. ओके ओके, बाय.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो, आपके पसंद मध्ये फोन लागलाय. बोला, कोण बोलताय?
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: यवतमाळ जिल्ह्यातून आटंजी येथून बोलत आहे, सुरेश कुमार पुट्टजीवार.
0: आज फोन केलाय तर कोणतं गाणं ऐकायचं होतं?
1: मोहम्मद अजीज आहे आणि साधना सरगम यांच्या आवाजामध्ये तुझे रबने बनाय किसली आहे. याद रखे की दुनिया या पटातील गीत आहे मॅडम.
0: अच्छा,
1: मोहम्मद अजीज यांनी गायलेलं आहे. आम्ही काही श्रोते मंडळी आहे, त्यांचे नाव घेऊ इच्छित होता.
0: हो, सांगा ना.
1: आमचे कोल्हापूर सुरेश भाऊ साबळे आहे, दोन्ही डोळ्याने अंध आहे ते.
0: हो बरोबर.
1: आणि रूपराजजी मिलमिल आहे आमचे यवतमाळ वडगाव पोलीस स्टेशन येथून.
0: अच्छा.
1: आणि माझ्या परिवारातील माझी बहीण चंदा भाऊ सूर्यकांत आणि विश्वकर्मा रेडिओ श्रोता परिवारातील आम्ही सर्व सदस्य गण आहो.
0: अच्छा.
1: तर आम्हा सर्वांना हे छानस गीत पूर्णपणे बरं होईल मॅडम.
0: हो नक्की. आज फोन केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्व श्रोता मित्रांसह कार्यक्रमात ऐकूया तुमच्या आवडीचं गाणं.

0: याबरोबरच हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो आपकी पसंत.

श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या हिंदी चित्रपटगीतांचा खास कार्यक्रम आपण ऐकलात. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आता ऐकणार आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया मंगेश पाडगावकर यांच्या गीतरचनेने. विनय राजवाडे यांचा संगीत साज असलेल्या या गीताला स्वरसाज अवधूत गुप्ते यांचा.

रसिक हो, आपलं मन ज्या व्यक्तींच्यामुळे दुखेल असं आपल्याला वाटतं किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला फार त्रास होईल असं वाटतं ना, अशा लोकांच्या जास्त जवळ जायचंच नाही. एकटं तर एकटं राहायचं, पण खोट्या लोकांना आयुष्यात कधीच महत्व द्यायचं नाही. असे काही छोटे छोटे जरी विचार आपण अंमलात आणले ना, तरी आयुष्य खूप सुखकर होतं. ज्या लोकांपासून त्रास होतो अशा लोकांना एक चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न तर आपण निश्चित करू शकतो, आणि खोट्या लोकांना खऱ्याकडे वळवण्याची आपण मेहनत नक्कीच घेऊ शकतो. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांक नील यांचा संगीत साज असलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना अनुपमा देशपांडे यांच्या स्वरामध्ये.

रसिक हो, आपल्या आयुष्यामध्ये वेळ, तब्येत आणि नाती या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण या सगळ्याच गोष्टींना किमतींचं लेबल कधीच लावलं जात नाही. पण जर वेळ निघून गेली, तब्येत बिघडली किंवा नाती जर दुरावली, तर आपल्याला त्याची किंमत खूप कळते. खरं आहे ना? श्रोतहो, कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकूया डॉक्टर संजीव शेंडे यांचा संगीत साज असलेली सुरेश भट यांची रचना बेला शेंडे यांच्या स्वरामध्ये.

बेला शेंडे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत होतात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतहो, यानंतर दुपारी ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. यामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ, हा मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम. मुंबई केंद्राचे कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या मुंबई केंद्राकडे.

मैत्रिणींनो, आत्ममूल्य म्हणजे आपल्या विचारांवर आपण ठाम असणं. एखादं मत देताना ते कितपत योग्य आहे हे पटवून देण्याची आपल्या अंगात क्षमता असणं, आपण व्यक्त केलेली मतं विचार किती सत्य आहेत ते ठामपणे सांगत समोरच्याला ते पटवून देणं, आणि स्वतःची तत्व मूल्य किती योग्य आहे हे सांगणं. थोडक्यात काय, स्वतंत्र विचाराची तत्व अगदीच एखाद्याला ओळखायचं असेल तर त्याबद्दल ठाम माहिती आपल्याला हवी. संपूर्ण माहिती गोळा करून जीवनात योग्य मार्ग काढत स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि निर्णयापर्यंत पोहोचणं आत्ममूल्यामुळं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. त्यासोबतच त्यात सुधारणा करण्यास सक्षमही आपल्याला ते बनवतं. आपण कोणतं कार्य करतो ते योग्य असतंच असं नाही, परंतु यातून आपलं जीवन सुखी समृद्ध कसं बनेल. आपण आपल्या तत्व आणि मूल्यांवर ठाम असून प्रेम करायला हवं, तरच आपण आपलं आत्ममूल्य समाजात कायम टिकवू शकू. या विचारासह वळूया मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहात बालिका आणि महिलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की पालिका आणि महिलांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे आणि यासाठी अगदी घरापासून हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही जी समस्या आज महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी निर्माण झालेली आहे त्याचं मूळ नेमकं काय आहे आणि कशामुळे या समस्या आज समाजामध्ये अधिकाधिक प्रमाणात उद्भवताना आपण बघतोय,

0: हे खरोखर जाणून घेणं आणि याविषयीची जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. मुळात महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे काही कायदे आहेत ते कायदे कोणते आहेत आणि कशा प्रकारे त्या कायद्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला सुरक्षित करू शकतो याविषयीची माहितीच जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचवणं हे आजच्या स्थितीत समाजासमोर असलेलं एक आव्हान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठीच आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे त्या कायद्यान्वये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना, ज्यांचं एम कॉम LLM झालेलं आहे. त्यासोबतच सायबर लॉ मधील डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत सायबर सिक्युरिटी कोर्सही मॅडमचा पूर्ण झालेला आहे आणि सध्या त्यांचं MSW दुसरं वर्ष सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे वकिलीचं कार्य त्या पार पाडत आहेत. क्रिमिनल, सिव्हिल तसेच फॅमिली मॅटर्स यांवर त्या कार्य करतात. तेव्हा त्यांच्याशी आता संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: मॅडम सुरुवातीला मला आपणास विचारावं असं वाटतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षेविषयी सध्या अस्तित्वात असणारे जे कायदे आहेत त्याविषयी आपण काय सांगाल, कारण आपण बघतोय की समाजात हे कायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे पण आणखीही ते पोहोचलेले नाहीत. म्हणजे आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन कैक वर्ष लोटलेली आहेत, कायदे निर्मिती होऊन कैक वर्ष झालेली आहेत पण तरीही कायदे आजपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून मग हे जे महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांविषयी आपण काय सांगाल.
1: समाजामध्ये स्त्री पुरुष बालक सर्वांना एक स्वतःची डिग्निटी आपण ज्याला म्हणतो स्वतंत्रपणे आणि समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपत जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने दिला आहे. बरोबर आहे. भारतीय संविधानानुसार आपण म्हणतो इक्वॅलिटी. बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. प्रत्येकाला सामान्य जनतेला सर्वसामान्यांना सगळ्याच व्यक्तींना समाजामधल्या हे समान दर्जाचं वागणूक समान दर्जाची सुरक्षितता समानपणे समाजात वावरताना त्यांच्यामधली समानता ही आवश्यक आहे आणि ती भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेली आहे.
0: बरोबर आहे.
1: आणि त्याची सुरक्षा करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.
0: पण
1: जेव्हा आपल्याला अधिकार दिलेत तेव्हा त्यासोबत कर्तव्य पण दिलेली आहेत.
0: बरोबर आहे.
1: अधिकारासोबत त्या कर्तव्याचं पालन सुद्धा आवश्यक असतं आणि त्याची सुरक्षितता त्याचं प्रोटेक्शन होणं सुद्धा आवश्यक असतं.
0: नक्कीच.
1: आणि त्या दृष्टीने मग भारतामध्ये संविधानाचे कलम 14 जी आपल्याला समानता सांगितली इक्वॅलिटी सांगितली किंवा 15(3) जे आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन जे होत होतं की मग ते जेंडर असेल रेस असेल कास्ट असेल एज असेल ह्या सगळ्या दृष्टीने जे काही डिस्क्रिमिनेशन होतं हे सुद्धा आर्टिकल 15 जे आहे भारतीय संविधान याच्यानुसार ते काढून टाकण्यात आलेले की भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीचं त्याच्या जेंडरवरून त्याच्या रेसवरून कास्टवरून त्याच्या कलरवरून डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. आणि त्याच कलमाच्या उप 3 सांगितले 15(3) की प्रत्येक स्टेटने महिला आणि मुलांच्या बाबतीत काही स्पेशल प्रोव्हिजन स्पेशल ऍक्ट हे त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या बेनिफिटसाठी म्हणजे सुरक्षा आणि त्यांना असणारा फायदा बेनिफिट ज्याला आपण बघतो दोन्ही गोष्टीसाठी कायदे करणं हे स्टेटसाठी सांगितलेलं आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे.
0: बरोबर आहे. बरोबर आहे.
1: त्यानुसार आपल्याकडे बरेच कायदे हे भारतामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जर आपण म्हटलं की समाजात वावरताना आजची जी महिला आहे घरामध्ये बसून फक्त चूल आणि मूल करणार नाही घराच्या बाहेर पडते ती नोकरी करते. बरोबर. मग त्यावेळेस तिला समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. फक्त घरामध्येच तिला मानसिक किंवा शारीरिक त्रास किंवा छळ होतो असं नाही किंवा समाजात होतो जेव्हा ती जॉबला जाते तिथे सुद्धा काही वर्क प्लेस

0: वर सुद्धा तिला त्रास दिला जातो.
1: बरोबर आहे.
0: प्रत्येक त्रास हा शारीरिक असतो असं नाही, तो मानसिक त्रास सुद्धा असतो. मग अशा हरॅसमेंट्स ज्या असतील, ह्या हरॅसमेंट साठी त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी भारतामध्ये अनेक कायदे आहेत. म्हणजे घरामध्ये, घराच्या बाहेर, दोन्ही ठिकाणी, समाजामध्ये, ह्या सगळ्या ठिकाणी तिला प्रोटेक्ट करण्यासाठी कायदे आहेत. जसं की आपण म्हणू शकतो की नोकरीच्या ठिकाणी, मध्ये प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल या अदर जे असतील जॉब्स, जिथे ती काम करते तिथे जर तिला काही सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली, त्याच्यासाठी आपल्याकडे द सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट हा 2013 ला आलेला आहे. आता रिसेंट कायदा आहे तो की वर्क प्लेसला, म्हणजे जिथे ती जॉब करते तिथे जर तिच्यावर काही सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल, असं जर काही त्रास झाला तिला, तर त्याच्यासाठी तिथे प्रोटेक्शन करण्यासाठी तिथे तो कायदा आहे. हा कायदा जो आहे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट होता, विशाखा अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997 ला. त्या याच्यामध्ये जी सोशल वर्कर होती त्याच्यावर जो गँगरेप झाला होता, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स 1997 ला दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सरकारी निमसरकारी ठिकाणी विशाखा कमिटी स्थापन करण्यात आली होती की नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत, नोकरी करणाऱ्या महिला, त्यांना जर नोकरीच्या ठिकाणी काही त्रास झाला असेल, स्पेसिफिकली सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या बाबतीत, याच्या बाबतीत म्हणतो, तर त्याच्यासाठी त्या गाईडलाईनुसार कमिटी होती, तक्रार निवारण वगैरे, मग तिथे ती तक्रार देणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच अनुषंगाने आता हा कायदा कोडिफाईड करण्यात आला. ते फक्त गाईडलाईन्स होते, 1997 ला सुप्रीम कोर्टाने दिले, 2013 ला हा कायदा बनवण्यात आला. त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे तो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, जो सगळ्यांनाच माहिती आहे की घरामध्ये होणारा जो काही छळ असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, ह्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे डाऊरी प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वुमनच्या वेलफेअरसाठी असणारे ऍक्ट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बीएनएसएस असेल, याच्यामध्ये सुद्धा काही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रावधान दिलेले आहेच आहेत. आपल्याला माहिती आहे फॅमिली डिस्प्युट्स असतील, त्याच्यामध्ये सुद्धा जे काही महिलांचा त्रास दिला होतो, अन्याय अत्याचार केला जातो, त्याच्या संदर्भात सुद्धा मेंटेनन्स असेल, पोटगी वगैरे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रोव्हिजन्स असेल, डिव्होर्स सारखे प्रोव्हिजन्स असतील, हे सगळ्या कायद्यानुसार केलेले आहेत. हे झालं महिलांच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आपल्या भारतामध्ये आहेत जे स्पेसिफिकली महिलांना हे करतात. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्याच पद्धतीने महत्वाचा जो कायदा आहे मुलांच्या बाबतीत तो आहे ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट 2015. हा खूप जुना कायदा आहे, त्याच्यात अमेंडमेंट होऊन आताचा जो सुद्धा रिसेंट आपला जो आपण युज करतो तो आहे ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट 2015. जिथे विधी संघर्षग्रस्त बालक, म्हणजे अशी मुलं की ज्या मुलांकडून काही गुन्हा घडलेला आहे किंवा त्यांच्यावर काही गुन्ह्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत, किंवा त्याच्यात दुसऱ्या प्रकारची पण मुलं येतात ज्याच्यामध्ये मुलांना सुरक्षा आणि काळजी याची गरज आहे, अशा दोन्ही प्रकारची मुलं ह्या ऍक्ट अंतर्गत त्यांना तिथे प्रोटेक्शन दिलं जातं. मग तिथे बालकल्याण समिती असेल, बाल न्याय मंडळ असेल, यांच्या मार्फत त्या मुलांना सुरक्षा देणं, त्यांच्यावर असलेले जे काही गुन्हे आहेत त्याचं योग्य प्रकारे निरसन करणं, त्याच्यातून त्यांचं प्रोटेक्शन करणं, रिहॅबिलिट करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जसे बाकीचे लोक वावरतात, जसे मुलं वापरतात, त्याच पद्धतीने त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देणं, ह्याच्यासाठी हे कार्यरत करतं की जेव्हा ते मुलं मेजर होतील तेव्हा समाजामध्ये त्यांना वावरताना की बाबा ज्या गोष्टी आपल्या अल्पवयात झाल्या झाल्या सोडून त्याचा कुठेही स्टिग्मा न लागता समाजामध्ये स्वतंत्रपणे ते प्रतिष्ठेने जगले पाहिजे, त्यांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण समाजात चांगल्या पद्धतीने बाकीच्यांसारखं वागवू शकतो, हा कॉन्फिडन्स निर्माण करणं, त्याच्यासाठी त्यांना मदत करणं, ज्यांना खरंच काळजी व सुरक्षेची गरज आहे त्यांना ती प्रोव्हाइड करणं, ह्याचं काम बालकल्याण समिती असेल याच्या मार्फत केलं जातं, बाल न्याय मंडळ असेल जे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत काम करतं. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा आहे ज्याच्यावर सगळेच जण बोलतात आणि सध्याच्या परिस्थितीनुसार खूप आवश्यक आहे, तो आहे पोक्सो ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सध्याच्या परिस्थितीनुसार बाकीच्या ऍक्ट सोडून हाच ऍक्ट महत्वाचं म्हटलं तरी चालेल,
1: आणि ती काळाची अतिशय सविस्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: याच्यामध्ये आपण जनरली असं बघतो की लहान बालिका ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वसामान्य टर्म अशी आहे की लहान मुलींसाठी, पण मुलींसाठी नाही. हा जो कायदा आहे पोक्सो ऍक्ट हा मुलं आणि मुली, जे लहान मुलं आहेत, मुली आहेत 18 वर्षाच्या खालच्या, इथे जे बालक आहेत तिथे कुठलाही जेंडरचा भेद नाहीये.
1: खरंच
0: आपल्याला असं वाटतं की फक्त मुलींच्याच बाबतीत सेक्शुअल हॅरॅसमेंट केलं जातं, लैंगिक अत्याचार केले, असं नाहीये. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी घडतात, पण कसं आहे की आपल्याकडे त्या जास्त समोर येत नाही. म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव जे मी बघितलं त्यानुसार की ह्या गोष्टी मुलांच्या बाबतीत फार समोर येत नाहीत, क्वचितच एखाद्या

0: हे होतात. जास्त मुलींच्याच बाबतीत होतो पण तसं नाही, हा दोघांसाठीही कायदा आहे, दोघांसाठीही या गोष्टी महत्वाच्या आहेत. जशी मुलींना गरज असते तशी मुलांना ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते.
1: बरोबर आहे.
0: त्याच्यामुळे हा सुद्धा 2012 ऍक्ट आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर जे सुरुवातीला होतं की मुलांना जे लेबरर वर्क आपण बालमजुरी वगैरे म्हणतो, आता तर ते चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे 1986 त्याच्यात 2016 जी अमेंड झाली त्याच्यानंतर हे टोटली बंदच झालं की 14 खालच्या मुलांना कुठेही बालमजुरी म्हणून काम करता येणार नाही आणि जिथे ते ठेवतील तिथे त्यांना ते पनिशमेंट वगैरे हे सगळं प्रोव्हाइड केलेलंच आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 हा सुद्धा आहे. बालविवाह सध्याचा रिसेंट इश्यू जसा पोक्सो आहे तसा बालविवाह सध्या खूप महत्वाचा आणि चर्चेचा हे आहे. त्याचा सुद्धा कायदा आपल्या याच्यामध्ये आहे. फक्त एवढंच आहे की त्या कायद्याची ह्याच नाही, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक नागरिकानं थोडं सतर्कपणे आणि हा समाज ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे ह्या गोष्टीचा डोक्यात ठेवून जर काम केलं प्रत्येकाचं, फक्त ज्युडिशियरी असेल किंवा पोलीस मशिनरी असेल किंवा आणखीन जे आपल्या लॉ एक्झिक्युटिव्ह प्रशासन असेल यांचंच काम नाहीये ते, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं.
1: खरोखर.
0: तेव्हा त्यांनी प्रत्येकाने ह्या सगळ्या ऍक्टची जनजागृती झाली. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती भेटते तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही आजूबाजूच्याला पोहोचवा
1: त्यांच्यापर्यंत.
0: आणि तसं जर तुम्हाला समाजात दिसत असेल की अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर तुम्ही कन्सर्न अथॉरिटीला कळवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की लोक भीतीपोटी किंवा माझं नाव कुठेतरी डिस्क्लोज होईल मग ते माझ्यावर राग येईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप लोक ह्या गोष्टी समोर घडत असून सुद्धा कळवण्यासाठी घाबरतात, माहिती पोहोचवत नाहीत. तर हे कुठेतरी टेंडन्सी आपण बदलली पाहिजे तरच समाजामध्ये हे जे काही कायदे केले आहेत महिलांसाठी असतील मुलांसाठी असतील त्याचा प्रॉपरली यूज होईल. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनजागृती खूप महत्वाची आहे. मग ती प्रशासकीय लेवलला असेल, शाळा कॉलेजच्या लेवलला असेल, तुमच्या ग्रामपंचायत लेवल असेल, व्हॉट एव्हर, जिथे जिथे पॉसिबल आहे. एनजीओज आहेत आपल्याकडे भरपूर, प्रत्येकाला ज्याला पॉसिबल होईल त्याने हे करू शकतो. किंवा प्रत्येकांना तिथे कुठेतरी एका सेंटरला जाणं प्रशिक्षण घेणं ह्याची आवश्यकता कुठेच नसते जनजागृतीसाठी. 10 पैकी 5 लोकांना जरी ती माहिती तुम्हाला पोहोचवता, तुम्हाला एकाला भेटली ना मग तुम्ही 10 जणांना पोहोचवा ना, त्यातला एखादा तर करेल. त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करणं खूप आवश्यक असतं.
1: खरंच आहे, खरंच आहे.
0: तरच त्या कायद्यांचा जो लेजिस्लेशनचा उद्देश असतो की बाबा कायदा आपण करतोय त्याचा उद्देश जो आहे की मुलांना असेल महिलांना असेल प्रोटेक्शन, तरच ते खऱ्या अर्थानं त्या कायद्याला जस्टिस दिल्यासारखं होईल. नंतर ती केस फाईल होईल, कोर्टात येईल, नंतर ती प्रोसिजर चालेल, ते आरोपी जे कोणी असतील ते सुटतील, त्यांना शिक्षा होईल, त्या त्या केस प्रमाणे ते होत राहील.
1: बरोबर आहे.
0: पण त्या कायद्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याचा जो उद्देश आहे तो कायदा करण्यामागचा जो उद्देश आहे तो कुठेतरी ती पीडित व्यक्ती जी आहे त्यातली विक्टिम्स जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे.
1: अगदी अगदी बरोबर आहे. जेवढी कायदेविषयक माहिती आज घराघरापर्यंत पोहोचणं प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, अगदी तसंच घडणारे जे गुन्हे आहेत अपराध आहेत ते अपराध कायदा समितीपर्यंत पोहोचणं पोलिसांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी ही जनजागृती होणं आणि आपण समाजातील एक घटक आहोत आणि समाजात घडणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण त्या योग्य प्रकारे हाताळणं किंवा त्याविषयी योग्य जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने जर कुठे गुन्हा घडत असेल घडला असेल किंवा घडणार असेल तर नक्कीच आपल्याला जर त्याविषयी काही माहिती मिळाली तर ती
0: आपण कन्सर्न अथॉरिटीला कळवणं त्याची माहिती देणं खूप आवश्यक
1: आहे. अत्यंत आवश्यक आहे खरंच.
0: खरंच कुठेतरी एक सामाजिक कर्तव्य आपण जे म्हणतो किंवा सामाजिक भान जे आपण म्हणतो की समाजात आलो आणि गेलो काही उपयोग नाही. असे तर जन्माला किती येतात आणि जातात पण तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं खूप आवश्यक.
1: कुटुंबाविषयीचं वैयक्तिक कुटुंबाविषयीचं कर्तव्य तर आपण पार पाडतो पण सामाजिक कर्तव्य पार पाडणं ही तितकंच गरजेचं आहे. मॅडम आता सध्याची सामाजिक परिस्थिती आणि आव्हानं याचा जर विचार केला तर स्त्री संरक्षणाचं आजचं जे महत्व आहे त्याविषयी काय सांगाल?
0: स्त्री संरक्षणाचं महत्व सध्या काळाची खूप गरज आहे आणि याच्यासाठी जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला जनरली कसं होतं की काही झालं की फॅमिलीला जबाबदार धरलं जातं.
1: बरोबर आहे.
0: पण हे न करता की ती स्त्री ही माझी फॅमिली आहे इन द सेन्स की जसं माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आहे बहीण आहे मावशी आहे काकू आहे आत्या त्याच पद्धतीने ती पण समोरची व्यक्ती कोणाची तरी लागते ना.
1: बरोबर आहे.
0: मग ती जर तुम्ही टेंडन्सी ठेवली तर मला नाही वाटत की कोणाच्या मनात चुकीचं कृत्य करण्याचा विचार येईल आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे संस्कार जे आहेत हे आपल्याला आपल्या घरातून देणं आवश्यक असतं.
1: बरोबर.
0: बरेच वेळेस कसं होतं आता सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक वेळेस

0: मुलीला तेवढा वेळ देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रॉपर कम्युनिकेशन करणं हे कुठेतरी आपलं लोपावत चाललंय. सध्या न्युक्लिअर फॅमिली, पहिले एकत्र कुटुंब होतं, भरपूर जण घरात राहायचे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष असणं किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आता काळानुरूप बदलत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी संवाद बंद होतोय. मग प्रश्न काय आहेत मुलांचे, प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाच्या समस्या असतात, मग ह्या सोडवण्यासाठी कोणासमोर तरी ते बोलण्यासाठी समोर ती व्यक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये कौटुंबामध्ये संवाद असणं, एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या अडीअडचणी शांतपणे सोडवण्यासाठी काय करू शकतो, प्रत्येक गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने कशी सांगता येईल. स्पेशली मुलांच्या बाबतीत जर म्हटलं, प्रत्येकाला काही ना तर काहीतरी प्रश्न मुलांना पडतात, आणि आताची मुले एवढे फास्ट आहेत की त्यांना अनेक प्रश्न असतात, आणि हे स्वाभाविक आहे. जेव्हा ते समाजात जातात, शाळेत त्याच्यात जातात, वेगवेगळ्या गोष्टी बघतात, घरात बघतात, समाजात बघतात, टीव्हीवर बघतात, आजकाल मोबाईल तंत्रज्ञानाचा जमाना आहे, प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे मुलांच्या हातामध्ये, मग ते काही अशा गोष्टी बघतात की ज्या ऍक्च्युली पूर्वीच्या लोकांना विचार केला तर त्यांच्या दृष्टीने ह्या चुकीच्या आहेत,
1: बरोबर,
0: पण आजच्या मुलांना हे चुकीचं नाही वाटत.
1: खरं,
0: आणि ते त्यांच्या जनरेशन प्रमाणे ते कदाचित बरोबरही असेल, पण मग तीच गोष्ट एखादी चुकीची गोष्ट जर मुलांच्या हातून बघण्यात आली असेल किंवा मग ती चांगल्या पद्धतीने त्यांनी बघायच्या आधी तुम्ही त्यांना कशी सांगू शकता. बिईंग अ पॅरेंट्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा, फॅमिलीतले जे कोणी मोठे असतील व्यक्ती, बहीण भाऊ असतील, आजी आजोबा असतील, काका मावशी, जे कोणी असतील, कसं आहे मुलं, म्हणजे आपण जसं म्हणतो लहान मुलं हा मातीचा गोळा आहे, जसं त्याला घडवलं तसं तो घडत जातो, तो जसं घरात पाहतो, बाहेर पाहतो, शाळेत पाहतो, त्याप्रमाणे तो वागतो.
1: बरोबर,
0: मग आपण त्यांच्यासमोर वागताना बोलताना जर चांगल्या पद्धतीने हे केलं, त्यांच्यासमोर जर आपणच चुकीच्या गोष्टी नाही आणल्या तर त्यांना ते पुढे कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकते. मग त्यांना जर समजा अशा काही गोष्टीबद्दल क्युरियोसिटी निर्माण झाली, काही आकर्षण झालं, तर मग ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की बाबा अशा गोष्टी समाजात घडत आहेत, त्या चुकीच्या आहेत, हे असं नाही व्हायला पाहिजे.
1: मग
0: त्यासाठी आपण काय करू शकतो, मग आपल्या मुलांना त्या गोष्टीचं महत्व आपण सांगू शकतो, त्याचे फायदे आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी सांगू शकतो.
1: खरंच खरंच,
0: आणि फक्त हे फॅमिलीची नाही तर मग शाळा असेल, कॉलेज असेल, तिथे प्रशिक्षण आपण घेऊ शकतो त्या मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी, त्यांना ती माहिती जे त्यातले तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून आपण एक शिबिर म्हणा किंवा जनजागृती छोटीशी एखादं लेक्चर, बाकी आपण सगळ्या गोष्टीवर लेतोस ना, मग त्याच पद्धतीने जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शाळेतर्फे किंवा कॉलेजतर्फे जर त्या मुलांना प्रशिक्षण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत लैंगिकता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल जर आपण योग्य मार्गदर्शन तज्ञांकडून त्याची माहिती दिली चांगल्या पद्धतीने घरातूनही त्यांना त्या गोष्टी समजल्या, कारण की ह्या गोष्टी त्यांना समजणं हे नॅचरल आहे, त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडणं, ते आकर्षण निर्माण होणं हे एका एज नंतर ही गोष्ट नॅचरल असते. मग तीच माहिती त्यांनी चुकीच्या पद्धतीने बाहेरून घेण्यापेक्षा, मोबाईल मधून म्हणा किंवा इंटरनेट मधून म्हणा किंवा आणखीन कोणाच्या पाहण्यातून याच्यातून घेण्यापेक्षा, ही जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितली तर त्यांची डेफिनेटली मेंटॅलिटी त्या गोष्टीकडे पाहण्याची चेंज होईल आणि त्यांना ती चांगल्या पद्धतीने समजेल.
1: खरोखर. आणि या व्यतिरिक्त हा तर लहान मुलांच्या बाबतीत किंवा तरुणांच्या बाबतीत आपण अशा पद्धतीने या प्रश्नावर, स्त्री संरक्षणाची जी समस्या निर्माण होते त्यावर आपण निराकरण करू शकतो. या व्यतिरिक्त ही मुळात आपल्याला ही जी मानसिक प्रवृत्ती आहे की स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयीही नक्कीच आपल्याला समाज जनजागृती करणं गरजेचं आहे.
0: खूप आवश्यक आहे, त्याच्यासाठी मग प्रत्येक डिपार्टमेंटला काउन्सिलरची आवश्यकता आहे.
1: खरोखर,
0: प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही काउन्सिलर अपॉइंट केले, तज्ञ मार्गदर्शक त्यांच्या मार्फत जे प्रशिक्षण घेतले, तर कुठेतरी तुम्हाला ती मेंटॅलिटी चेंज व्हायला डेफिनेटली हेल्प होते. जेव्हा आपण जनजागृती आणि प्रशिक्षण याबद्दल बोलतो तेव्हा फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा आणि प्रत्येक वर्गाला, स्पेसिफिक मुलं मुली किंवा स्पेसिफिक मुली किंवा महिला नाही तर पुरुष असतील, लहान मुलं असतील, यांना सुद्धा ह्या गोष्टीची, प्रशिक्षणाची, जनजागृतीची आणि महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे.
1: खरोखर,
0: कारण की आजकालच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात एवढा स्ट्रेस असतो, कामाचा ताण, बाकी सगळ्या गोष्टी, याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी माणूस काहीतरी चुकीचे मार्ग निवडतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं त्याच्या मागचं रिझन तेच असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांना प्रॉपर गाईड केलं, प्रॉपर काउन्सिलिंग जर भेटली तर कुठेतरी हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
1: नक्कीच, म्हणजे स्त्री संरक्षणाची ही जी समस्या आहे ती समस्या जर आपल्याला कुठेतरी थांबवायची असेल किंवा स्त्रियांना जर आज समाजामध्ये मुक्तपणे वावरायचं असेल तर त्यासाठी सामाजिक जनजागृती योग्य पद्धतीने होणं
0: खूप
1: अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, आता तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात महिला आणि बालिकांवरील सायबर गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं आहे, मग या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी कायदा आणि समाज व्यवस्था तयार आहे का, आणि तयार नसेल तर कायदेशीर दृष्ट्या त्यावर काय अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे

0: वाढत्या तंत्रज्ञानाच्यामुळे सायबर गुन्हे खूप होत आहेत. सायबर क्राईम्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्याकडे आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, आपल्याही जे आता नवीन BNS आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, BSA आहे, ज्याला आपण भारतीय साक्षर अधिनियम म्हणतो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय न्याय संहिता, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत बरेच प्रावधान केलेले आहेत.
1: बरोबर.
0: पण सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम्स असेल ह्या बाबतीत जनजागृती खूप आवश्यक आहे. याचं प्रशिक्षण म्हणजे प्रत्येकाला प्रशिक्षणाची आणि याची गरज असतेच आहे. महत्वाचं म्हणजे आता AIच्या ह्याच्यात काही ज्या वेबसाईट्स आहेत ज्या इमॉरल आपण जनरली म्हणतो की काही वेबसाईट्स आहे, मग त्याला कसं केलेलं आहे की पेड याच्यात केलेलं आहे. असं नाही पाहिलं भेटत पेड, मग का तुम्ही ते ठेवताय?
1: बरोबर.
0: पेड तरी कशाला? जसं बॅन आहे ना, मग ते पूर्ण अशा ज्या वेबसाईट्स आहेत त्या पूर्णपणे बॅन करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: एक ते दुसरी गोष्ट, आता AIमुळे अनेक गोष्टी ह्या तुमचे फोटोज असतील, त्याच्यानंतर काही वेबसाईट मार्फत तुमचे व्हिडिओज असतील, हे त्याचा मिसयूज केला जातो. मग आपण जेव्हा सोशल मीडियावर आपले डिटेल्स शेअर करतो तेव्हा आपण ती काळजी घ्यायला पाहिजे की आपण सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज टाकताना काय टाकतोय हे आपण लक्षात देणं आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी. कसं आहे ना की आपले डिटेल्स समोर गेल्याशिवाय त्याचा मिसयूज नाही होणार.
1: खरोखर.
0: बरोबर आहे. AI असेल किंवा वेबसाईट्स असतील किंवा काही ऍप्स आहेत, ते ऑटोमॅटिकली तर तुमच्याबद्दल काही सायबर क्राईम करणार नाहीत. तुम्ही त्याला काहीतरी मटेरियल देताय ना, एखाद्याला तुम्ही खाद्य पुरवल्याशिवाय त्याचा रिझल्ट नाही येणार.
1: बरोबर.
0: मग जेव्हा तुम्ही तुमचे फोटोज असतील, व्हिडिओज असेल सोशल मीडियावर अपडेट करता, आता हा प्रत्येकाचा राईट आहे ज्याचा ते करतो, पण ते करताना आपलं वैयक्तिक काळजी घेणं आवश्यक आहे. मग प्रायव्हसीज आहेत बऱ्याच, मग त्या प्रायव्हसी आपण ऑन केल्या आहेत का? बरोबर आहे. हे चेकिंग करणं आपलं काम आहे. आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड फिरत असतं.
1: नक्की.
0: बरोबर आहे. मग त्याला चेकआउट कुठे करायचंय, चेकिंग कुठे करायचंय, आपल्याला ते पाहणं आवश्यक असतं की आपल्याला किती जणांना त्या पोस्ट आपली दाखवायची आहे.
1: बरोबर आहे. बरोबर आहे.
0: प्रत्येक जण तुमची पोस्ट ही चांगल्या पद्धतीने घेईल असं नाही. बऱ्याच वेबसाईट्स, बरेच ऍप हे फेक आहेत. म्हणजे तुम्ही जरी तुमचा चांगला फोटो टाकला असेल किंवा व्हिडिओ असेल, पण त्याचा मिसयूज करून काहीतरी वेडावाकड करून मग ते तुम्हाला सेंड केला जातं आणि सांगितलं जातं ही लिंक क्लिक करा, त्याच्यावर तुमचा फोटो आहे किंवा हे आहे, आम्ही व्हायरल करू, हे करू, अशा पद्धतीने दिल्या जातात. आणि मग त्यावेळेस काय होतं की घाबरला जातो समोरचा माणूस की बाबा माझा काहीतरी चित्रविचित्र हे आहे आणि त्याच्यामुळे मग आता काय करणार. मग ते बऱ्याच वेळेस असं करून पैसे उकळल्या जातात, ब्लॅकमेल केलं जातं. मग अशा वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर सेल हा आहे. बरोबर आहे. मग तिथे जाऊन तुम्ही तक्रार करणार, त्याच्या आधी लहान मुलांच्या बाबतीत असेल. आता जनरली मोठी माणसं हे करू शकतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत फक्त लहानच नाही, मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा अशा लिंक्स येतात, असे फेक फोटोज व्हिडिओज येतात तुमचे. मग अशा वेळेस पहिली गोष्ट की बाबा घाबरून जायचं नाही. आपल्या मनात एकच असतं, आपण घाबरतो बाबा मी काहीतरी चूक केलंय, मग आता मला शिक्षा होईल किंवा काहीतरी आणखी होईल, माझी बदनामी होईल. ह्या सगळ्या गोष्टीची भीती स्वतःच्या मनातून पहिले काढून टाकली पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक वेबसाईट्स आहेत, बऱ्याच ऍप आहेत ज्याच्यातून तुमच्या फोटोचा व्हिडिओचा मिसयूज करून त्याची मोडतोड करून अल्टरेशन करून केलेला आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काम नाही. तुम्ही तसं टाकलंय का? नाही टाकले ना, मग घाबरायचं नाही. मग तुमचं काम काय? पहिली मनातून ती भीती काढणं की माझी बदनामी होईल, काहीतरी होईल असं होईल. मग त्याच्यावर मग ते ब्लॅकमेल करतात, मग तुम्ही त्यांना पैसे पाठवता, आणखीन बऱ्याच गोष्टी त्याच्यात होऊन जातात. मग तुम्ही सायबर सेलला कळवा की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे, मग त्या साईट ब्लॉक करणं असेल ती, मग ते योग्य जे काही त्याच्यावर ऍक्शन घेणं असतील, नेसेसरी ऍक्शन, ते सायबर सेलवाले घेतील. बऱ्याच वेळेस महत्वाचं असतं की सायबर क्राईमच्या बाबतीत लोक घाबरतात की माझी बदनामी होईल, पहिली गोष्ट ही असते. मग कोणीतरी मला काहीतरी म्हणेल, माझ्या समाजात बदनामी होईल, नाक कापल्या जाईल, किंवा ह्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळा मोठी माणसंही तक्रार करत नाहीत, लहान मुळेही घरच्यांना सांगत नाहीत. मग त्याचे परिणाम नंतर जे काही होतात ते खूप त्यांच्यासाठी नुकसानकारक असतात. मग पुढचं जे नुकसान टाळायचं असेल तर तुम्हाला आता स्वतःच्या मनातली भीती घालणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर जे मेकॅनिझम आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांना जाऊन कन्सर्न अथॉरिटीला कंप्लेंट करणं आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी त्या साईट्स कोणत्या आहेत, त्याच्यात काय ऍक्शन घेतले पाहिजे, ह्याचे सायबरचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. यांच्याकडून प्रत्येक शाळा, कॉलेज, प्रत्येक डिपार्टमेंट, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, याला प्रशिक्षण देणं, त्यांना प्रॉपर त्याची माहिती सांगणं हे आवश्यक असतं.
1: नक्कीच नक्कीच. अशा पद्धतीने हे जे काही सायबर गुन्हे घडत आहेत सध्या ते कुठेतरी थोपवणं शक्य आहे, पण त्याच्याबाबतही आपण स्वतः माहिती घेणं आणि त्याविषयी जनजागृती करणं हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मैत्रिणींनो, महिला आणि बालिकांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची गरज, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते याविषयी अधिक सविस्तर माहिती आपण भक्ती मॅडमशी संवाद साधून जाणून घेणार आहोत पुढील महिन्यातील आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. माध्यमातून. आता मात्र मी आणि मॅडम आम्ही

0: दुःखीही आजच्या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहोत. मॅडम वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी माहिती आजच्या मुलाखतीच्या पहिल्या भागातून आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका आणि महिलांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. मैत्रिणींनो, आपण आता कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहात एका गीताचा.

0: मन प्रसन्न करणाऱ्या या गीतानंतर आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री अनेक भूमिका समर्थपणे पार पाडत असते, पण घर, कुटुंब, करिअर आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा तिचं दुर्लक्ष होतं. मग अशा वेळी शरीराला ऊर्जा, मनाला शांतता आणि जीवनाला संतुलन देणारा योग हा खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार ठरतो. म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योग याविषयी जाणून घेणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी.
1: नमस्कार मैत्रिणींनो.
0: मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आयुर्वेदामध्ये योगाचं महत्व कशा पद्धतीनं विशद केलेलं आहे तर काय सांगाल?
1: आयुर्वेद हे फक्त शास्त्र नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. शास्त्र शुद्ध जीवन कसं जगावं आणि आपलं आरोग्य सुखी कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, याची एक कला आहे ती. तर मैत्रिणींनो, आयुर्वेदाच्या उद्देशामध्येच या योगाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि अतुरस्य विकार प्रशमनंच, हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणं.
0: अच्छा.
1: आणि अतुरस्य विकार प्रशमनंच म्हणजे व्याधीग्रस्त व्यक्तीचे त्रास आहेत, त्याचे जे विकार आहेत ते कमी करणं.
0: बर.
1: स्वस्थ व्यक्तीची परिभाषा करताना आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. समदोष समाग्निश्च म्हणजे काय? तर समदोष म्हणजे जे आयुर्वेदाने तीन दोष सांगितलेले आहेत, वात पित्त कफ, तर ते तिन्ही दोष समस्थितीत असणं किंवा सम अग्नि जो आपला पाचक अग्नि आहे, जठर अग्नि आहे, तो समस्थितीत असणं किंवा समधातू. आयुर्वेदामध्ये सात धातू सांगितलेले आहेत, तर त्या सातही धातूंचं शरीरामध्ये समप्रमाणात असणं किंवा मलक्रिया जे मलनिसरणाच्या क्रिया आहेत शरीरातल्या, त्या क्रिया सुद्धा व्यवस्थित असणं, सम्यक असणं हे आयुर्वेदाला अभिप्रेत आहे.
0: बर.
1: स्वस्थ व्यक्तीमध्ये

0: आणि याच सोबत ह्या सगळ्या क्रिया असूनही प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा हे आयुर्वेदाने सांगितलेलं. म्हणजे आयुर्वेदाने किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा, की प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे सगळे स्वस्थ असायला पाहिजेत आणि त्याचसोबत आपला आत्मा सुद्धा मन आत्मा हे सुद्धा प्रसन्न असायला पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल तर तो व्यक्ती स्वस्थ किंवा निरोगी आहे असं आपण म्हणतो. आरोग्य संपन्न होण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या हेही सांगितलेलं आहे. मग आता आपण योगाच्या दृष्टीने जर विचार केला की आयुर्वेदामध्ये योग कसा सांगितलेला आहे, तर योगाने जे सांगितलेलं आहे अष्टांग योग ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येक दिवसाच्या तापमानानुसार काळानुसार वेळेनुसार आपली दिनचर्या आपलं वागणं आहार विहार कसं असायला पाहिजे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे.
1: ऋतुपरत्वे
0: आणि दिनपरत्वे सुद्धा, जसे तीन ऋतू आहेत तसे दिवसाचे पण तीन काळ आहेत, सकाळ मध्यान्ह आणि संध्याकाळ. तर अशा तिन्ही काळामध्ये आपलं आहार विहार कसे असले पाहिजेत किंवा प्रत्येक ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीने आहार विहार करायला पाहिजे, ऋतुपरत्वे त्याच्यामध्ये बदल कसा केला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील, हे सगळं अगदी सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये योग आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, म्हणजे अगदी अभ्यंगापासून ते म्हणजे सकाळी आपण ब्रह्ममुहूर्त उत्तिष्ठ जे म्हणतो तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय कसं वागायला पाहिजे हे सगळं सूक्ष्म विचार आणि योगाभ्यास याचं सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये आपल्याला योगाचं महत्व आणि कसं पालन करायचं ते विशद केलेलं आहे.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये तर योगाचं महत्व अतिशय सखोल पद्धतीनं असं सांगितलेलं आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांसाठी योग किती महत्वाचा आहे त्याबद्दल काय?
0: बरोबर आहे, कारण आपण बघतोच की आजकाल धावपळीचा आयुष्य आहे, महिलांना बऱ्याच भूमिकांमधून जावं लागतं. ती गृहिणी आहे, ती माता आहे, ती पत्नी आहे, त्याचसोबत तिला स्वतःचं करिअर सुद्धा महत्वाचं आहे. त्याच म्हणजे जितकं हे महत्वाचं आहे तितकंच करिअर सुद्धा तिला महत्वाचं आहे. मग नोकरी आहे, व्यवसाय आहे किंवा इतरही काही जबाबदाऱ्या असतील, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सतत तिला शारीरिक आणि मानसिक दडपण येत असतं की वेळा सांभाळणं असेल किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं परफेक्ट व्हावी ही जी तिची स्वतःकडनं अपेक्षा असते, ह्या सगळ्या अपेक्षा घरातल्या कुटुंबातील व्यक्ती आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सगळं करत असताना तिला दडपण येणं साहजिक आहे अगदी. हे सगळं करत असताना आणि त्याचसोबत आर्थिक ताणतणाव सुद्धा असतात तिला, म्हणजे ती जरी स्वतः कमवत असली तरीही ते सगळं मॅनेजमेंट करणं, तर हे आर्थिक ताणतणाव सुद्धा हे एक दडपणाचाच भाग आहे की हे सगळं मॅनेज करायचं. आणि आपण विचार करत नाही पण सांस्कृतिक आणि सामाजिक जो बदल होत आहे आजच्या काळामध्ये की पहिलीची संस्कृती जी आपली होती भारतीय आणि आताचं बदलतं सांस्कृतिक विश्व आणि त्याचसोबत सामाजिक बदल की आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं कुटुंबात बदल झालाय तसा समाजामध्ये बदल झालाय. मग ह्या सगळ्या बदलांचा विचार करत असताना किंवा त्यांना सामोरं जात असताना तिला शारीरिक थकवा मानसिक तणाव यांना तोंड द्यावंच लागतं.
1: बरोबर,
0: आणि त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मग हे सगळं करत असताना वेळोवेळी काय होतं, आपण अशक्तपणा आला किंवा आजारी पडलो तर औषधं घेतो आपण, डॉक्टरांकडे जातो, वेगवेगळी शक्तिवर्धक घेतो आपण, जीवनसत्वे घेतली जातात, फूड सप्लिमेंट्स घेतली जातात, हे सगळं घेतो म्हणजे महिला आणि त्याचा उपयोगही होतो तात्पुरता आणि कधी कधी होतही नाही असंही होतं की आपण डॉक्टर चेंज करून बघतो की यांच्याकडे गेलो तर आपल्याला फरक पडला नाही, मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. पण हे म्हणजे असं एक दुष्टचक्र असल्यासारखं आहे. मग हे सगळे जे जटिल गुंतागुंतीचं जे आपल्या शारीरिक क्रिया किंवा मानसिक दबाव किंवा आपल्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत हे एक जटिल समस्या आहे आणि ही समस्या कशी आपण सोडवायची हा एक मोठा प्रश्न महिलांसमोर उभा राहतो. आणि कुटुंबातल्या व्यक्तींनाही कळत नाही की हिला नेमकं काय होतंय, की सगळं तर व्यवस्थित आहे, ही रोजचे कामं करते, ही रोज ऑफिसला जाते, हिचं सगळं दैनंदिन सगळं सुरू आहे, तरी पण हिच्या तब्येतीच्या तक्रारी आहेत. म्हणून मग ही जी गुंतागुंत आहे ती आपण योग साधनेमुळे सोडवू शकतो.
1: अच्छा,
0: हा तर योग साधनेमध्ये काय आहे की मनाची स्वस्थता, मन आपल्याला शांत करता येतं.
1: बरोबर,
0: याला आपण मानसिक शांतता म्हणतो की स्थिर मन आपण करू शकतो. त्यामध्ये बुद्धीची दक्षता म्हणजे जे आपण सारखं दडपणाखाली असतो आणि आपलं मेंदू काम करून थकून जातो मग तो कधी कधी अलर्ट राहत नाही, आपण विसरतो.
1: बरोबर,
0: आपण स्ट्रेस येतो आणि तेव्हा मग काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात आपण नियोजन केलेलं असतं तरी पण आपण एखादी गोष्ट विसरतो आणि सहज म्हणून जातो की नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही. हे बरेच वेळा असं रिपीटेडली होत राहतं. मग हे काय आहे की आपली बुद्धीची दक्षता जी आहे ना तर ती कमी झालेली असते. हे सगळं आणि त्याचसोबत आत्मिक समाधान हे आपल्याला योगाद्वारे टिकवता येतं.
1: अच्छा,
0: मग हे कसं टिकवू आपण, तर जेव्हा आपण योगाभ्यास करतो, ध्यान करतो किंवा प्रत्याहार असेल, ध्यान असेल, धारणा असेल, हे जे योगाच्या अष्टांगातले आहेत सगळे अंग, तर तेव्हा मेंदूचे स्नायू असतील आपल्या हातापाय

0: जे स्नायू असतील त्यांच्यावरचा ताण कमी होतो, ते रिलॅक्स होतात आणि आपल्याला नवीन उत्साह मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने आपण दैनंदिन तणावाचं नियोजन करू शकतो.
1: अच्छा, तर मॅडम बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की हार्मोन्स इम्बॅलन्स झालंय, म्हणजे हार्मोन्समध्ये बदल झालाय आणि त्यामुळे काही विशिष्ट असे त्रास होत आहेत, अशी वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला येतात. तर मग हार्मोन्स बदलामध्ये योग कशा पद्धतीनं काम करतो?
0: आपण आता हार्मोन्स हा शब्द जो आहे तो अगदी सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कोण ऐकून असं माहीत झालंय की हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे नक्की हार्मोन्स म्हणजे काय असतात? तर आपल्या शरीर संस्थेमध्ये काय असतं शरीरामध्ये, की वेगवेगळ्या ठिकाणी नलिका विरहित ग्रंथी असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ग्लँड्स म्हणतो. तर अशा नलिका विरहित म्हणजे डक्टलेस अशा ग्लँड्स असतात आणि यांच्यातून निघणारे जे स्त्राव असतात त्यांना आपण हार्मोन्स किंवा संप्रेरके असं म्हणतो. तर हे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा नलिका विरहित ज्या ग्रंथी आहेत त्या आपल्या पूर्ण संतुलन शरीराचं किंवा शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया असतील, मेटाबॉलिझम आहे, शरीराची वाढ आहे, ज्या आपल्या सगळ्याच क्रिया अंतर्गत आणि बाह्य या सगळ्या क्रियांचं नियंत्रण त्या करत असतात हार्मोन्स जे आहेत ते. आणि याचं जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरातल्या सगळ्याच क्रिया डिस्टर्ब होऊन जातात. म्हणून याचं संतुलन असणं हे खूप आवश्यक आहे. आणि ह्या बॅलन्सचा आणि आपल्या योग याचा खूप निकटचा संबंध आहे.
1: अच्छा,
0: हा तर मुख्य ग्रंथींमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये आपल्या मेंदूच्या मागच्या साईडला असणारी मेंदूच्या खालच्या साईडला असते कवटीच्या पिट्युटरी ग्लँड म्हणून असते, पियोशिका ग्रंथी आपण त्याला म्हणतो मराठीत. तर ही अगदी मास्टर ग्लँड आम्ही याला म्हणतो, की या ग्रंथीचं पूर्ण शरीरातल्या जेवढ्या काही इंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्याच्यावर नियंत्रण असतं.
1: अच्छा,
0: आणि ही ग्लँड प्रत्येक ग्रंथीचे स्त्राव निघणारे नियंत्रित करीत असते. म्हणून मुख्य ग्रंथी ही मास्टर ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्या ग्रंथीला कसं आपल्याला नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याचे स्त्राव कसे नियंत्रित करता येईल हे आपल्याला योगाद्वारे म्हणजे करता येतं. त्याची विशिष्ट काही आसनं असतील किंवा बंध असतील, मुद्रा असतील, तर या सगळ्याद्वारे आपण त्याचं हार्मोन्स नियंत्रित करू शकतो. त्याचसोबत अजून महत्वाची म्हणजे थायरॉइड ग्लँड असते, जी आपल्या कंठाच्या ठिकाणी असते, समोरच्या साईडनी कंठाच्या ठिकाणी फुलपाखरासारखी अशी ग्लँड असते. ही सुद्धा इतकी महत्वाची आहे की याचं मुख्य कार्य असतं शरीराचं पोषण, वाढ आणि चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम चिमतेचा महत्वाचा भाग असतो. त्याचबरोबर आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो, म्हणजे जवळपास 70-80% लोकांना आपण ऐकतो की डायबिटीस आहे, मधुमेह. तर हे इतकं कॉमन झालंय मधुमेह. मग हा मधुमेहाचं नियंत्रण कुठं असतं, इन्सुलिनचं नियंत्रण कुठून केलं जातं, ते स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. तर ही सुद्धा इंडोक्राईन ग्लँड आहे, जी ती दोन्ही आहे, इंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन, असे दोन्ही प्रकारचं काम ती करते. पण स्वादुपिंडाचं नियंत्रण सुद्धा आपल्याला योगाद्वारे करू शकतो आपण असं.
1: अच्छा,
0: त्याचसोबत आपल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणून एक महत्वाची ग्रंथी असतात, अॅड्रिनल ग्लँड ज्याला आपण म्हणतो, ज्या किडनीच्या वरच्या साईडला असतात. तर ह्या ग्रंथींचं कार्य असतं की स्नायूंचा थकवा किंवा शरीरातली चयापचय, ब्लड प्रेशरचं कंट्रोल किंवा तापमान कंट्रोल, हे महत्वाची कामं ही ग्रंथी करतात. अशा काही महत्वाच्या ग्रंथी आहेत शरीरामध्ये, तर त्या सगळ्यांचे हार्मोन्स नियंत्रित करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करत असते. म्हणून आपण योगाद्वारे पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल कसं करता येईल किंवा ह्या सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्यांचं कार्य सुरळीतपणे कसं चालू ठेवता येईल हे सुद्धा आपण करू शकतो.
1: अच्छा, तर मग साधारण कुठल्या प्रकारची योगासनं यासाठी करायला हवी?
0: हा, तर काही आसनं अशी असतात यामध्ये, आसनांचे जे वेगवेगळे पोज आहेत, की काही आसनं सरळ पाठीवर झोपून असतात, काही पोटावर झोपून असतात. मी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते आपल्या मैत्रिणींना कळावं यासाठी, की योगिक शब्द वापरत नाहीये, कारण आपण साधे बोललो तर त्यांना लक्षात येईल. किंवा विपरीत शयनस्थिती आम्ही ज्याला म्हणतो, जे पोटावर झोपतात, विपरीत शयनस्थितीमधले किंवा काही उभी राहून असतात, काही फॉरवर्ड बेंडिंग असतात समोरच्या साईडला झुकून, काही बॅकवर्ड बेंडिंग असतात, असे वेगवेगळ्या पोज मधले आसनं असतात. मग त्या प्रत्येक आसनांचा त्या त्या भागात असणाऱ्या ग्रंथींवर दबाव येतो, प्रेशर येतं, आणि मग ज्या ग्रंथी अतिकार्यशील झालेल्या आहेत त्यांची संप्रेरक जास्त तयार होतात, त्या ग्रंथींना कार्य सुरळीत करून त्यांचं हार्मोन्स नियंत्रित करतात. आणि ज्या ग्रंथींचं कार्य कमी झालेलं आहे त्यांची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो.
1: बर,
0: त्या त्या भागातली काही वेगळी वेगळी आसनं आहेत त्या त्या पोजमधली, आणि ती ग्रंथी कुठं आहे शरीरामध्ये. आता उदाहरणार्थ आहे की अॅड्रिनल ग्लँड, मग आपण पोटावर समोरच्या साईडने म्हणजे बसून फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं करतो तर त्यामध्ये किडनीचं जे भाग आहे त्याच्यावर प्रेशर येतं आणि मग त्या ग्रंथीला चालना मिळतात, तिथला जो रक्त पुरवठा आहे तो सुरळीत होतो.
1: तर मॅडम, हार्मोन्स बदलामध्ये योग अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतो आपण म्हटल्याप्रमाणे, पण मग आणखी काही आजार आहेत जसं की पीसीओडी आहे, थायरॉइड आहे, किंवा लठ्ठपणा ज्याला आपण ओबॅसिटी स्थूलपणा म्हणतो, तर हे होण्याची सुद्धा काही कारणं आहेत आणि त्यामध्ये सुद्धा योग प्रभावीपणे कार्य करतो, तर त्याबद्दल.

0: नक्कीच पीसीओडी तर खूप आजच्या तरुण मुलींमध्ये किंवा टीनएजर्स ज्या आहेत वयात येणाऱ्या मुली यांच्यामध्ये अगदी झपाट्याने वाढतोय हा आजार पीसीओडीचा. तर पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. आणि हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. आणि हार्मोनल डिसऑर्डर कसं आहे तर ओव्हरीज आपल्या अंडकोश जे असतात ओव्हरी जिथे स्त्रीबीज तयार होतं तर ह्या स्त्रीबीजांची निर्मिती अंडकोश करत असतं ओव्हरीज करत असतात आणि ते स्त्रीबीज फलित होत असतं प्रत्येक महिन्याला. तर जेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात पिट्युटरी ग्लँड पासून निघणारे हार्मोन्स आणि ओव्हरीज पासून निघणारे हार्मोन्स हे जेव्हा यांचं बॅलन्स होत नाही किंवा दोघांच्या कार्यामध्ये समानता किंवा संलग्नता किंवा पूरकता अशी नसते तर तेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग पीसीओडी हा आजार होतो. या आजारामध्ये काय होतं की ओव्हरीज बीज तर निर्माण करतात पण ते बीज अपरिपक्व असतात.
1: बर
0: परिपक्व होत नाहीत. अपरिपक्व बीज निर्माण होतात आणि त्याचं रूपांतर काय होतं की छोट्या छोट्या गाठींमध्ये ज्याला आपण सिस्ट म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये फक्त द्रव असतो एक सिस्टच्या ऐवजी अनेक सिस्ट तयार होतात आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज तयार होतो आणि याचा मग परिणाम

0: मग पीसीओडी हा आजार होतो. या आजारामध्ये काय होतं की ओव्हरीज बीज तर निर्माण करतात पण ते बीज अपरिपक्व असतात.
1: बर,
0: परिपक्व होत नाहीत. अपरिपक्व बीज निर्माण होतात आणि त्याचं रूपांतर काय होतं की छोट्या छोट्या गाठींमध्ये, ज्याला आपण सिस्ट म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त द्रव असतो, एक सिस्टच्या ऐवजी अनेक सिस्ट तयार होतात आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज तयार होतो. आणि याचा मग परिणाम काय होतो की ओव्हरीचं कार्य बिघडतं आणि मग त्याचा परिणाम अनियमित पाळी येणं, वजन वाढणं किंवा चेहऱ्यावर शरीरावर अनावश्यक केस येणं.
1: बर,
0: ज्याला हर्सुटिझम असं म्हणतो आम्ही की जिथे म्हणजे नैसर्गिकरित्या न येता अनैसर्गिक अशा पद्धतीने केस येतात हा मुलींना महिलांना. आणि त्यासोबत पिंपल्स येतात किंवा अगदी गर्भधारणा न होणं इथपर्यंत हा प्रॉब्लेम वाढू शकतो पीसीओडीचा. तर हे फक्त कशामुळे होतं याचं अगदी एक कारण आपण नाही सांगू शकत की नेमकं ह्या कारणामुळे पीसीओडी झालंय असं आपण नाही म्हणू शकत. तर याची खूप कारण आहेत. तर नेमकं कारण आपण न बघता इन जनरल की आजकालच्या काळामधलं धावपळीचं जीवन एकतर आणि त्यासोबत बदललेला आहार विहार, जेवणाच्या पद्धती, जेवणाच्या वेळा ह्या सगळ्या बदललेल्या आहेत आणि त्यासोबत स्ट्रेसफुल लाईफ आहे. बैठ जे काम जास्त वाढलेलं आहे आजकाल आयटी क्षेत्रामध्ये मुली असतात, मुलं असतात तर त्यांना मग बसून काम करावं लागतं दिवस दिवस अगदी 8-8 10 तास त्यांच्या शरीराची हालचाल होत नाहीत. टीव्ही, मोबाईल्स, लॅपटॉप यांच्यावर सतत काम करणं आहे किंवा वेगवेगळ्या त्या वेब सिरीज आहेत किंवा पिक्चर्स आहेत, काही रील्स असतात, मग याच्यामध्ये काय होतं बघत असताना एक्साइटमेंट जास्त असते, मग तेव्हा हार्मोन्स जास्त रिलीज होतात.
1: हा,
0: अशा सुद्धा सवयी आहेत आजकालच्या मुला मुलींना किंवा महिलांना. मग ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि मग पीसीओडीचे आजार व्हायला सुरुवात होते. मग हे आजार होऊ नये किंवा झाले तर आपण काय करायचं, आधी तर आपण होऊ नये याच्यासाठीच काळजी घ्यावी. हा, आणि झाले तर मात्र त्याच्यावर उपाय काय करायचा हा आपल्याला प्रश्न असतो. मेडिकली तर आपण ट्रीट करू शकतो पण मेडिकली ट्रीटमेंट दिल्यानंतरही पुन्हा रिपीटेडली तोच त्रास आपल्याला होणार आहे कारण आपला लाईफस्टाईल बदलणार नाहीये. कारण ते शक्यच नाहीये
1: कारण आताचं युगच तसं आहे. आणि मला वाटतं टाळण्यासारख्या गोष्टी म्हटलं तर आपण मोबाईल असो, आपण म्हटल्यासारखं वेब सिरीज वगैरे बसून एका जागी पाहतात, हे टाळण्यासारख्या गोष्टी आहेत, हे तर आपण टाळूच शकतो. पण बसून जे कामं आहेत आयटी क्षेत्रातल्या महिलांना त्यांना हे पर्याय नाहीये, तर मग त्यासाठीच योग प्रभावीपणे खरं तर कार्य करू शकतो नाही का.
0: म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण योगोपचार घेतला तर तो नक्कीच उपयोगी पडेल. मग याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्स आपण सूर्यनमस्काराला देऊयात.
1: अच्छा,
0: की सूर्यनमस्कार हा म्हणजे सर्वांग सुंदर असा व्यायाम म्हणजे योगाचा प्रकार आहे असं आपण म्हणतो. की त्याच्यामध्ये जी आसनं रिपीटेडली होतात किंवा त्याच्या ज्या स्टेप्स आहेत की 12 अंकी सूर्यनमस्कार आपण घालतो तर आसनं जी रिपीट होतात तर त्या आसनांमुळे पूर्ण शरीराला आपल्याला चालना मिळते, पूर्ण शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते.
1: अच्छा,
0: आणि त्याचसोबत काय होतं ज्या अंतस्रावी ग्रंथी आहेत आपण आता पाहिलं की अंतस्रावी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत शरीरातल्या विविध भागात असणाऱ्या त्यांचं कार्य नियंत्रित होतं आणि त्यांचे हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते आणि मासिक पाळी नियमित सुरू होते. हे माझा अनुभव सुद्धा त्या पद्धतीचा आहे की आता जवळपास 30 वर्षांची माझी प्रॅक्टिस आहे वैद्यकीय क्षेत्रातली आणि मोस्टली म्हणजे माझी प्युअर गायनिक प्रॅक्टिस आहे. तर माझ्याकडे जे रुग्ण येतात मासिक पाळीच्या संदर्भात तक्रारी घेऊन किंवा ज्या मुली येतात कॉलेजच्या मुली असतील किंवा टीनेजर्स असतील ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स आहेत पीसीओडीचे किंवा अनियमित पाळी असेल, तर अशा मुलींना जेव्हा सूर्यनमस्कार आपण शिकवतो किंवा त्यांना नियमित करायला सांगतो तर त्यांना निश्चितपणे लाभ याच्यामुळे झालेला आहे. फक्त सूर्यनमस्कारच नाही तर काही आसनं आहेत जी ओटीपोटातील स्नायू असतील किंवा अंडाशय, गर्भाशय यांना चालना देण्यासाठी त्या आसनांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वज्रासन असेल किंवा उष्ट्रासन आहे किंवा मार्जारी आसन आहे, व्याघ्रासन आहे, शशांकासन आहे, भुजंगासन आहे, अशी कितीतरी आसनं अशी आहेत की ज्यामुळं हे पाळीचे प्रॉब्लेम आपण किंवा पीसीओडी सारखे आजार आपण त्यातून दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्या तक्रारी कमी करू शकतो. सूर्यनमस्कार आसनं त्यासोबत प्राणायाम सुद्धा आहेत, नाडीशोधन प्राणायाम असेल किंवा उज्जयी भ्रामरी प्राणायाम असेल, तर यामुळे काय होतं अंतस्रावी ग्रंथींना चालना मिळते प्राणायामामुळे, मग ते सगळे हार्मोन्स संतुलित होऊन पीसीओडीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
1: तर मॅडम आता आणखी एक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे थायरॉइड आणि स्थूलपणा, तर योगा कशा पद्धतीनं आपल्याला यावर उपयुक्त ठरू शकतो.
0: हो, ह्या थायरॉइड ग्रंथीपासून निघणारे जे हार्मोन्स आहेत T3, T4 आणि TSH असे हार्मोन्स असतात आणि याचं नियंत्रण जे असतं ते शरीराच्या चयापचय क्रियेवर असतं.
1: हो,
0: शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम जे आहे ते ही ग्रंथी नियंत्रित करते. त्याचसोबत या ग्रंथीपासून निघणारे हार्मोन्स जर संतुलित नसले तर मग हृदयाची

0: थकके वाढणं किंवा तापमान नियंत्रण न होणं किंवा पचन न होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. मग एकदम कधी कधी वजन वाढतं. आता आपण पीसीओडीमध्ये सुद्धा बघितलं की लठ्ठपणा हा वेगळा आजार नाहीये असं मी मानते की लठ्ठपणा हा पीसीओडीमुळे आलेला असेल, आयदर थायरॉइडमुळे आलेला असेल किंवा तुमच्या जीवनशैलीमुळे आलेला असेल. तर हे एक
1: परस्पर
0: आहे आणि एक त्याच्यापासून होणारा त्रास आहे. हा ह्या लठ्ठपणा त्याच्यामुळे आलेला आहे, तो एक असा वेगळा आजार म्हणून आपण नाही बघूया त्याच्याकडे. तर हे सगळं बदललं तर आपोआपच लठ्ठपणा नाहीसा होणार आहे.
1: बरोबर.
0: तर हे जे आपण थायरॉइडचं बघत होतो की थायरॉइडचं हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. तर त्यामुळे काय होतं, सतत थकवा येणं किंवा अचानक वजन वाढणं किंवा केस गळणं, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणं ही त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. किंवा जर प्रमाण वाढलं, हायपरथायरॉइडिझम जर झालं तर वजन कमी होणं. काही काही व्यक्ती बघतो आपण अगदी खूपच रोड असतात म्हणजे थिन बिल्ट एकदम, तर ते हार्मोन्स संतुलित झाल्यामुळे होतं. किंवा एखाद्याला खूप असं पॅल्पिटेशन धडधड होतं, म्हणजे काही कारण नसतं नाही, बसल्या जागी सुद्धा कधी कधी हृदयाची धडधड वाढते किंवा पॅल्पिटेशन होतं, घबराट होतं, असं तक्रारी असतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थायरॉइडमुळे होतात. किंवा जास्त घाम येणं, खूप व्यक्तींना हा त्रास असतो बघतो जनरली. ते बऱ्याच जणांना विनाकारण चिडचिड होणं, म्हणजे त्यांना स्वतःलाही जाणवतो की काही कारण नाहीये तरीही ते चिडचिड करतात. म्हणजे अशी जी ही लक्षणं आहेत ती सगळी थायरॉइडच्या इम्बॅलन्स झाल्यामुळे होऊ शकते. तर याच्यासाठी योग्य आहार, नियमित योगासनं, प्राणायाम हे जर आपण करत राहिलो तर हा आजार किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम आपण नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो योगाभ्यासमुळे, तर जी मानेवर किंवा गळ्यावर ताण येणारी जी आसनं आहेत, उदाहरणार्थ सर्वांगासन असेल, की सर्वांगासनामध्ये आपण काय करतो की आपल्या शरीराचा म्हणजे मान खाली टेकलेली असते, डोकं आणि मान वरच्या दिशेने आपण खेचतो पाय आणि पूर्ण आपली बॉडी ट्रंक वगैरे छातीपर्यंत आपण ऊर्ध्व दिशेला घेतो. त्याच्यामुळे काय होतं की मानेचा जो भाग आहे इथला याच्यावर ताण पडतो आणि म्हणून मग त्या ग्रंथीला चालना मिळते आणि त्याचे स्त्राव नियंत्रित होतात. अशी जी आसन आहेत, भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, सेतुबंधासन आहे, मत्स्यासन आहे, ही जी आसन आहेत ही सगळी आसनं थायरॉइड ग्रंथीला चालना देणारी आहेत. त्याचसोबत प्राणायामामध्ये आपण उज्जयी प्राणायाम, अनुलोम विलोम हे जर करत राहिलो नियमित तर आपलं गळ्यातील किंवा त्या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन ग्रंथीचं कार्य नियंत्रित होतं. अशा प्रकारे आपण थायरॉइड आणि पीसीओडी यावर अगदी व्यवस्थित जर योगोपचार घेतले तर नक्कीच आपण हा त्रास कमी करू शकतो.
1: तर मॅडम आणखी एक प्रश्न असा की मासिक पाळी दरम्यान ज्या कोणी स्त्रिया योगासनं करतात त्यांना असा प्रश्न पडतो की मासिक पाळी दरम्यान कोणती योगासनं करावीत किंवा करूच नयेत किंवा कोणती योगासनं टाळावीत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्की, तुम्ही म्हटल्यासारखं ना की अनेक महिलांना हा प्रश्न असतो की मासिक पाळी सुरू असताना योगासने करावीत किंवा योगाभ्यास करावा किंवा नाही करावा, हा खूप महिलांच्या मनात प्रश्न असतो. तर आपण हा प्रश्न घेतला ते खूप म्हणजे चांगलं झालं की हा प्रश्न आपण घेतोय. तर मासिक पाळीच्या दिवसात आहे ना विश्रांती घेतलेलं चांगलं,
1: बर
0: 3 ते 4 दिवस. आणि विश्रांती कधी घ्यायची, तर जास्त त्रास असेल तरीही विश्रांती घ्या किंवा काहीही त्रास नसेल तर तुम्ही विश्रांती घ्या. पण ज्यांना खूप पोट दुखण्याचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी आपण योगासनं करू शकतो मासिक पाळीमध्ये सुद्धा. वज्रासनात बसणे म्हणजे अगदी साधं सोपं आसन आहे वज्रासनात बसणे, तर हे आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. किंवा शशांकासन आहे ज्यामुळे ओटीपोटातील जे आपले इंद्रिय आहेत त्याला चालना मिळते, तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मग आपला पोट दुखण्याचा त्रास असेल किंवा अतिरक्तस्राव असेल तर हे जे मासिक पाळीमधले त्रास आहेत ते निश्चितच कमी होऊ शकतात. किंवा मार्जरी आसन असेल किंवा अगदी खूप त्रास आहे, सिव्हिअर पेन आहे, तर अशा वेळेला आपण शवासन सुद्धा मासिक पाळीमध्ये करू शकतो की जेणेकरून आपल्याला अगदी सगळ्या आपल्या मसल्स ज्या आहेत ओटीपोटातल्या कमरेच्या मांडीच्या जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये स्पॅझम होत असतो किंवा क्रॅम्प्स होत असतात मासिक पाळीमध्ये, पिंड्यांमध्ये, मांडीमध्ये, ओटीपोटामध्ये, कमरेमध्ये जे क्रॅम्प्स येतात ते आपण शवासनामध्ये आपण कमी करू शकतो. त्याचसोबत आपण योगनिद्रा सुद्धा करू शकतो. योगनिद्रा म्हणजे काय, तर जागृत निद्रा. जागेपणी जी आपण निद्रा घेतो ती योगनिद्रा, सजगतेची निद्रा ती योगनिद्रा. योगनिद्रा सुद्धा आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. आणि मासिक पाळी संपल्यानंतर जेव्हा आपला रजस्त्राव ब्लीडिंग थांबतं तर त्याच्यानंतर आपण नियमित आपले जे योगाभ्यास आहे रोज आपण जो करतो तो अगदी निश्चितपणे करू शकतो.
1: बर, मग कोणती आसनं आपण टाळायला हवी
0: मासिक पाळी? हा बरोबर आहे. तर विशेषतः अगदी विशेषतः सांगते मी की कोणती आसनं नाही करायची. जी म्हणजे विपरीत जी आसनं आहेत उलट्या दिशेने आपण जेव्हा घेतो, शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे किंवा हलासन आहे, ही आसनं अजिबात करू नयेत.
1: अच्छा, मासिक पाळीचा हा प्रश्न योगासनाने सुटू शकतो म्हणजे

0: मासिक पाळी मध्ये होणारा त्रास असो किंवा मग व्यवस्थित मासिक पाळी येण्यासाठी सुद्धा योगासनं खूप महत्वाची आहेत. तर आता पुढे थोडस आपण वळूयात मॅडम, तर आता गर्भावस्थेमध्ये योगाचं महत्व किती आहे याबद्दल काय सांगाल?
1: मैत्रिणींनो, गरोदरपण ही एक नैसर्गिक स्थिती आहे हे तर आपल्याला माहिती आहे की मातेला जी पुनरुत्पादनाची जी निसर्गाने शक्ती दिलेली आहे किंवा देणगी दिलेली आहे ती अगदी नैसर्गिक आहे. आणि या अवस्थेमध्ये काय होतं की स्त्रियांना स्वतःसाठी आणि गर्भातल्या आपल्या बाळासाठी आपल्या शरीराचे आणि मनाचे गर्भातल्या बाळाचे सुद्धा आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आणि आवश्यक असतं. तर खूप म्हणजे आतापर्यंत महिलांमध्ये असा गैरसमज होता की गरोदरपणामध्ये योगासने करू नयेत किंवा करावीत किंवा नाही ही सुद्धा शंका होती की बऱ्याच महिलांना असं भीती वाटते की गरोदरपणामध्ये योगासने केल्यानंतर आपला गर्भपात होईल, गर्भातल्या बाळाला काहीतरी त्रास होईल, असं बऱ्याच महिलांना आतापर्यंत गैरसमज होता. पण की आजकाल खूप ठिकाणी गर्भसंस्कार केंद्र निघाली आहेत, तर अशा केंद्रांमध्ये योग शिक्षक आणि स्त्री रोग तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमानं यांच्या दोघांच्या विचाराने तर तिथे योग्य पद्धतीने गर्भावर सगळे संस्कार होतील. अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा आपण काही काही आसनं करू शकतो जी अगदी साधी सोपी आहेत. संधी संचलन असेल, सूक्ष्म व्यायाम असतील किंवा प्राणायाम असेल, तर हे आपण अगदीच करू शकतो पहिल्या महिन्यापासून. त्याचसोबत ध्यान असेल किंवा गर्भसंस्काराचे काही श्लोक असतात, संथ म्हणजे आपण घेतो, विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यावेळेला. तर हे सगळं गरोदर मातेसाठी खूप आवश्यक आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि बरं का, म्हणजे आपण फक्त गरोदरपणातलाच विचार नको करायला, गर्भधारणेच्या आधी सुद्धा प्लॅनिंग जेव्हा आई आणि वडील करतात मूल होऊ देण्याचं, योगामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत शरीराच्या शुद्धीसाठी, तर ते जर आपण केले तर हे जे हॅबिच्युअल अबॉर्शन्स आहेत किंवा वारंवार गर्भपात होणं, गर्भ न राहणं लवकर किंवा विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होणं, हे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. गर्भधारणेच्या आधी जर आपण योगोपचार केले, संस्कार केले शरीरावर आणि शरीराची शुद्धी जर केली, तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला अगदी नक्कीच प्रत्ययास येईल. आणि त्याचसोबत हे सगळं करत असताना गर्भाशयाचे जे दोष आहेत किंवा गर्भनलिकेचे जे दोष आहेत ते सुद्धा आपल्याला तिरशासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, जानुशीर्षासन या सगळ्या आसनांनी आपण दूर करू शकतो. आणि अजून एक महत्वाचं सांगते मी की गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ खूप नाजूक असतो, तर अशा काळामध्ये हितकारक असणारी आसनं कोणती असतात? तर ती आहेत पर्वतासन.
0: बर,
1: हा पर्वतासनाने काय होतं, पूर्ण आपण वरती स्ट्रेच करतो वडीला, मग त्याच्यामुळे काय होतं किंवा सुप्त विरासन आहे, बद्धकोणासन आहे, सुप्त पादांगुष्ठासन म्हणून एक आसन आहे. या सगळ्या आसनांमुळे काय होतं की जे आपलं ओटीपोट आहे स्त्रियांचं, त्या ओटीपोटातले स्नायू चालना मिळते, ओटीपोटातली पोकळी रुंदावत जाते आणि तिथे गर्भ वाढायला जागा निर्माण होते व्यवस्थित. म्हणजे आता आपण बसून काम करतोय, तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपले कटी प्रदेशातील स्नायू, ओटीपोटातील स्नायू असे खूप जाम झालेले असतात.
0: बरोबर.
1: आणि मग हे जर आपण आसनं केले सुरुवातीच्या काळामध्ये, तर ते स्नायू शिथिल व्हायला आणि ओटीपोटातली पोकळी मोठी व्हायला मदत होते.
0: अच्छा.
1: आणि 4th महिन्यापासून तर आपण बरेचसे आसनं करू शकतो, बैठक स्थितीतले असतील किंवा उभे राहून असतील किंवा फॉरवर्ड बेंडिंगचे, बॅकवर्ड बेंडिंग किंवा साईडला बेंडिंग होणारी जी आसनं आहेत ते पण करू शकतो, प्राणायाम करू शकतो, योगनिद्रा करू शकतो. 4th महिन्यापासून आपण योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित योगोपचार घेऊ शकतो.
0: 9व्या महिन्यापर्यंत
1: आणि याच्याने सुलभ प्रसूतीला सुद्धा मदत होते.
0: अच्छा. तर मैत्रिणींनो, तुर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: बाकी सगळं ठीक आहे पण तुझं पान कुठं आहे
1: ऐन ज्वानीचा जर्दा घालून लावणी कथाच ना दिलेस तू हे पान चघळतो आय हाय

विनय मणके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट आई पाहिजे आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं.

सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं सुशीला चित्रपटातलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांचं होतं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं समांतर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना सौमित्र यांची होती आणि संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: गीत अजय अतुल यांनी दिलं होतं, चित्रपट सैराट. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 आता ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 नाशिक जिल्हा वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणनं शक्यता फेटाळली. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील निस इथं पोहोचले. तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे, अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे. आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील. या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. डेहराडून इथल्या आयएमए अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले

म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलंय. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि सीएसआयआरनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया बांगलादेश नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 वर्षांचा तरुण बुडून मृत्यूमुखी पडला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग अंदमान आणि निकोबार बेटं केरळ माहे ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस

0: सरकणार असून मध्य प्रदेश तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. उन्हाचा तडाखा कायम. कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत समारंभ. आणि हरित नाशिक अभियानाची अंमलबजावणी. या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे वार्ताहर संजय पाठक.
2: जून महिना सुरू झाला असला तरी अद्याप नाशिकला पावसाला सुरुवात झालेली नाही. मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली, मात्र मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. यंदा अल निनो फॅक्टरमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्यानं पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. नाशिक जिल्हा हा खरीपाचा जिल्हा मानला जातो. नाशिक जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे, मात्र अद्याप पेरण्यांना सुरुवात झाली नसल्याचं कृषी विभागानं सांगितलं. एकीकडे पावसाळ्याची प्रतीक्षा असताना उन्हाचा तडाखा कायम आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरही आता धरण तलाव आणि कालव्यांमधील जलसाठा आटला आहे, त्यामुळे जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 174 गावं आणि 400 वाड्या अशा 154 ठिकाणी 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा दिले जात आहे, तर त्या खालोखाल येवला तालुक्यात 130 गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. पावसाळा लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड मार्फत खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यात 20 खरेदी केंद्र नाफेडने सुरू केली आहेत. त्याचप्रमाणे गुणवत्तेचे निकष सुद्धा शिथिल करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाने केवळ नाशिकसाठी कांद्याचे दर वाढवले होते, त्यामुळे नाशिकला 15.80 रुपये प्रति किलो असा भाव होता. आता पुन्हा केंद्र शासनानं त्यात वाढ केली असून 16.50 रुपये असा भाव केला आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत यंदा वेगळेच रंग पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या वतीनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने समोर उमेदवारच दिलेला नाही. भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गीते हे रिंगणात आहेत, मात्र अधिकृत माघारीच्या तारखेनंतर त्यांनीही माघार घेतली आहे, त्यामुळे सध्या तरी तिन्ही उमेदवार रिंगणात दिसत आहेत. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परिश्रम घेतले. गोकुळ गीते यांनी माघार घेतली असली तरी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे महायुतीचा अजूनही सावध पवित्रा आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पर्वाला धर्मध्वजा फडकवून प्रारंभ होईल. नाशिकमध्ये रामकुंड येथे पुरोहित संघाच्या वतीने फडकवण्यात येणाऱ्या धर्मध्वजेच्या शिलान्यास सोहळा राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या वेळी नाशिक शहरात येणाऱ्या वैष्णव आखाड्यांसाठी नाशिकमधील तपोवन क्षेत्रात साधुग्राम साकारले जाते. महापालिकेच्या वतीने विकास आराखडा त्यासाठी सुमारे 250 एकर जागा आरक्षित ठेवली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 127वा दीक्षांत सोहळा राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी 583 उपनिरीक्षकांची तुकडी खरतर प्रशिक्षण पूर्ण करून राज्याच्या पोलीस दलात सामील झाली. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील उत्कर्षा उज्ज्वला शशिकांत जाधव यांना 3 मानाची पदके आणि रिव्हॉल्व्हर प्रदान करण्यात आली.

0: नाशिक महापालिकेच्या वतीने उन्नत नाशिक, स्वच्छ नाशिक आणि हरित नाशिक अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पर्यावरण दिनाच्या दिवशी गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 15,000 नाशिककरांनी स्वयंसेवक होऊन नंदिनी नदीची स्वच्छता केली. महापौर हिंगोरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि महापालिकेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याच दिवशी बीजमाता राहीबाई पोपरे यांची बीजतुला करण्यात आली आणि 62 किलो देशी प्रजातीच्या झाडांचे बियाणं शाळा, कॉलेजेस तसेच विविध संस्थांना देण्यात आले. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: नाशिक जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला रमण रणदिवे यांचं गीत गायला आहे गीताली पुणकर यांनी.

0: मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: नाशिक जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला रमण रणदिवे यांचं गीत गायलं आहे गीताली पुणकर यांनी.

0: शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, शरद जांभेकर यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच श्रोतेहो भावधारा कार्यक्रम आता संपला. एक वाजून 55 मिनिटं झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
2: हिडिंबा ही महाभारतातील एक व्यक्तिरेखा.

0: कुळापैकी महापराक्रमी भीमाची एक पत्नी तीही राक्षस कुळातील. राक्षस कुळाचे स्वतःचे काही नियम आणि संस्कृती आहे, त्या अर्थाने अगोदर त्यांचा शोध घेणं लेखनासाठी आवश्यक ठरतं. त्यानंतर प्रचलित मानवी नियम व संस्कृती यांच्याशी त्यांचा संबंध जोडताना होणारा संघर्ष अपरिहार्य ठरतो. या दोन भिन्न कुळांचा समन्वय साधणं, कोणा एकावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं, यातून लेखनाचा तोल ढालणार नाही याचीही काळजी घेत आपल्या मताशी ठाम राहणं ही लेखकासाठी मोठी कसरतच म्हणायला हवी. स्मिता दातार यांनी मात्र ही लिलया पार पाडलेली आहे. हिडिंबाचा शोध घेताना दोन स्तर निश्चितच केलेले आहेत. एक आहे तिचं राक्षस कुळ आणि दुसरं आहे ते तिचं स्त्रीत्व. हिडिंबा राक्षस कुळातील आहे तरी देखील ती एक स्त्री आहे. स्त्रीच्या भावभावना शरीरधर्म तिला ही आहेतच. वनवासात असलेल्या बलदंड महापराक्रमी भीमावरती अनुरक्त होणे स्वाभाविक ठरतं ते यामुळे. त्यांचा गांधर्व विवाह होतो घटोत्कच त्यांचा पुत्र, मात्र तिला तिथंच तिच्या जंगलातल्या राज्या सोडून भीम त्याच्या भावंडांसह दूर होतो. अशा वेळी हिडिंबाच्या नशिबी येणारं एकाकीपण, घटोत्कचाचा सांभाळ करण्याची जबाबदारी, आपलं राक्षस कुळ वृद्धिंगत करण्याची जबाबदारी, या सगळ्यात हिडिंबा प्रत्येक स्तरावर एक स्त्री म्हणून कसे टप्पे पार करीत गेलेली आहे याचा शोध लेखिकेने या पुस्तकात घेतलेला आहे. राक्षसांना दोन शक्ती प्राप्त झालेल्या असतात, तीक्ष्ण घ्राणेंद्रिय आणि अंधारातही पाहू शकणारी विशेष दृष्टी. राक्षस फार दूरचा विचार करत नाहीत, तसेच आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी बाणाने थेट वेध घेण्याच्या ऐवजी त्याच्या पायाशी नेम धरायचा. राक्षसांनी मानवाशी संबंध जोडायचे नाहीत, ते अमान्य आहेत. राक्षसांवर राज्य करायचं असेल तर त्यांच्याहून अधिक बलवान होणं आवश्यक आहे. अशा अनेक तर्कांचा आधार घेत लेखिकेने हे राक्षस राज्य उभं केलेलं आहे. त्यांच्या जगण्याच्या पद्धती, आहार, युद्धासाठी वापरली जाणारी शस्त्रे, राक्षसांचे आपसातील संबंध, त्यांचे मायावी रूप आणि तंत्र, शत्रूविषयीच्या कल्पना, हे सगळंच भिन्न आणि अकल्पित. या सगळ्यांचा परिचय करून देताना हिडिंबा, तिचा भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच, सून मोरवी आणि त्यांना झालेली अपत्य असा एक कौटुंबिक पट स्मिता दातार यांनी जिवंत केलेला आहे. महाभारताचा प्रवास हा सुडाच्या दिशेने गेलेला आहे. त्याचा प्रतिशोध घेताना अनेकांच्या आहुत्या अपरिहार्य ठरलेल्या आहेत. त्यात हिडिंबाच्या कुळाचाही समावेश आहे. परंतु युद्धात सहभागी न होताही सगळ्यात मोठी बाब समोर येते, ती म्हणजे हिडिंबाने दिलेल्या त्यागाची आहुती. लेखिकेने त्या त्यागाची विशेष दखल घेतलेली आहे. हिडिंबाचे व्यक्तिमत्व साकारताना महाभारतातील सगळ्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यातल्या नेमक्या घटनांची निवड करून त्यांच्याशी हिडिंबांचं नातं, त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांचे क्लेश आणि कल्लोळ शोधण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. विशेष म्हणजे घटनांची कुठेही मोडतोड केलेली नाही, तर त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो संबंध येतो त्यातून हे हिडिंबाचे व्यक्तिमत्व शोधलेले आहे. भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच यांच्या व्यक्तिमत्वांनाही तितकाच उठावदारपणा देण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. संवादाच्या बाबतीत लेखिकेने खूप काटेकोरपणा जपलेला आहे. भीम, माता कुंती आणि पत्नी द्रौपदी यांना हिडिंबा जेव्हा सामोरी जाते तेव्हा तिचं व्यक्तित्व उठावदार ठरतं ते संवादाच्या रूपाने. पती भीम, त्याची दुसरी पत्नी द्रौपदी या दोघांच्या नात्याच्या संबंधाने येणारी असूया, चीड, द्वेष, प्रेम याविषयी हिडिंबाने अंतःकरणात जे वादळ रोखून ठेवलेलं आहे त्याचा स्फोट हाताळणं सोपं नाही. परंतु लेखिकेने त्या संवादातली उत्कटता आणि भावनांची विविध रूपं किती कुशलपणे हाताळलेली आहेत ते लक्षात येतं. ते संवाद वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तिरेखेची भूमिका, विचारांच्या आदानप्रदानांचे नेमकेपण, प्रत्येकाची मानसिकता, निर्माण झालेल्या प्रश्नांचं मूळ उकलताना जी चिंतनाची बैठक लागते ती या संवादातून उलगडत जाते. संवाद तसे मोजकेच परंतु थेट विषयाला हात घालणारे आहेत.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम

0: मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कृषीवाणी. शेडनेट हाऊस मधील ठिबक सिंचन प्रणाली.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेडनेट हाऊस मध्ये पिकांचा दर्जेदार आणि भरपूर उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली अत्यंत महत्वाची असते. या संपूर्ण सिंचन प्रणालीचा सर्वात मुख्य आणि महत्वाचा भाग म्हणजे कंट्रोल हेड प्रणाली. शेडनेट हाऊसमध्ये ठिबक सिंचनाची कंट्रोल हेड प्रणाली संपूर्ण पाणी पुरवठा आणि खत व्यवस्थापन नियंत्रित करणारी मुख्य यंत्रणा आहे. ही प्रणाली पाण्याचा दाब, स्वच्छता आणि खत मिश्रण व्यवस्थित ठेवते. ठिबक प्रणालीमध्ये पाण्याचा स्रोत ते पाईपलाईन यामधील फिल्टर, वॉल्व, प्रेशर कंट्रोल आणि फर्टिकेशन युनिटचा संच म्हणजे कंट्रोल हेड. यामध्ये मुख्य घटक म्हणजे पंप हा ठिबक सिंचन प्रणालीचा उगमस्थान आहे. विहीर, कूपनलिका किंवा शेततळ्यामधून पाणी उपसून ते योग्य दाबानं शेडनेट हाऊसच्या कंट्रोल हेड आणि लॅटरल पाईप्सपर्यंत पोहोचवण्याचं मुख्य काम पंप करतो. शेडनेट हाऊसमध्ये पिकांच्या अचूक सिंचनासाठी योग्य क्षमतेचा आणि योग्य प्रकारचा पंप निवडणं अत्यंत महत्वाचं असतं. शेडनेटमधील ठिबकच्या ड्रिपर्सची छिद्र अत्यंत बारीक असतात, ती बंद होऊ नयेत म्हणून योग्य फिल्टर निवडणं गरजेचं आहे. यामध्ये 2 प्रकार प्रामुख्याने वापरतात. सँड किंवा हायड्रोसायक्लोन फिल्टर. पाण्याचा स्रोत विहीर किंवा शेततळ असेल किंवा पाण्यातील वाळू, कचरा आणि शेवाळ काढण्यासाठी याचा प्राथमिक फिल्टर म्हणून वापर करता येतो. डिस्क किंवा स्क्रीन फिल्टर हा दुय्यम फिल्टर आहे. मुख्य फिल्टर मधून आलेले अतिसूक्ष्म कण गाळण्याचं काम हा करतो. शेडनेटसाठी किमान 120 मेश क्षमतेचा डिस्क फिल्टर उत्तम मानला जातो. प्रेशर गेज याचं कार्य पाईपलाईन मधील पाण्याचा दाब मोजणं हे आहे. आणि याचं जे महत्व आहे याच्यामध्ये कंट्रोल हेडवर साधारणपणे 2 प्रेशर गेज बसवले जातात. एक फिल्टरच्या आधी आणि दुसरा फिल्टरच्या नंतर. दोन्ही गेजमधील दाबातील फरक पाहून फिल्टर स्वच्छ करण्याची वेळ आली की नाही हे समजतं. कंट्रोल वॉल्व हा ठिबक सिंचन प्रणालीचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. जसं आपल्या शरीरात रक्ताचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी झडपा असतात, तसंच सिंचन पद्धतीत पाण्याचा प्रवाह सुरू करणं, बंद करणं किंवा त्याचा वेग आणि दाब नियंत्रित करण्याचं काम कंट्रोल वॉल्व करतो. कंट्रोल वॉल्व पाण्याचा प्रवाह सुरू किंवा बंद आणि नियंत्रित करतो. एअर रिलीज वॉल्व याचं कार्य पाईपलाईन सुरू होताना त्यातील हवा बाहेर काढणं आणि सिस्टीम बंद होताना व्हॅक्युम तयार होऊ न देणं. याचं महत्व असं आहे, पाईपमधील हवेमुळे पाण्याचा प्रवाह विस्कळीत होतो किंवा पाईप फुटू शकतात. हा वॉल्व हवेचं संतुलन राखतो. फर्टिगेशन युनिटचं कार्य म्हणजे पिकांना पाण्यातून विरघळणारी खतं आणि कीडनाशकं थेट मुळांपर्यंत पोहोचवणं. व्हेंचुरी यंत्रणा प्रेशरच्या तत्वावर काम करते, त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो आणि पिकांना समप्रमाणात अन्नद्रव्य मिळतात. आधुनिक शेडनेटमध्ये ऑटोमेशनसाठी फर्टिगेशन यंत्रणा देखील या युनिटला जोडली जाते. हे याचं महत्व आहे. बायपास असेंब्ली याचं कार्य म्हणजे मुख्य पाईपलाईनमधील पाण्याचा जास्तीचा दाब नियंत्रित करणं. जर पाण्याचा दाब शेडनेटमधील उपलाईन किंवा लॅटरलच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल तर बायपासद्वारे जास्तीचं पाणी पुन्हा विहिरीत किंवा स्त्रोताकडे वळवलं जातं. यामुळे सिस्टीम फुटण्याचा धोका टळतो. हे याचं महत्व आहे. सिमेंट कट्टा हा शेडनेट हाऊसच्या कंट्रोल हेड प्रणाली आणि पंप व्यवस्थेमध्ये अत्यंत पायाभूत आणि महत्वाचा भाग आहे. कंट्रोल हेडचं वजन, पाण्याचा प्रचंड दाब आणि पंपाच्या कंपनामुळे संपूर्ण सिस्टीम हलून पाईपलाईन फुटू नये म्हणून मजबूत सिमेंट कट्टा तयार केला जातो. कंट्रोल हेड प्रणालीचे काही फायदे आहेत, त्यामध्ये दर्जेदार ड्रिपर्सचं संरक्षण म्हणजेच दर्जेदार गाळणीमुळे लॅटरल आणि डिपर्समध्ये कचरा अडकत नाही, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि आयुष्य वाढतं. संपूर्ण शेडनेटमध्ये प्रत्येक रोपाला एकाच दाबानं समान प्रमाणात पाणी आणि अन्नद्रव्य मिळतात. खतं देण्यासाठी वेगळी मजुरी लागत नाही. कंट्रोल हेडवरूनच संपूर्ण व्यवस्थापन होतं. पिकांच्या गरजेनुसार पाण्याचं प्रेशर कमी जास्त करणं सोपं जातं. संपूर्ण सिस्टीम नियंत्रित आणि सुरक्षित राहते.
0: कृषीवाणी कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:05 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी ज्यांना आपण मध्ये

0: मध्ये प्रजननक्षम वयोमधील महिलांना यशस्वी होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट. ही पण एक साधी सिस्ट आहे. ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकल मधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधी कधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची सिस्ट बनू शकतो. हे सिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे सिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील सिस्ट. हे जे वरील सिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधी कधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय सिस्ट सुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस सिस्ट किंवा एंडोमेट्रिओमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टेराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते, ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्यूमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचा आपण वर्गीकरण करू शकतो.
1: श्रोतोहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत.

0: विनाशाच्या काळात डायनासोर ही महाकाय प्राणी नष्ट झाली. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने सन 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता होय किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती वेली गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. मारान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात, पण पावसाळा सुरू झाला की ही भूचक्राचे रूप धारण करून अवतरतात. झाडाच्या खोडावर उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्न साखळी सुरळीत होते. या अन्न साखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: 2:15 आता दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: के साथ मैं सर फिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दो यूरोपीय देशों की यात्रा के पहले चरण की शुरुआत फ्रांस के नीस शहर से की. श्री मोदी अब से कुछ देर में फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के साथ भारत इनोवेट्स का उद्घाटन करेंगे. प्रधानमंत्री मोदी राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के साथ द्विपक्षीय वार्ता में भारत फ्रांस विशेष वैश्विक रणनीतिक साझेदारी में प्रगति की समीक्षा करेंगे. झारखंड में कल से बिजली गिरने की घटनाओं में 7 लोगों की मौत. दक्षिण पश्चिम मानसून अगले 2-3 दिनों में कर्नाटक तेलंगाना आंध्र प्रदेश ओडिशा और दक्षिण छत्तीसगढ़ के कुछ हिस्सों में आगे बढ़ेगा. 5,000 से अधिक भरतनाट्यम कलाकारों ने कोलंबो में सामूहिक प्रस्तुति देकर गिनीज विश्व रिकॉर्ड बनाया. और आईसीसी महिला T20 क्रिकेट विश्व कप में भारत आज शाम बर्मिंघम में पाकिस्तान के साथ अपना पहला मैच खेलेगा.

दुपारचे 2:30 झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कर्नाटक संगीत. सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन, त्यांना वहलींची साथ शारदा मुरली यांची, मृदंगम सुरेश सेतू माधवन. सुरुवातीला सत्व श्रीनाथ यांनी बासरीवर वाजवलेला राग गवळा, ताल आदी.

सत्व श्रीनाथ यांनी वासरीवर वाजवलेला राग गवळा आपण ऐकला. आता ऐकूया राग वराली, ताल मिश्र चापू.

0: सत्व श्रीनाथ यांनी बासरीवर वाजवलेला राग मध्यावती आपण ऐकला. त्याआधी आपण ऐकले राग गवळा आणि राग वराली. त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांनी केली. मृदंगम साथ सुरेश सेतू माधवन यांची होती. कर्नाटक शैलीतील वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य का बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: दुपारचे 3 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार। गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली। राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले। तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते।

व्रताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स, जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर CIDनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही CIDनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य

0: असता जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये एकही पिकांचं नुकसान झालं तर हिंगोली तालुक्यात पेहणी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपली भेट होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

राज, दुर्मुख, दुर्जय, दुष्कर्ण, शत्रुंजय, बिंद।

रानी गांधारी, आपके पुत्रों की संख्या घटते घटते केवल दो रह गई।

मध्यमलहरी 249° आठ एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे ठीक 5 वाजलेत. आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. प्रसारणात आपल्यासोबत मी शुभांगी चव्हाण. श्रोतेहो नमस्कार. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपली माणसं या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि रचना आहे राजेश मुजुमदार यांची.

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं आपली माणसं या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं बन्या बापू या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे ऋषीराज यांचं आणि रचना आहे मुरलीधर गोडे यांची.

उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं बन्या बापू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:07 झाली आहेत. ऐकूया प्रासंगिक या सदरामध्ये जागतिक रक्तदाता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम.

0: वाचक स्वर आहे समृद्धी कुलकर्णी यांचा.
1: नमस्कार श्रोतेहो, प्रासंगिक या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज 14 जून जागतिक रक्तदाता दिन. रक्तदान करणाऱ्या लाखो स्वयंसेवी रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सुरक्षित रक्तदान विषयी जनजागृती करण्याचा हा दिवस. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO दरवर्षी हा दिवस साजरा करते. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे सुरक्षित आणि पुरेशा रक्तसाठ्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, तसंच अधिकाधिक नागरिकांना नियमित आणि स्वेच्छेने रक्तदानासाठी प्रेरित करणे. श्रोतेहो, रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय नाही. अपघातग्रस्त रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव झालेल्या माता, थायलेसेमिया, हेमोफिलिया, कर्करोग यासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्ण आणि विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्ताची गरज भासते. WHOच्या माहितीनुसार आरोग्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे सुरक्षित आणि पुरेसा रक्तपुरवठा. त्यामुळे नियमित रक्तदान करणाऱ्या व्यक्ती समाजासाठी अमूल्य योगदान देत असतात. तथापि आजही अनेकांच्या मनात रक्तदानाबाबत काही गैरसमज आणि शंका आहेत. काहींना वाटतं की रक्तदान केल्यामुळे शरीर कमकुवत होतं. काहींना भीती वाटते की रक्तदानानंतर कायमस्वरूपी अशक्तपणा येऊ शकतो. प्रत्यक्षात निरोगी व्यक्तीनं वैद्यकीय निकष पूर्ण केल्यानंतर केलेलं रक्तदान सुरक्षित असतं. रक्तदानादरम्यान साधारण 350 ते 450 मिली रक्त घेतलं जातं आणि शरीर काही दिवसात त्याची भरपाई करण्यास सुरुवात करतं. त्यामुळे योग्य आहार, पुरेसं पाणी आणि विश्रांती घेतल्यास रक्तदाता लवकरच दैनंदिन कामकाजात सहभागी होऊ शकतो. आणखीन एक सामान्य शंका म्हणजे रक्तदानामुळे संसर्ग होण्याची भीती. परंतु अधिकृत रक्तपेढ्यांमध्ये रक्तदानासाठी वापरली जाणारी सर्व उपकरणं निर्जंतुक आणि एकदाच वापरण्याची असतात, त्यामुळे रक्तदानातून संसर्ग होण्याचा धोका नसतो. WHO देखील सुरक्षित रक्तदान प्रक्रियेवर विशेष भर देते. श्रोतेहो, रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही तर सामाजिक जबाबदारी देखील आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्याची संधी रक्तदानामुळे मिळते. एका रक्तदानातून अनेक रक्तघटक वेगळे करून एकापेक्षा अधिक रुग्णांना मदत करता येते. त्यामुळे एका रक्तदात्याचे योगदान अनेक कुटुंबासाठी आशेचा किरण ठरू शकते. आजच्या कार्यक्रमात आपण अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधला आहे ज्यांनी तब्बल 128 वेळा रक्तदान केलं आहे. नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणारे मिरज येथील प्राध्यापक रवींद्र फडके सर यांचे अनुभव आता आपण ऐकूया.
2: मी रवींद्र फडके सांगली जिल्ह्यामध्ये मिरज या ठिकाणी राहतो. मी NCC मध्ये असताना रक्तदानाला सुरुवात केली. नंतरच्या पुढच्या कालखंडामध्ये मी 11वी 12वी सगळं संपवल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यानंतर मी क्लासेस सुरू केले आणि माझ्याकडे त्या काळामध्ये त्या वेळेला म्हणजे सर्वसाधारणपणे 87-88 काळ असेल तो, आणि त्या काळामध्ये माझ्याकडे नापास झालेली मुलं मोठ्या संख्येने असायची. 10वीला 1, 2, 3, 4 नापास झालेली मुलं माझी माझ्याकडे त्यावेळेला बॅचला असायची. आणि तो दिवस मला आठवतो, आणि तो दिवस म्हणजे असा होता की एक पैगंबर जयंती आणि अंगारकी संकष्टी अशी एकत्र येत होती आणि त्यामुळे तिथे सोशल वेलफेअर यूथ नावाचा एक ग्रुप होता आणि त्यांनी मिरजेतील आमचा मिरासाहेब दर्गा म्हणून मोठा असा फेमस आहे आणि तिथं त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. आणि ते म्हणाले की आमच्याकडे रक्तदानासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम एकात्मतेसाठी आमचा हा सोशल वेलफेअर ग्रुप काम करतो. आणि या ठिकाणी त्याच्यानंतर मग माझी त्यांनी 11 वेळ दिली आणि त्याला माझी बॅच होती 10 ते 12 आणि 2 तासाची माझी गणिताची बॅच होती आणि मी मुलांना सांगितलं की बाबा आज मी 1 तास घेणार आहे. या पद्धतीनं मग मी रक्तदान करण्यासाठी जाणार आहे. थोडी त्या काळामधली आगाऊ पोरं होती मागच्या बाजूला बसलेला आणि तो मुलगा म्हणाला सर आम्ही पण येऊ काय. मला असं वाटलं की मी रक्तदान करतोय की नाही बघायला येऊ काय असं म्हणत असतील, म्हणजे त्यांना खरं वाटत नसावं. तो काळ म्हणजे असं रक्तदानाला पूरक असा काळ होता, लोक घाबरायचे रक्तदानाला.

मग मी त्याला म्हटलं की हरकत नाही बाबा, म्हटलं मी रक्तदान माझं बघायलाही येतो आणि तू पण रक्तदान कर असं मी त्याला म्हणालो. आणि कुठलेही बाबा 18 वर्ष वय पूर्ण झालेली व्यक्ती रक्तदान करू शकते. मी पण 18 वर्षाचा असताना रक्तदान केलं होतं, तुम्ही पण करा. त्यावेळेलाही 10वीची नापास झालेली मुलं 18 वर्ष पूर्ण वर्ष वयाची असायची, हट्टीकट्टी असायची. मग आम्ही तिथं 11 वाजल्यानंतर 11:15 क्लास सोडून पोहोचलो आणि रक्तदानाला मी सुरुवात केली आणि बघतो तो काय. तर माझ्या क्लासमध्ये जे काही 200-300 मुलं त्या बॅचला होती, त्यातली 100 पेक्षा जास्त मुलं ती माझं रक्तदान बघायला आलेली होती आणि ते बघत होते की मी रक्तदान करत असताना हसतोय बोलतोय, म्हणजे मला काही होत नाही. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की त्या दिवशी माझं रक्तदान बघून माझ्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली आणि जवळजवळ 80 आमच्या फडके क्लासेसच्या 80 विद्यार्थ्यांनी जे त्या ठिकाणी रक्तदान केलं. त्यावेळेला मला शिक्षकाची ताकद काय असते हे मला कळलं आणि आमच्याकडे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आणि मग त्या नियमाप्रमाणे आपण जर शिक्षकांना सुरुवात केली दानधर्माला किंवा कशाला आपल्यापासून सुरुवात केली तर त्याचं अनुकरण समाज करतो हे या ठिकाणी माझ्या लक्षात आलं. आणि तेव्हापासून मग मी या ठिकाणी रक्तदान शिबिराकडे लक्ष, म्हणजे माझी ताकद आहे एक, माझी या ठिकाणी हा मला मांडणारा वर्ग आहे आणि त्याचा उपयोग आपण समाजासाठी करायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. आणि मग नंतर मी दर 3 महिन्यांनी मी रक्तदान शिबिराचं आयोजन करू लागलो आणि दर 3 महिन्यांनी माझं रक्तदान या ठिकाणी होत जायचं. आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये मिरजेमध्ये वसंतदादा रक्तपेढी आहे जी ना नफा ना तोटा या तत्वावरती या ठिकाणी चालवली जाते. म्हणजे गंगा हॉस्पिटलचे जे आहेत या ठिकाणी गंगा हॉस्पिटलचे डॉक्टर कुरणे साहेब, तसंच पाठक हॉस्पिटलचे डॉक्टर मुकुंद पाठक सर आहेत, ह्या सगळ्या मंडळींनी लक्षात घ्या या ठिकाणी या ना नफा ना तोटा तत्वावरती रक्तदान या वसंतदादा रक्तपेढीची स्थापना केलेली होती. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिराला सुरुवात केली. ही जी वसंतदादा रक्तपेढी आहे ही रोटरी क्लब ऑफ मिरज यांनी या ठिकाणी इनिशिएट करून सुरुवात करून ती स्थापन केलेली होती. आणि त्याच्याही माध्यमातून खूप अशा प्रकारची रक्तदान शिबिरं या ठिकाणी घेतली. त्या कालखंडामध्ये मिशन हॉस्पिटल दररोज ऑपरेशन्स व्हायचे आणि त्यामुळं आमच्या क्लासमधून दररोज या ठिकाणी रक्तदानाला विद्यार्थी जात असत आणि डे टू डे या ठिकाणी रक्तदान होत असे. आणि 3 महिन्यातून एकदा ते रक्तदान शिबिर व्हायचं आणि त्यावेळेला 200, 225, 250 अशी रक्तदान या ठिकाणी होत जायचे. प्लेटलेट्स दान जे आहे त्याला 1.5-2 तास लागतात आणि सर्वसाधारण ते दर 3 दिवसांनी करता येतं. आणि अशा प्रकारे साधं रक्तदान हे जे आहे ते दर 3 महिन्यांनी करता येतं. सर्वसाधारणपणे कुठल्याही सुदृढ व्यक्तीला ज्याचं वय या ठिकाणी 18 वर्षाच्या पुढं आहे आणि वजन 45 किलोच्या पुढं आहे अशा कोणत्याही स्त्री आणि पुरुषाला या ठिकाणी रक्तदान करता येतं आणि ते सर्वांनी करावं असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आज माझं वय 63 आहे आणि मी वयाच्या 60व्या वर्षापर्यंत या ठिकाणी रक्तदान केलं आणि जवळजवळ माझं 128 वेळा या ठिकाणी रक्तदान झालेलं आहे. मी दर 3 महिन्यांनी अशा प्रकारे किंवा प्लेटलेट्सचं रक्तदान दर 3 दिवसांनी करून मी जर 128 वेळा रक्तदान करून सुद्धा आज मी सुदृढ असेन, खणखणीत असेन, तर या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी हे रक्तदानासाठी पुढे यावं आणि तुमच्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते तुम्ही दिलं तरी ते पुन्हा या ठिकाणी तयार होत असतं. आणि अशा पद्धतीनं रक्तदानाला कोणीही या ठिकाणी मागे पुढे पाहू नये. आमच्या वसंतदादा रक्तपेढीमध्ये अनेक योजना आहेत की त्याच्यामध्ये समजा आपण आपल्या वाढदिवसाला जर रक्तदान केलं तर या ठिकाणी जी आमची वार्षिकांक असतो तर त्या वार्षिकांकामध्ये देखील आपलं नाव आणि आपलं वाढदिवसादिवशी रक्तदान केल्याची नोंद घेतली जाते आणि 1 ऑक्टोबरला होणाऱ्या भव्य सत्कार समारंभामध्ये आपल्याला या ठिकाणी सत्कार आपला या ठिकाणी केला जातो. मी आपल्याला पुन्हा एकदा या रक्तदान दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्व आकाशवाणीच्या सर्व प्रेक्षक आहेत त्या सर्वांना आणि या रक्तदानासाठी सर्वांना मी आवाहन करतो. सर्वांनी युवकांनी विशेष करून वय वर्ष 18 ते वय वर्ष 60 पर्यंतच्या सर्व स्त्री पुरुषांनी रक्तदानासाठी यावं आणि आपल्या कमीत कमी आपल्या वाढदिवसाला

0: आणि त्यानंतर दर 3 महिन्याला या ठिकाणी आपण रक्तदान करावं. प्लेटलेट्स रक्तदान करायचं असेल तर थोडीशी उंची लागते, म्हणजे 5 फूट 10 इंच 6 फूट अशा प्रकारच्या सुदृढ व्यक्ती असेल, 70 किलो वजन असेल तर प्लेटलेट साठी पण आपण या ठिकाणी पुढे यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी या रक्तदानाच्या निमित्तानं आपण सामाजिक कार्यासाठी या ठिकाणी स्वतःला झोकून द्यावं अशी विनंती करतो. धन्यवाद.
1: मित्रांनो, रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते सातत्याने काम करत आहेत. रक्तदाते आणि गरजू रुग्ण यांच्यातील दुवा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉक्टर श्रीनिवास नाटेकर. रक्तदान विषयक रोचक असा इतिहास याबाबत त्यांचे विचार जाणून घेऊया.
2: रक्तदान सगळ्यांनी केलंच पाहिजे असं आता लोकशिक्षण झाल्यामुळं रक्तदाते बऱ्याच अंशी आता यायला लागलेले आहेत, जरी काही वेळेला रक्ताचा तुटवडा होत असला तरी. पण रक्त हे माणसाने माणसालाच द्यायचं ही कल्पना किती जुनी आहे. 1600 लक्षात आलं की रक्तस्रावाने माणूस नक्की मरतो, मग त्याला काय करता येईल म्हणून त्यावेळेपासून प्रयत्न सुरू झाले होते. आणि त्यावेळेला पहिल्यांदा प्राण्याचं रक्त प्राण्यामध्ये देऊन ते जगतंय काय असे प्रयोग झाले. एकाच शास्त्रज्ञांनी प्राण्याचं रक्त स्वतःलाच टोचून घेतलं आणि अर्थातच तो मेला. तेव्हा लक्षात आलं की प्राण्यांच्या रक्ताचा आपल्याला काही उपयोग नाही आहे. मग तर माणसाचं माणसाला रक्त कसं द्यायचं, तर पहिला प्रयोग झाला आणि ते सुद्धा असं झालं की इंग्लंडमध्ये एका ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे स्त्रियांच्या डॉक्टरला ती बाई ज्यावेळेला टेबलावरती इतकी ब्लिडिंग व्हायला लागलं तिला, आणखीन ती आता मरणार जेव्हा लक्षात आलं तेव्हा नवऱ्याचं त्यांनी रक्त काढलं, चटकन काय सुचलं त्याला आणि तिला ते दिलं आणि ती बाई जगली. तेव्हा लक्षात आलं की माणसाचं रक्त हे माणसाला देता येतं. पण तरीसुद्धा सुरुवातीला माणसाचं रक्त दुसऱ्याला दिल्यानंतर अशा रिॲक्शन्स यायच्या, हे का होतंय काय होतंय, तर याचा शोध हा 1901 लागला. आणि त्याचं श्रेय जातं कार्ल लँडस्टाइनर हा ऑस्ट्रियन फिजिओलॉजिस्ट होता, त्यांनी हे शोधून काढलं की प्रत्येक जरी माणसाचं रक्त तांबडंच असलं तरीसुद्धा प्रत्येक माणसाचं रक्त तसं निराळं असतं. आणि ते का असतं, तर त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारची प्रथिनं असतात, प्रोटीन्स असतात, त्याला आम्ही अँटीजन्स म्हणतो. तर ती शरीर शोधून काढली की निरनिराळ्या माणसांमध्ये निरनिराळी असतात ती. आणि जर एकाचं दुसऱ्याला रक्त देत असेल आणि ते जर प्रथिन तेच नसेल तर त्याला रिॲक्शन येऊ शकतं. आणि मग त्यांनी शोधून काढलं ज्याला आपण ब्लड ग्रुप्स म्हणतो. ते ब्लड ग्रुपमध्ये किती आहेत, तर ए बी, त्यांनी त्यावेळेला सी असं नाव दिलं होतं, त्याला नंतर आपण ए बी म्हणायला लागलो, म्हणजे ए बी ए बी आणि ओ असे हे 4 ग्रुप्स झाले. त्यामुळे मग लक्षात आलं की एचं आहे ते एलाच द्यायला पाहिजे, बीचं आहे ते बीलाच द्यायला पाहिजे आणि ए बीचं आहे तो फक्त कुणालाही देऊ शकत नाही, पण ओ जो आहे तो कुणालाही देऊ शकतो. म्हणजे ओ ग्रुपचं जर असेल तर ते एलाही देता येतं, बीलाही देता येतं, पण ए बीचं आहे ते दुसऱ्या कुणाला देता येत नाही. हे ग्रुप झाल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे रक्तदान लोक करायला लागले आणखी रक्त द्यायला लागले, पण तरीसुद्धा काही लोकांना तरी रिॲक्शन येत होते. मग हे असं का होत आहे, तर त्याचा शोध 1907 लागला की आणखीन एक छोटंसं मायनर ज्याला आम्ही म्हणतो असं अँटीजन आहे, त्याला आरएच ग्रुप म्हणतात. आणि हे जर आरएच पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील तर एकमेकाच्या रिॲक्शन्स येऊ शकतात हे लक्षात यायला लागलं. आता दुसरं असं झालं की रक्त काढलं एखाद्या माणसाचं, पण ते ठेवायचं कसं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रक्त बाहेर आलं आणि हवेचा संपर्क जागला की रक्त गोठलं जातं. मग हे रक्त गोठू नये, ते तसंच द्रव स्वरूपात राहिलं पाहिजे याच्याकरता अँटीकॉग्युलंट समित्याला म्हणतो, त्याचा शोध 1914 झाला. त्यामुळे सुरुवातीला असं होतं की एक रक्ताचं काढायचं आणि दुसऱ्याला द्यायचं, किंवा बऱ्याच वेळेला असं आपण वॉर सिनेमामध्ये बघितलं असेल की एकाच सुई घातलेली असते आणि तीच सुई दुसऱ्याला घालतात, म्हणजे असं ते रक्त जातं, बाहेर ठेवतं येणं शक्य नव्हतं. ज्या वेळेला 1914 हे अँटीकॉग्युलंट म्हणजे सोडियम सायट्रेट आहे ते केमिकली, तर हे झाल्यानंतर लक्षात आलं की रक्त काढल्यानंतर ते लिक्विड स्वरूपात म्हणजे द्रव स्वरूपात राहतं आणि ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो, म्हणजे त्याचा आपण साठा करू शकतो. पण हा साठा जर साध्या टेम्परेचरमध्ये आपण केला तर परत रक्त ते खराब होतं. मग ते शोधून काढलं त्यांनी की 4 ते 6 सेंटीग्रेड ह्याच तापमानामध्ये रक्त आहे तसं राहतं आणि हे रक्त आपण दुसऱ्याला देऊ शकतो. दुसरं आणखीन एक लक्षात आलं की 1939-40 या सुमाराला सुद्धा पुन्हा आरएच फॅक्टर आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा झाली आणि मग रक्त खऱ्या अर्थाने हे सेफ म्हणतो आपण तसं एकाने दुसऱ्याला देऊ शकतो हे ठरलेलं आहे. तर असं ह्या रक्तांमध्ये झालं. आता आपल्याला

आलं की रक्त माणसाला देऊ शकतो आपण, ते बाहेर काढून आपण ठेवू शकतो, ते एका ठराविक टेम्परेचरला राहताना ते लिक्विड स्वरूपामध्ये आणखीन चांगल्या त्याचे आतले जे पेशी असतात त्या सगळ्या व्यवस्थित राहतात, ते 4 ते 6 मध्ये आपण ठेवता येतो. पण तरीसुद्धा रक्ताला एक्सपायरी डेट असते, म्हणजे अनलिमिटेड. ह्या सोडियम सायट्रेट जरी आपण घालून ठेवलं तरीसुद्धा जुन्या काळामध्ये 25 ते 30 दिवसापेक्षा जास्त तुम्हाला ते रक्त ठेवता येत नाही. त्यामुळे मोठे मोठे कॅम्प्स घेतले आणखीन समजा रक्ताचा जसं समजा वापरच झाला नाही तर ते रक्त पुन्हा फुकट जात. तर असं हे सगळं डिमांड अँड सप्लाय असं हे फार अवघड आहे. हे रक्तपेढ्यांना ही सर्कस करावी लागते की जास्त कॅम्प्स मिळतात म्हणून जास्त रक्त घेतलं, कोणी घेतलंच नाही रक्त तर ते रक्त फुकट जातं. आणि ते अतिशय मौल्यवान प्रेशस ती गोष्ट आहे, त्यामुळे ती टाकायची अगदी जीवावरती येते. आम्ही सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर डॉक्टर शिरगावकर ब्लड बँक आहे. 1970-71 सुमाराला मी त्यातला फाउंडर मेंबर आहे. आम्ही ते 5-6 लोकांनी चॅलेंज म्हणून घेतलं होतं. तर त्या काळामध्ये असं होतं की रक्त कोणीही देत नव्हतं आणि गमती व्हायच्या की आम्हाला कळायचं की अमुक ठिकाणी रक्त देणार आहेत म्हणून. आम्ही इथून आमच्या गाडीतून जायचो, त्यावेळेला आईस बॉक्समध्ये बर्फ घालायचा, त्यात बाटल्या होत्या, त्यावेळेला बॅग्स नव्हत्या, बाटल्या होत्या, त्या घालायच्या. आणि तिथं गेल्यानंतर ते सगळं आम्ही सोया वगैरे ते उघडलं सगळं की मंडळी उठायची आणखीन चालायला लागायची. ज्यांनी कॅम्प जो घेतलेला आहे तो लाजे खातर आपला हात पुढे करायचा, किंवा आपली आई जी 60 वर्षाची आहे किंवा बायको जिचं हिमोग्लोबिन 6 किंवा 7 आहे त्यांना पुढे करायचं, यांचं रक्त घ्या, यांचं रक्त घ्या. असे कठीण, अतिशय कठीण दिवस त्यावेळेला होते. आता मात्र तसं काही राहिलेलं नाही आहे. आता रक्तदाता दिन जो आहे की 14 जून हा काय आहे, तर हा कार्ल लँडसायनर की ज्यांनी रक्तगट शोधून काढले आणि ज्यांनी RH हेही शोधून काढलं त्याचा जन्मदिन हा 14 जूनला असल्यामुळं हा दिवस हा रक्तदान दिवस म्हणून संबंध जगभर मानला जातो. भारतामध्ये जवळजवळ आता 45 रक्तपेढ्या झाल्यात. आम्ही 1970 साली झालं त्यावेळेला शिरगावकर ब्लड बँक ही सांगलीमधली पहिली रक्तपेढी होते. त्यावेळेला असं होतं की रक्त मिळायचं नाही, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा आणखीन बाहेर पॅथॉलॉजिस्टकडे असे लोक जायचे ज्याला रक्त पाहिजे, 2 बाटल्या 1 बाटली 3 बाटली. तर ही देणारी जी मंडळी होती ह्यांना आम्ही प्रोफेशनल डोनर्स म्हणायचो किंवा धंदेमय रक्तदाते. ते पैसे घेऊन रक्त द्यायचे आणि त्यातले बरेचसे हे नशेखोर होते, दारूकरता पैसे पाहिजेत म्हणून असे असायचे. आणि दर 3-3 महिन्यांना ते रक्त द्यायचे. बऱ्याच लोकांचं हिमोग्लोबिन पण नसायचं, त्यांना रोग असायचे निर्णय. तर फार रक्त देणं हे त्यावेळेला अतिशय जोखीम होते. पण आता रक्तदान केल्यामुळं जे रक्त साठवलं जातं ते अतिशय सायंटिफिकली ठेवलं जातं आणि हे अतिशय सेफ आहे. आणखीन एक फार मोठा फरक झाला गेल्या 10 वर्षातला तो असा की पूर्वी आम्ही रक्ताला रक्त देत होतो, म्हणजे 1 बाटली असेल तर 1 पेशंटला त्याचा फायदा होत असे. आता रक्त काढल्यानंतर त्याचं विघटन केलं जातं, त्यातले जे तांबड्या पेशी असतात त्या बाजूला केल्या जातात, पांढऱ्या पेशी बाजूला केल्या जातात, प्लेटलेट्स म्हणतो आपण त्याला त्याही बाजूला केल्या जातात, आणि प्लाझ्मा हे विघटन केलं जातं. त्यामुळं आता डॉक्टरांच्या मध्ये सुद्धा इतक्या आता सुधारणा झालेल्या आहेत, एकंदर ऍडव्हान्सेस झालेले आहेत की अमुक एक माणसाला फक्त प्लेटलेट्सच पाहिजेत. मी एक उदाहरण सगळ्यांना तर ते माहिती आहे म्हणून की डेंग्यूमध्ये की ज्यावेळेला रक्तस्राव व्हायचा संभव असतो प्लेटलेट काउंट ज्यावेळेला कमी होतो त्यावेळेला फक्त आम्ही प्लेटलेट्स देऊ शकतो. बर्नचा पेशंट असेल म्हणजे भाजलेला आहे किंवा हे आहे त्याला प्लाझ्मा लागतो त्याला देऊ शकतो. अॅनिमिया आहे, 2-3 ग्रॅम हिमोग्लोबिन आहे, खूप रक्तस्राव झाला आहे त्याला संबंध रक्त देण्यापेक्षा आम्ही फक्त तांबड्या पेशी देऊ शकतो. तर असं एक रक्तदान एका माणसाने केल्यानंतर तो 4 निर्णय माणसांना किंवा 5 माणसांना तो एका वेळेला मदत करू शकतो, म्हणजे त्याच्यामुळं त्या लोकांचा फायदा होतो. हा एक फार मोठा की सुधारणा झालेली आहे ही रक्तदानाच्या बाबतीमध्ये. मला असं सगळ्यांना तर शेवटी असं एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर लोकांच्या बद्दल लोकांना असं वाटतं की डॉक्टर हा पेशा किती कसा चांगला आहे की लोकांचा ते रोग असतील, त्यांचं दुःख असेल, त्यांना होणाऱ्या पीडा असतील त्या सगळ्या बऱ्या करतात आणि त्यांना पुण्य मिळतं. मंडळी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही सगळेजण डॉक्टर होऊ शकाल. अगदी सोपं आहे, आपण हात पुढं करा आणि रक्तदान करा. ज्या 3 किंवा 4 कुटुंबांमध्ये जे दुःख आहे, ज्या वेदना आहेत, त्या सगळ्या तुम्ही तुमच्या एका साध्या कृतीने आपलं रक्त देऊन हे करू शकता. तुम्हाला काहीही त्याचा त्रास होत नाही. पुन्हा 3 महिन्यांनी तुम्ही देऊ शकता. फक्त 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात की वजन चांगलं पाहिजे, प्रकृती चांगली पाहिजे. 45-50 किलोच्या पेक्षा वजन जास्ती पुरुषांमध्ये पाहिजे, 45 किलो, आणि स्त्रियांमध्ये पण. आणि हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे. आणि तुम्हाला नुकतंच मलेरिया किंवा हिपॅटायटिस सी म्हणतो आम्ही ते, किंवा अर्थातच एड्स सारखा रोग असे हे झालेले नसता उपयोगी पाहिजेत, सुदृढ तुम्ही पाहिजे, तर तुम्ही हे रक्तदान करू शकता.

0: आपल्या आयुर्वेदामध्ये असं म्हणतात की स्त्रिया हे पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या जगतात आणि जास्त जगतात. त्याचं कारण असं असतं, त्यांना येणारी जी मासिक पाळी असते त्याच्यामध्ये दर वेळेला त्यांचं रक्त थोडंसं शरीरात जातं आणि नवीन रक्त येत असतं. आपण विहिरीचं उदाहरण घेऊया. ज्या विहिरीला उपसा नाही आहे त्या विहिरीचं पाणी हे नेहमीच गढूळ आणखीन खराब असतं, पण ज्या विहिरीला उपसा आहे त्याला नवीन पाणी सारखं झऱ्यासारखं येत असल्यामुळं त्या विहिरीचं पाणी हे नेहमीच चांगलं असतं. तसं प्रत्येक माणसाने आपल्या वाढदिवशी असेल, कुठलाही आनंदाचं क्षण असेल, तर आपला आनंद आहे तो ज्यांच्या घरामध्ये दुःख आहे, वेदना आहेत, त्यांच्याबरोबर थोडासा तो आनंद आपण द्यायला पाहिजे. आणि ते द्यायला फक्त एकच गोष्ट करता येईल, आपण ब्लड बँकेमध्ये जायचं आणि रक्तदान करायचं.
1: धन्यवाद नाटेकर सर. श्रोते हो, WHO मते नियमित स्वेच्छेने आणि कोणत्याही मोबदल्याशिवाय केलेलं रक्तदान हे सुरक्षित रक्तपुरवठ्याचा सर्वात विश्वासार्ह स्रोत मानले जाते. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने वैद्यकीय निकषांची पूर्तता होत असल्यास रक्तदानाचा विचार करणे आवश्यक आहे. जागतिक रक्तदान दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया, रक्तदानाबाबतचे गैरसमज दूर करून इतरांनाही जागरूक करू आणि गरज पडल्यास रक्तदानासाठी पुढे येऊ. कारण रक्तदान ही केवळ एका पिशवीतील रक्ताची देणगी नसून ती एखाद्याला दिलेली नवजीवनाची संधी आहे. जागतिक रक्तदाता दिन 2026 अधिकृत थीम आहे. वन ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी गिव्ह्स ब्लड सेव्ह लाईव्स, म्हणजेच मानवतेचा एक थेंब. रक्तदान करा, जीव वाचवा. या थीम मागील संदेश असा आहे की रक्तदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती मानवता, सहवेदना, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करणारी कृती आहे. एका रक्तदात्याचा छोटासा वाटणारा निर्णय अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकतो. WHO मते प्रत्येक रक्तदान हे समाजाला जोडणारी आणि जीव वाचवणारी एक जीवनरेषा आहे. याच संदेशासह आजचा विशेष कार्यक्रम इथेच संपवत आहोत. धन्यवाद, नमस्कार.
2: प्रासंगिक या सदरामध्ये जागतिक रक्तदाता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. वाचक स्वर होता समृद्धी कुलकर्णी यांचा. श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

हाय गाईज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या बहारदार माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, जोपर्यंत तुम्ही शांत राहता तोपर्यंत सगळ्यांना तुम्ही समजूतदार वाटता. पण ज्या दिवशी स्वतःची बाजू तुम्ही मांडता त्या दिवशी तुम्ही बदललात असं म्हणणारे खूप भेटतात. खर तर तुम्ही बदललेले नसता, फक्त स्वतःची किंमत ओळखायला लागलेले असता. कारण प्रत्येक वेळी सहन करणं हा गुण नसतो, तर कधी कधी स्वतःसाठी उभं राहणंही तितकंच गरजेचं असतं. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात.

0: कडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, त्यासोबतच न्यूज रिपोर्टर, रेडिओ जॉकी अशा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व प्राप्त झालेल्या एका मैत्रिणीशी संवाद साधणार आहोत, ज्या मैत्रिणीने अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणूनही कार्य पार पाडलेलं आहे. त्यासोबतच भरतनाट्यम या नृत्य कलेचं शास्त्रोक्त शिक्षण प्रशिक्षण घेऊन ते शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या एक शिक्षिका म्हणूनही त्या कार्यरत आहेत. मीडिया रिपोर्टर, थिएटर आर्टिस्ट तसेच रेडिओ जॉकी म्हणूनही या आपल्या मैत्रिणीने काही काळ कार्य केलेलं आहे. तर आपल्या या मैत्रिणीचा एकंदरीतच आजपर्यंतचा हा संपूर्ण यशस्वी प्रवास त्या मैत्रिणीसोबत संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. आणि यासोबतच भरतनाट्यम या नृत्य कलेविषयी आपण या मैत्रिणीकडनं जाणून घेऊया. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऐश्वर्या डावरे या मैत्रिणीला. तेव्हा सर्वप्रथम ऐश्वर्या, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू सो मच.
0: प्रया संगीत समिती अंतर्गत आपलं शास्त्रीय भरतनाट्यम नृत्य प्रकारातून विशारद पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्यासोबतच आपण आता MA भरतनाट्यमही पूर्ण केलेलं आहे. तर भरतनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल आणि त्याही आधी सर्वात जास्त महत्वाचं, कुठल्याही कलेची जेव्हा आपण साधना करतो, जेव्हा उपासना करतो, त्या कलेचं शिक्षण प्रशिक्षण घेतो, त्यावेळी आपल्या गुरूंचं स्थान हे अतिशय उच्च दर्जाचं असतं, तर तुमच्या गुरूंविषयी काय सांगाल?
1: भरतनाट्यमचा माझा प्रवासाची सुरुवात सांगायची म्हटलं तर माझ्या आईला इच्छा होती भरतनाट्यम शिकण्याची, पण तो काळ आणि मानवत सारख्या गावामध्ये ती वाढल्यामुळे तिथे काहीच स्कोप नव्हता. संभाजीनगर या ठिकाणी MA मराठी करत असताना 2 वर्ष त्या ठिकाणी भरतनाट्यमचं प्रशिक्षण तिने घेतलंय आणि जी आईची राहिलेली इच्छा म्हणून तिने मला परभणीमध्ये पाऊसकर मॅडम, मीरा पाऊसकर म्हणून परभणीला संभाजीनगरून शिकवायला येत होत्या मॅम, त्यांच्याकडे सगळ्यात सुरुवातीला भरतनाट्यमच्या क्लासमध्ये टाकलं. त्यावेळेस मी 6वीमध्ये होते आणि त्याचा माझा भरतनाट्यमचा प्रवास ऍक्च्युली सुरू झाला. त्यांच्याकडे मी 6 वर्ष शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी तो सगळा क्लास गुरु विक्रांत वायकोस यांच्याकडे हँडओव्हर केला. मग मी 6 वर्ष त्यांच्याकडे शिकले. त्यानंतर मध्ये कोविड आल्या कारणामुळे क्लासेस बंद पडले. त्यानंतर मग मी मुंबई या ठिकाणी पूर्ण वर्ष गुरुगृही राहून भरतनाट्यमचं विशारद पर्यंतचं शिक्षण डॉक्टर किशोरपाल यांच्याकडे पूर्ण केलं आणि आता मी MA करत असताना डॉक्टर स्वाती दैठणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट झालेलं आहे. असा माझा खूप वास्ट गुरूंचा प्रवास होता भरतनाट्यम च्या क्षेत्रामध्ये. आणि त्याचा मला प्लस पॉइंट असं होत गेला की प्रत्येक गुरुचे घराणं वेगळं असतं, त्यामुळे मला प्रत्येक घराण्याचा थोडा थोडा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली आणि प्रत्येक गुरुचा एका गोष्टीकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण वेगळा असतो. तर मला प्रत्येकाच्या सानिध्यात राहून त्यांचा जो अनुभव आहे त्याची मला ग्रहण करता आलं ते मी खूप भाग्यवान समजते. खरं बघायला गेलं तर त्याच्यामुळे मी खूप समृद्ध होत गेले त्या कलेमध्ये असं मला पर्सनली वाटतं. आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट, मला नृत्याबद्दलची असलेली आवड, माझी जिद्द या सगळ्यामुळे मी आज मास्टर्स पर्यंतचं शिक्षण या क्षेत्रामध्ये पूर्ण करू शकले. आणि भरतनाट्यम विषयी सांगायचं तर भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्यकला आहेत, त्यामधली भरतनाट्यम ही सगळ्यात प्राचीन नृत्यकला म्हणून आपण ओळखतो. जवळपास 2500 वर्ष जुनी ही नृत्यकला आहे. आणि जर आपण नृत्याचा इतिहास बघितला किंवा नृत्याचं सादरीकरण बघितलं तर संपूर्ण भारताचा इतिहास किंवा भारताची संस्कृती ह्या नृत्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो हे एक मला छान वाटतं. म्हणजे आज जी समाजामधली परिस्थिती आहे त्यावेळेस भारतीय संस्कृती ठामपणे लोकांसमोर येणं हे फार सध्या गरजेची गोष्ट झाली आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग या ठिकाणी शासनामार्फत म्हणा किंवा बऱ्याच लोकांच्या मार्फत तो केला जातो की आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृती काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. तर मला असं वाटतं की रंगमंच हे एक सगळ्यात महत्वाचं माध्यम त्यासाठी आहे आणि त्यातल्या त्यात शास्त्रीय नृत्यकला कुठली पण 8 शास्त्रीय नृत्यकलांपैकी कुठल्या पण एका कलेचं जेव्हा तुम्ही सादरीकरण करता त्यावेळेस तुम्ही आपल्या देशात

0: गावची संस्कृती त्या ठिकाणी मंचावर सादर करता आणि ती लोकांपर्यंत सुद्धा पोहोचते असं आपल्याला म्हणता येईल. कारण भरताने जेव्हा नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाच्या आधारेच आठही शास्त्रीय नृत्यात त्याचा पाया म्हणजे नाट्यशास्त्र हे पुस्तक आहे. आणि चार वेदांच्या नंतर जो पाचवा वेदाची निर्मिती जेव्हा भरत मुनींनी केली तो म्हणजे नाट्यवेद. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भारताची संस्कृती एका पुस्तकामध्ये आली आणि त्याच्यामधून ही नृत्य साहित्य संपदा सगळ्यांसमोर गेली असं आपण म्हणू शकतो.
1: खरंच सर्वांना समावेशित करणारी, सर्वांना एकत्रित बांधणारी आणि विशेष म्हणजे आपल्या संस्कृतीचं दर्शन दर्शविणारी ही नृत्यकला आणि त्यातलंही आपली भरतनाट्यम ही नृत्यकला खरोखर आपणा सर्वांसाठीच अनमोल देणगी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही या कलेचं अगदी उत्तम शिक्षण घेतलं. प्रत्येकाकडनं एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटली, नव्याने शिकायला भेटली. त्यात आपण म्हणतो की जन्मतःच आपल्या आई वडिलांकडनं आपल्याकडे जेनेटिक्स येत असतात, तर नृत्याचं हे जेनेटिक्स तुम्हाला तुमच्या आईकडनं मिळालेलंच होतं. खूप छान तुम्ही ते असं छान पुढे पुढे घेऊन जातायत आणि तुमच्याकडनं ते आणखी हँड ओव्हर करतात हे अधिक महत्वाचं आहे. ऐश्वर्या, अनेक वर्षांपासून या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण घेत आहात, त्यासोबतच अनेक मुलींना भरतनाट्यम या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण देतही आहात. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन या दोनही गोष्टींचा एक छानसा संयोग तुम्ही घडवून आणलेला आहे तुमच्याकडनं. तर या दोन्ही भूमिका पार पाडत असताना तुमच्या मनाला भावणारी, तुम्हाला अधिक आवडणारी कोणती भूमिका आहे बरं?
0: ऍक्च्युअली असं म्हणतो ना आपण की माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि तो कायम विद्यार्थीच असतो, त्यामुळे ज्यावेळेस मी विद्यार्थीनी असते तोच माझा कम्फर्ट झोन आहे असं मला वाटतं. आणि तेच मला कायम आयुष्यभर माझ्यामध्ये ती गोष्ट राहावी, शिकण्याची जी इच्छा आहे ती कायम तशीच राहावी. कारण 2500 वर्षांपूर्वीची संस्कृती आणि ती एका जन्मात आपण एक्सेप्ट करणं किंवा ती आपल्याला पूर्ण आत्मसात होणं ही गोष्टच शक्य नाही. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर वेगवेगळ्या घराण्यांमधून ही कला पुढे पुढे येत गेली. त्यामागचं कारण पण परत इतिहासामध्ये आपण गेलो तर असं बघितलं जातं की ज्यावेळेस शास्त्रीय नृत्य कला म्हणून बाहेर पडली त्यावेळेस सुद्धा भारताची परिस्थिती, भारतावरती असलेल्या इतर लोकांचं आक्रमण, मग मुघल असेल ब्रिटिश असतील, तर त्यावेळेस ही कला संपवण्यावरच त्यांचा भर जास्त प्रमाणात होता. आणि त्यावेळेस काही कलाकारांना ज्यांनी ही सुरुवात केली त्यांनी लपवून ठेवलं होतं अक्षरशः आणि काहीच कलाकार पुढे येत गेले. जे पुढे येत गेले त्यांच्या कलेमधली जी शुद्धता आहे ती हळूहळू कमी होत गेली आणि जे कलाकार त्या शासनाच्या समोरच आले नाही त्यांच्या कलेमधली शुद्धता ही कायम राहिली. त्यामुळे असे घराणे नृत्याचे वेगवेगळे होत गेले. आता मी सांगितलं तसं मी चार गुरूंकडे म्हणजे मी चार घराण्यांच्या अंतर्गतच शिकले, त्यामुळे ती कला एकत्र आत्मसात करणं काही वर्षांमध्ये ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मी आज 18 वर्ष झाली शिकतीये फक्त आणि मी शिकत असताना असं काहीतरी वाटतं की नाही, खूप गोष्टी राहून गेल्यात आणि खूपच थोडं मी शिकलीये आणि जे काही मी शिकले ते विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण संस्कृतीची देवाणघेवाण करतो त्यावेळेसच ती वाढते फुलते आणि त्याचा प्रचार प्रसार होतो मुलींमार्फत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशामध्ये येतो किंवा शिकवण्याच्या क्लासरूमच्या या बाजूला जेव्हा आपण उभं राहतो त्यावेळेस तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान ते जर 50% असेल तर तुम्ही 10% विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकता. कारण ह्या कलेच्या बाबतीत 100% ज्ञान मला आहे असं कोणीच म्हणत नाही. कारण प्रत्येक जण ज्या मोठ्या मोठ्या डान्सर आहेत त्या पण आज असं म्हणतात की मी रियाजच करते अजून सुद्धा, कारण मला पूर्ण ज्ञान प्राप्त आहे. अशा कुठलाच कलाकार आपण बघत नाही. ते जे मला ज्ञान मिळते ते विद्यार्थिनींपर्यंत मला पोहोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये मला नेहमी प्लस प्लस प्लस होत जाणं गरजेचं आहे. ऍक्च्युअली मी मास्टर्स करण्यामागचं पण माझं कारण हे आहे की मी 5 वर्षापूर्वी नृत्येश्वरी नावाची माझी संस्था परभणीमध्ये सुरू केली आणि माझ्याकडे काही विद्यार्थी अशा होत्या ज्या की आधीच्या गुरूंकडे शिकत होत्या आणि त्यांचं काही वर्ष शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या डिरेक्टली तिसऱ्या परीक्षेला किंवा चौथ्या परीक्षेला माझ्याकडे आल्या. तर त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विशारदपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो 8 वर्षांचा आहे एकूण त्याचा कार्यकाळ. आणि 8 वर्षानंतर जर मी विद्यार्थिनींसोबतच माझं विशारद झाले आणि त्यांचं पण विशारद झालंय या एका ट्रॅकवरती आम्ही सगळ्याजणी येणार तर मग ऍज अ गुरु म्हणून मी काय त्यांना देऊ शकते ही मला एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण झालं आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये मास्टर्स करायचं हे ठरवलं. आणि त्यामुळे 3 वर्ष जवळपास मी शिक्षण

0: गोष्टीपासून लांब होते. मी शिकवतच होते मुलींना, तर त्यावेळेस बाय ऑनेस्ट मला खूप जास्त अडचणी जाणवत होत्या, कारण तो एक माझा पहिला अनुभव होता. आता मी रुळली त्या बाबतीतही नाही, पण ज्यावेळेस मी विद्यार्थिनींना शिकवत होते त्यावेळेस मला असं वाटायचं की मला अजून ज्ञानाची गरज आहे, मला अजून ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या ज्ञानात थोडी भर घालणं मला स्वतःला गरजेचं आहे. त्यामुळे मी मास्टर्स करायचा निर्णय घेतला. आणि आज सुद्धा मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ऍज अ विद्यार्थिनी म्हणून कुठे गुरुंकडे जाते तो एक कम्फर्ट झोन, आणि मला ते खूप छान वाटतं.
1: मुळात कला ही व्यक्तीला इतकी समृद्ध करत जाते, आणि निरंतर चालणारी शिक्षण ही आपल्या आयुष्यातील एक प्रक्रिया आहे. ती जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणापासून आपल्याला सोबत करते, आपल्या अंतापर्यंत असते. कारण आपण जन्मल्यानंतर अगदी त्या क्षणापासून सृष्टीत आलो की काही ना काहीतरी शिकतच राहतो. डे बाय डे आपल्यामध्ये आपण काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतच राहतो. त्या दृष्टिकोनातून खरोखर शिक्षण हे तितकंच महत्वपूर्ण आहे, आणि त्यात कला म्हणजे आपल्याला समृद्ध
0: करणार
1: आहे. ह्या दोनही गोष्टी तुमच्या जवळ होत्या, आणि त्यात अधिकाधिक वाढ करण्यासाठी खूप छान प्रयत्न केलात, आणि ती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे जास्त महत्वाचं. ऐश्वर्या, भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं प्रशिक्षण घेत असताना निश्चितच शास्त्रीय गायनाप्रमाणेच नृत्याचाही सराव करणं, रियाज करणं आणि त्यात सातत्य असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भरतनाट्यम ही एक केवळ कला नाही, तर ती एक साधन आहे, ती एक उपासना आहे. आणि त्यात जर आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा ती कला जर आपल्याला परिपूर्णपणे आत्मसात करायची असेल, तर त्यासाठी नक्कीच कठोर मेहनत आणि साधनेची गरज आहे. त्याविषयीचं आपलं काय मत आहे?
0: ज्यावेळेस तुम्ही बेसिक पाय मारायला शिकता, तर ती तुम्ही सतत सतत सतत रियाज केल्यामुळे ते सातत्य तुमच्यामध्ये आल्यानंतर एक सहजता त्यामध्ये येऊन जाते. आणि कुठल्या पण कलेमध्ये सहजता असणं फार आवश्यक आहे, तरच तुम्ही एक कलाकार म्हणून पुढे आलेला असता असं आपण म्हणू शकतो. नाट्यशास्त्रामध्ये सांगितले कलाकाराचे असलेले 10 गुण, तर त्या 10 गुणांमध्ये रियाज हे एक सगळ्यात महत्वाचा गुण सांगितला की जर तुम्ही रियाज करत नसाल तर तुम्ही एक चांगला कलाकार म्हणून पुढे येऊ शकत नाही, किंवा तुम्ही स्वतःला एक चांगला कलाकार म्हणून बघू सुद्धा शकत नाही. माझ्या गुरु डॉक्टर स्वाती दहीठणकर असं म्हणतात की त्रिकाल संध्या माणसाने केली पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एक रियाज, दुपारी एक रियाज आणि झोपण्यापूर्वी एक रियाज. तर ज्यावेळेस ही त्रिकाल संध्या तुमची पूर्ण होणार त्यावेळेसच तुम्ही एक 10 मिनिटाचा परफॉर्मन्स स्टेजवरती करण्यासाठी पात्र असाल, नाहीतर तुम्हाला कुठलाच अधिकार नाही जर तुम्ही रियाज न करता मंचावरती सादरीकरण करत असाल. तर खरंच रियाज खूप जास्त गरजेचा आहे. आपण जसं म्हणालो गाण्याप्रमाणे की तासन तास 6 लावतात तेव्हा पंडित भीमसेन जोशी होतात, नाहीतर होऊ नाही शकत. तसंच आहे भरतनाट्यमचा, जेव्हा तुम्ही कठोर रियाज करणार त्यावेळेसच तुम्ही एक चांगल्या डान्सर म्हणून समोर येऊ शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही नृत्य तुमचं केलेलं आहे तर जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेस एक वेगळं टीचिंग तुम्हाला मिळत जातं की अरे हे चुकलंय, आपण नाही याचा थोडा रियाज केला पाहिजे, बरं का. म्हणजे ही डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं नृत्य बघता त्यावेळेस होत असलेली आहे असं मला वाटतं. आणि रियाजाशिवाय तुम्ही अधिकारच नाही तुम्हाला की तुम्ही स्टेजवर चढून नृत्य कराल किंवा स्वतःला मी एक डान्सर आहे असं तुम्ही स्वतःला म्हणाल, ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
1: खरंच कला ही एक दैवी देणगी आहे. कला म्हणजे केवळ शिकण्याचा किंवा प्रशिक्षणाचा भाग नाही, साधनेचा उपासनेचा भाग आहे. आणि साधना उपासना म्हटलं की त्यात सातत्य हे यायलाच
0: बरोबर.
1: म्हणजे जसं आपण देवाच्या दररोज पाया पडतो, देवाची रोज पूजा करतो, त्याशिवाय आपलं मन प्रसन्न राहत नाही, अगदी तसंच आहे.
0: म्हणजे जेव्हा तुमचा रियाज झाला नाही आणि तुम्हाला असं काहीतरी राहिलंय बाबा आजच्या 24 तासामध्ये हे वाटलं, तर मग तुम्ही तिथे जिंकलात ऍज अ कलाकार म्हणून. आणि जर तुम्हाला काही वाटत नाही की ठीक आहे 8 दिवस झाले, महिना झाला, नाही रियाज नाही होती, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तो अवघड
1: साधना ती उपासना ठरू शकत नाही. म्हणजे अगदी भगवंताच्या ठिकाणी ज्यावेळी आपण आपल्या कलेला स्थान देतो त्यावेळी नक्कीच ती कला मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याचा एक अधिकार आपल्याला मिळतो.
0: अगदी खरं.
1: ऐश्वर्या, नृत्य कलेचा अभ्यास करत असतानाच नाट्याभिनयाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय असं कार्य आपण आजपर्यंत पार पाडलेलं आहे. अर्थातच भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आणि अभिनय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कारण भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं सादरीकरण करताना जेवढा पदन्यास, करन्यास, देहबोली यांना महत्व आहे तितकंच महत्व सादरीकरणाच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावमुद्रांना आहे.
0: अगदी खरं,
1: अर्थातच गीतरचनेप्रमाणे मुखाभिनय यालाही तितकंच महत्व.

0: नृत्य प्रकारात तिला केलेला आहे. पण या दोन गोष्टींमधील जो सहसंबंध आहे याविषयी आपण काय सांगाल?
1: तसं सांगायला गेलं तर माझं नाटकाची जी जर्नी आहे, जसं तुम्ही म्हणाला जेनेटिक्स, आईच्या जेनेटिक्स मधून डान्स आला आणि वडिलांच्या जेनेटिक्स मधून मला नाट्य कला माझ्यामध्ये आली. कारण माझ्या आई वडील आजी आजोबा हे खूप आधीपासून थिएटर करतात आणि त्यामुळे घरामध्येच नाटकाचं वातावरण आधीपासून मी बघत आलेली आहे. आणि काय होतं, जसं तुम्ही म्हणाल तसं संस्कार होतात. मुलांना वेगळे संस्कार करायची गरज नाही, जे आपण घरामध्ये वातावरण असतं तसे संस्कार मुलांवरती होत जातात. आता रंगमंचावरती तर लहानपणीपासून पप्पांसोबत जेव्हा नाटक बघायला, त्यांचे नाटक बघायला म्हणून आम्ही जात होतो, त्यावेळेस खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे संस्कार मुलांच्या मनावरती होत राहतात. की रंगमंचावरती चढत असताना ते तीन पायऱ्या चढल्यानंतर आधी त्या स्टेजच्या पाया पडल्याशिवाय स्टेजवर जायचे नाही, चप्पल घालून त्यांनी कधीच रंगमंचावरती प्रवेश केला नाही. तर हे मी बघत गेले आणि त्यामुळे कसं झालं, आपसुकच रंगमंचाबद्दल एक आदर, ते एक दैवत्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि भरतनाट्यम विषयी सांगितलं तर भाव, राग आणि ताल या तिघांचं सुंदर मिश्रण म्हणजे भरतनाट्यम.

0: की रंगमंचावरती चढत असताना ते तीन पायऱ्या चढल्यानंतर आधी त्या स्टेजच्या पाया पडल्याशिवाय स्टेजवर जायचे नाही, चप्पल घालून त्यांनी कधीच रंगमंचावरती प्रवेश केला नाही. तर हे मी बघत गेले आणि त्यामुळे कसं झालं, आपसुकच रंगमंचाबद्दल एक आदर, ते एक दैवत्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि भरतनाट्यम विषयी सांगितलं तर भाव, राग आणि ताल या तिघांचं सुंदर मिश्रण म्हणजे भरतनाट्यम. तर भाव म्हणजे एक्सप्रेशन, राग म्युझिक आणि ताल जे तुम्ही नृत्य करता ते. तर भावाचा संबंध दोन्ही कलांमध्ये सारखाच आहे, दोन्ही कलांमध्ये नवरसांचा उपयोग सारखाच केला जातो. आणि महत्वाचं, दोन्ही कला ही भरताच्या नाट्यशास्त्रावरच अवलंबून आहे, त्यामुळे दोन्हींचा समतोल साधणं मला फार सोपं गेलं बायोनिस्ट. आणि खरं तर बघायला गेलं तर नृत्याचा उपयोग मला नाटकामध्ये नाही, तर नाटकाचा उपयोग मला नृत्यामध्ये जास्त प्रमाणात झाला असं मी म्हणेन. कारण मी पहिलीला असताना मी पहिल्यांदा स्टेजवरती चढले एकांकिका स्पर्धेला आणि त्यावेळेस एक्सप्रेशन्स काय किंवा स्टेज कसं हँडल करायचं काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. त्या पण मी हळूहळू जेव्हा डेव्हलप होत गेले त्यावेळेस मला एक एक गोष्ट त्याच्यामधली कळत गेली. आणि मग स्टेजवर उभं कसं राहायचं, ऑडियन्सकडे पाठ करायची नाही, एकतर थिएटरमध्ये अंधार असतो सगळ्यात, तुम्ही प्रेक्षक दिसण्याचा प्रश्न नाही, तर मग लाईट्स कसे घ्यायचे अंगावरती, ज्यावेळेस तुम्ही लाईटकडे बघताय तुम्हाला लाईट पूर्णपणे दिसतोय म्हणजे तुमच्यावर लाईट आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही अंधारात गेलाही तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही लाईट्समध्ये नाही आहेत. हे प्रशिक्षण मला नाटकामध्ये मिळत गेलं आणि त्याचाच परिणाम नृत्य करताना असा झाला की मला दिसत होतं की हा मी लाईट्समध्ये नाही आहे, मी ऑडियन्स फ्रेंडली नाही आहे, त्यामुळे नृत्य माझं डेव्हलप व्हायला मला खूप मदत झाली थिएटरमुळे. आणि फक्त वाचिक अभिनय नृत्यामध्ये नाहीये तो की नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो, हा मला मोठा फरक दोन्ही मधला जाणवला तो. आणि असं म्हणजे लोक म्हणतात की माझ्या नृत्यापेक्षा अभिनय बघायला लोकांना जास्त आवडतं, त्यामागचं कारण आहे की नवरस कसे उमटवायचे ह्याचं प्रशिक्षण मला नाटकामुळे सहज मिळालं आणि त्यामुळे ते नृत्यामध्ये कसा वापर करायचा पण त्याचं शास्त्रोक्त मला नृत्यामध्ये आल्यावर कळलं. कारण मी वडील जसं सांगत होते मी तसं करत गेले, पण शास्त्रोक्त अभ्यास ज्यावेळेस मी नृत्य शिकायला आले त्यावेळेस झाला. म्हणजे डोळ्यांचा अभिनय कसा, भुवयांचा अभिनय कसा असावा, ओठांची हालचाल जास्त प्रमाणात नाही व्हायला पाहिजे जेव्हा आपण बोलत असतो, मानेचे हावभाव कसे असले पाहिजे, ऑडियन्सकडे पाठकांनाही दाखवायची, हे जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते सगळं मला नृत्यामधून मिळत गेलं. आणि अभिनयाचं जेनेटिक्स घरामध्ये ते संस्कार होते, त्यामुळे नाट्य क्षेत्रामध्ये पण मी आज काम करते, त्याचा पण मी प्रयोग करते सध्या.
1: खूप छान. नाट्य क्षेत्रातही विविध राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आजपर्यंत अगदी बालवयापासून तुम्ही अभिनय केलेला आहे, त्या तुमच्या आजपर्यंतच्या कार्याविषयी काय सांगाल? आजपर्यंत केलेली नाटकं, त्यातील वेगवेगळ्या भूमिका, तुमच्या स्मरणात असलेली एखादी भूमिका याविषयी काय सांगाल?
0: जसं मी सांगितलं, मी पहिलीला असताना सगळ्यात सुरुवातीला मी नाटकात काम केलं आणि त्याच्यानंतर तो प्रवास आजपर्यंत, आज तागायत तो सातत्याने सुरू आहे. 2 महिन्यापूर्वीच एक राज्य नाट्य स्पर्धा आमची झाली, त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण टीमला आज भरपूर बक्षीस मिळाले. आणि नाटक ही अशी कला आहे जी की टीम वर्क आहे सगळ्यात मोठं, टीम शिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. वेगवेगळ्या लेखकांच्या आणि दिग्दर्शकांच्या सुद्धा गायडन्स मध्ये मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटकामध्ये काम केलेलं आहे. लक्षात राहणाऱ्या अशा गोष्टी मला एक दोन माझे फार जवळचे किस्से म्हणता येईल. ज्यावेळेस मी 9वीला होते त्यावेळेस नंदुरबार या ठिकाणी जीभव करंडक नावाची, आज पण ती एकांकिका स्पर्धा होते, तर त्यावेळेस मी बाल कलाकार म्हणून त्या नाटकामध्ये काम करत होते. आणि बक्षिसाच्या वेळेस असं झालं की स्त्री अभिनयाचं पहिलं बक्षीस त्यांनी मला दिलं ज्यावेळेस की मी बाल कलाकार होते. आणि मला त्या गोष्टीचं त्यावेळेस इम्पॉर्टन्स कधी कळला पण नाही आणि कधी जाणीव पण झाली नाही त्याची. तर त्यावेळेस घरी आल्यासारखं मला समजलं की नाही, खूप मोठी गोष्ट आहे. तर मग त्यावेळेस तो घरच्यांचा आनंद खूप जास्त, त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं त्या बाबतीतली, पण तो आनंद त्यांचा जास्त होता, त्यामुळे माझ्या एक मनाला आवडणारी ती गोष्ट आहे. आणि अजून एक रोल म्हणजे जो मी हिंदी मध्ये केला, मर्जिना नावाचं कॅरेक्टर होतं. आतापर्यंत म्हणजे मर्जिना करेपर्यंत मी सगळे पॉझिटिव्ह रोल करत आले किंवा कॉमेडी रोल मी करत आले किंवा ज्याच्यामध्ये करुण रस आहे असे नाटक मी आतापर्यंत केले, पण मर्जिना इज द ओनली विलन कॅरेक्टर. आणि मला ते करायला खूप मजा आली, कारण एक तर तो माझा झोनच नव्हता ज्यावेळेस मी ते नाटक करत होते तेव्हा, तर त्यामुळे हे दोन गोष्टी माझ्या फार आवडत्या आहेत असं सांगायला मजा येईल. आणि अजून मेन म्हणजे जी आमची घरची संस्था आहे ती अशी एकमेव संस्था आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये जी गेली 3 वर्ष संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग आम्ही घेतोय. म्हणजे दरवर्षी असं होतं, हिंदी मराठी संस्कृत या तिन्ही स्पर्धा आमच्या एकामागे एक असतात. आणि एका वर्षी तर असं झालं की तिन्ही मध्ये मी लीड होते, संस्कृत मराठी हिंदी, त्यामध्ये एवढा असा स्ट्रगल

0: होतं बोलण्यासाठी. मराठी भाषा आपली यूज टू आहे त्यामुळे मला त्याची काय अडचण नाही आली. हिंदी भाषा एवढं आपण त्या गोष्टीला युज टू नाहीये त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस खूप करत गेलो. आणि संस्कृत शिकले 10वीपर्यंत संस्कृत विषय होता पण संस्कृतमध्ये संभाषण करणं किंवा एक तासाभराचं नाटक स्टेजवरती सादर करणं ही फार एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्या पर्सनली माझ्यासाठी म्हणून.
1: कारण त्यातनं प्रोनाऊन्सेशनला खूप जास्त महत्व आहे.
0: खूप जास्त
1: म्हणजे बरोबर छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात आणि ते प्रोनाऊन्सेशन अगदी करेक्ट झालं तरच समोरच्या पर्यंत
0: खरं खरंय.
1: ऐश्वर्या रेडिओ जॉकी न्यूज रिपोर्टर याही गोष्टी आजपर्यंत भरपूर प्रमाणात आपण केलेल्या आहेत. तुमच्या या कार्याविषयी काय सांगाल, तेथील तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल. प्रत्येक ठिकाणचा अनुभव आपल्याला एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त करून देतं किंवा आपल्यामध्ये अधिकाधिक विकास करण्याची आपल्याला संधी देत असतं. तर तुमच्या या प्रवासाविषयी काय सांगाल.
0: न्यूज रिपोर्टिंगचं असं झालं की बोलण्याची कला होती नाटकामुळे आणि त्यामुळे जे युट्यूब चॅनल आहे त्यांनी विचारलं की आम्हाला फक्त तुझं व्हॉइस ओव्हर पाहिजे आधी. मी म्हटलं ठीक आहे. मग तो व्हॉइस ओव्हर देत देत लोकांपर्यंत ते पोहोचत गेलं आणि ते लोकांना आवडत पण गेलं. आणि त्यानंतर कोविडमध्ये असा एक कार्यक्रम आम्ही घेतला की ज्यांना कोविड झाला आणि कोविडमधून जे लोक बरे झालेले आहेत त्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचेल असं तो माझा मीडियाचा प्रवास होता. आणि रेडिओ जॉकीचं असं झालं की ज्यावेळेस रेडिओ परभणी सुरू झालं त्यावेळेस मी फक्त मुलाखतीसाठी म्हणून गेले. माझं जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं त्यावेळेस आणि मास्टर्स इकॉनॉमिक्सला ऍडमिशन घेण्यासाठी माझ्याकडे थोडा एक 4 महिन्याचा वेळ होता. तर त्या वेळेमध्ये काय करायचं त्याचं काहीतरी युटिलायझेशन आपण केलं पाहिजे या हेतूने मी रेडिओला मुलाखत दिली आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर एवढा भरभरून प्रतिसाद लोकांचा मिळाला की म्हणजे आरजे ऐश्वर्या म्हणून मला लोकांनी एवढी ओळख दिली. काही काही लोकांचं असं होतं की तिच्या कार्यक्रमासाठी ना आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायची बरं का, कारण लोक ऐकतात हे आम्हाला माहिती आहे. हा पण अनुभव मला खूप सुंदर रेडिओच्या माध्यमातून आला. बऱ्याच मोठ्या मोठ्या परभणीतल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घेण्याचा योग त्यामधून आला. बरीच माहिती मला त्याच्यामधून मिळाली. मी जसं म्हणाले की दृकश्राव्य माध्यमातून तुमच्या मनावरती गोष्ट बिंबल्या जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानातही फरक पडतो. तर मला ज्या ज्या क्षेत्राची आपल्याला माहितीच नाहीये त्या बाबतीमधला खूप मोठा अनुभव रेडिओमुळे मिळाला.
1: ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. ज्यावेळी तुम्ही आकाशवाणीला तुमचा आवाज देता किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधता ना तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रगल्भ करत जाता. तुमचे विचार तुमची ज्ञानाची पातळी इतकी वाढते ना की ते आपण शब्दात सुद्धा नाही वर्णन करू. खरंच या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करणाऱ्या असतात. म्हणून मी वारंवार म्हणते की कला माणसाला समृद्ध करत जाते. त्याची कितीतरी उदाहरणं आपल्या या बोलण्यातूनच अगदी जिवंत उदाहरणं देता आली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ऐश्वर्या जाता जाता आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या आणि कोणत्याही कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या आणि त्यातच करिअर करण्याची प्रचंड इच्छा असणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपण या क्षेत्रात त्यांनी कशा प्रकारे वाटचाल करावी यासाठी एक मैत्रीण म्हणून काय संवाद साधाल, त्यांच्याशी काय शेअर कराल.
0: कलाकार म्हणून जर तुम्हाला पुढे यायचं असेल ना तर खूप महत्वाची म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून एक गोष्ट तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल ना त्यावेळेस तुम्ही कुठली पण गोष्ट जगातली अचीव्ह करू शकता मला असं वाटतं. त्याच्यानंतर 10वी 12वी हा जो मोठा अडथळा ऍज अ कलाकार म्हणून येतोय त्या गोष्टीला तुम्ही नियोजन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. अजिबात त्याला डावलून पण चालणार नाही किंवा मी अभ्यास करणार नाही माझे कार्यक्रम आहेत हे म्हणून सुद्धा चालणार नाही. तरच ते कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या मनासारखं करिअर म्हणून निवडू शकतील मला असं वाटतं. त्यामुळे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला वेळेचं नियोजन, अभ्यासासोबत कला जपणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असलेली शिस्त, ह्या गोष्टी जर तुमच्या अंगात असतील तर एक कलाकार म्हणून तुम्ही फार पुढे जाऊ शकता किंवा तुमचं करिअर त्याच्यामध्ये पूर्ण करू शकता. या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत.
1: खरंच खूप छान आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामध्ये नव्हे तुमच्या श्वासाश्वासामध्ये रुजलेली जी कला आहे, ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या अशाच फुलत बहरत राहोत आणि अशीच ज्ञान साधना अशीच कला उपासना तुमच्याकडनं अखंड होत राहो या सदिच्छेसह आकाशवाणीच्या संपूर्ण परिवाराकडनं तुमच्या यापुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचं खूप आभार.

फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार, त्यासोबतच अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

तर वाट पाहून ती चंद्रालाच आपला भाऊ मानते. कल्पना किती सुंदर आहे नाही का मंडळी. भाऊ विजयच्या दिवशी ओवाळीला चांदाला दूरदेशीच्या बंधवाला औक चिंतते. वा, एखादी खानदेशकडची माय माऊली म्हणते, मना भाऊ असा राजा जसा गावचा तलाठी, त्यांनी अंडेर शायानी शाया शिकस मराठी. तर भावाचं आणि वहिनीचं वर्णन करताना ती म्हणते, माया बंधुजीचे घरी मी ये जीवाले थंडक, वहिनी उडविते नाक तिचं येगयच मत. आणि या भावाला तिच्या लेखी खूप मोल आहे बर का, त्याला मान आहे तो वडीलकीचा. वडील भाव जय परी आईच्या समान, पित्याचा तुला मान भाऊ राया. माया तो माहेर बाप तो माझी सत्ता, नको बोलू भाग्यवंता भाऊ राया. त्याच्या सुखदुःखानं ती हळवी होते. मंडळी स्वतःच्या संसारापेक्षा भावाच्या संसारात ती जास्त रमत राहते. कधी मधी दिवाळीला भाऊ आला की तिच्या आनंदाला पारावर राहत नाही. दिवाळी दिवशी ओवाळी ते बंधू तुला, तुझ्या शेल्याची चोळी मला. चाट्याच्या दुकानात बसला बंधू राजा, उंच खनाळी हात तुझा सावळ्या बंधू राजा. लक्ष्मी आई आली आली उठत बसत, पाठीच्या बंधूजीचं घर गवळ्याचं पुसत. मंडळी लग्न समारंभाच्या वेळी तर या भावाची सय अधिकच गडद होते. बहीण भावाचं हे अतूट नातं हे पाहावं तर आपल्याकडच्या स्त्री गीतातूनच.

0: मराठवाडा मंडळी द्या तारा जा आम्हाला राम राम.
1: लोकधन आजच्या कार्यक्रमातील स्त्री गीत गायलं होतं गुंफाबाई राघू जाधव आणि भगिनींनी. सादरकर्ते संजय पाटील. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: लोकधन हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

तुम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 झाली आहेत. श्रोते हो, आमच्या 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आणि 100.6 या FM वाहिनीवर आता ऐकूया महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियम बर्मिंगहॅम इथं खेळल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन. आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आता ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर सायंकाळी 6:35 सप्रेम नमस्कार हा साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम. सायंकाळी 6:55 योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग योगविशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस. सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:10 बाजारभाव. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात चंद्रकांत गायकवाड यांचं प्रवचन आपण ऐकाल. रात्री 8 एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल. रात्री 8:15 बालसभा. सूत्रनिवेदन आदिती जोशी यांचं. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र. 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 9:30 नॅशनल प्रोग्रॅम ऑफ फीचर्स आणि रात्री 10 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभेचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात कलाकार आहेत JS श्रीराम यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकाल. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. रात्री 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार आपण ऐकाल.

श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या सोमवार 15 जून 2026, उद्याची आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल उद्या सकाळी ठीक 5:50. सकाळी 6 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल. 6:05 गिरवाणवाणी. सकाळी 6:10 प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात चारा पिकांचे नियोजन, वाचकस्वर महेश इनामदार यांचा. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंडाशयातील गाठीची लक्षणं आणि उपाय याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयीची माहिती लेखन निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर करते सदानंद कांबळी. श्रोतेहो, उद्या सकाळी 6:55 योग संजीवनी 21 जून 2026 या 12 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. सकाळी 7:20 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8 आपण ऐकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर आणि त्यानंतर गाणी मनातली. रात्री माफ करा, सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र आणि सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल. सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी, 8:55 लखलख चंदेरी. सकाळी 9:10 साहित्य सौरभ या कार्यक्रमात कवयित्री डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला, सादरकर्त्या तेजा दुर्वे. श्रोतेहो, उद्या सकाळी 9:30 युवा बीट्स या कार्यक्रमात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि गणपती पंचायत संस्थान यांच्यातर्फे दिनांक 6 रोजी एकात्मता भवन इथं आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रमात माननीय आयुक्त संजिता महापात्र यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित भाग पहिला, निर्मिती शांभवी बांदिवडेकर यांची, सादरकर्त्या तेजा दुर्वे. सकाळी 10 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 10:10 संस्कृतवाणी या कार्यक्रमात पतंजली योगसूत्रे आणि अष्टांग योग याविषयी प्राची कुलकर्णी यांचं मार्गदर्शन आपण ऐकाल. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य यांचं, सादरकर्त्या माफ करा, सादरकर्ते मुक्सित मुजावर. सकाळी 10:30 प्रायोजित कार्यक्रम NCERT. सकाळी 11 गाता रहे मेरा दिल. 11:40 आज का शब्द आज की सुक्ती आणि त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो, उद्या दुपारी 12 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम प्रसारित होतील. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमात नभोनाट्य आपण ऐकाल, ती विमुक्ता, लेखन आणि सहभाग वर्षा दांदळे यांचा. दुपारी 1 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. 1:40 नांदेड जिल्हा वार्तापत्र. 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा धांडोळा घेणारी साहित्यवेध ही मालिका. यामध्ये निळकंठ कदम यांच्या पोटजाळ या कविता संग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध आपण ऐकाल. दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात अननस लागवड याविषयीची माहिती. दुपारी 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून आणि दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेला राग मारवा आपण ऐकाल. श्रोतेहो, उद्याची आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी ठीक 5:00. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकाल. 5:30 युवावाणी. सायंकाळी 6 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून. सायंकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात तुकाराम मारुती पाटील आणि सहकारी यांनी सादर केलेलं संगीत भजन आपण ऐकाल. सायंकाळी 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सायंकाळी 6:55 योग संजीवनी 21 जून 2026 या

बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका सहभाग योगविशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. सायंकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझा वार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम आपण ऐकाल. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून, 8:15 पॉप संगीताच्या कार्यक्रमात कलाकार आहेत प्रीती सागर. रात्री 8:45 समाचार संध्या. रात्री 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक. रात्री 10:00 आप की पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आणि रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सदानंद नायमपल्ली यांचं तबलावादनात आपण ऐकाल ताल 3 ताल आणि ताल 1 ताल. रात्री 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार आपण ऐकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आता ऐकूया कार्यक्रम सप्रेम नमस्कार.

0: नमस्कार
1: संदीप दादा,
0: धनश्री ताई,
1: आपल्या श्रोत्यांचं आपण या कार्यक्रमात अगदी मनापासून
0: स्वागत करूया आणि कार्यक्रमाला
1: सुरुवात करूया। तर कार्यक्रमातलं दादा पहिलं पत्र मी घेते। पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे, जळगाव सोमनाथ येथून हे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भूतेकर, अभिषेक भूतेकर, गणेश भूतेकर, कार्तिक, अश्विनी, समस्त भूतेकर परिवार जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगे औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी रुद्र कोळकर, वाकुणी तालुका बदनापूरचे। तर या श्रोत्यांची माझ्या हातात दोन पत्र आहेत दादा आणि ही दोन्ही पत्र मी एकत्रित घेत आहे। तर पहिल्या पत्रात ते लिहितायत, दिनांक 4 मे रोजी आपकी पसंत हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या प्रसारित करण्यात आला। यामध्ये भरपूर श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश करून सुंदर गाण्यांचा आस्वाद आम्हाला देण्यात आला आणि हा कार्यक्रम सादर केला होता धनश्री ताई यांनी। तर धनश्री ताई तुमचे मनापासून आभार। पुढे लिहितायत, सप्रेम नमस्कार सादर करणारे धनश्री ताई आणि संदीप दादा, तुम्ही खूप छान कार्यक्रम प्रसारित करत आहात आणि माझ्या पत्राचा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात पहिला नंबर लावलात यासाठी मनापासून धन्यवाद। तर श्रोते हो, तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही की आजच्या कार्यक्रमातही आपला पहिला नंबर लागलेला आहे। आणि आता ते दुसऱ्या पत्रात लिहितायत, दिनांक 17 मे रोजी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला। यामध्ये भरपूर पत्र, संदेश आणि ईमेलचा समावेश करण्यात आला। अतिशय सुंदररित्या तुम्ही कार्यक्रम वेळेत प्रसारित केलात यासाठी मनापासून धन्यवाद।
0: कार्यक्रमात हे जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे श्रोते आहेत श्री वीरभद्र अप्पा जंगम, मुक्काम पोस्ट बस्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। इथले हे श्रोते ही मॅन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार बस्तवाड असा हा श्रोत्यांचा ग्रुप आहे। तर हे श्रोते पत्रामध्ये म्हणतात, आकाशवाणी सांगली केंद्र यांना सप्रेम नमस्कार विनंती विशेष। सप्रेम नमस्कार सादर करणाऱ्या ताई आणि दादा यांना खूप खूप शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा। आकाशवाणी सांगली केंद्रावरून सादर होणारे कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, आपली आवड, एक गाणे ताजे दवाने, आरोग्यम धनसंपदा, आपकी पसंद, क्रीडांगण, शेतीविषयक कार्यक्रम म्हणजेच माझं घर माझं शेत, परिसर, त्याचबरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम आणि इतरही सादर होणारे अनेक कार्यक्रम हे अतिशय चांगले आहेतच। तसंच मधुरा पुजारी, शशांक लिमये, महेश इनामदार, तेजा दुर्वे, रेवा देवरस, ऐश्वर्या पटवर्धन या सर्वांचे निवेदन वाखाणण्या जोगेच आहे। तरी सर्वांचे मनापासून अभिनंदन असे श्रोते म्हणतात। ताई, या कार्यक्रमात या श्रोत्यांचं
1: पहिलं
0: पत्र, त्यामुळे या सर्वांचं आपण कार्यक्रमात मनापासून
1: स्वागत करूयात। आणि श्रोते हो, तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो नियमितपणे आमचे कार्यक्रम ऐकत राहा आणि सर्वच कार्यक्रमांची पोहोच आम्हाला देत राहा। या कार्यक्रमांमध्ये काही बदल हवे असतील, आपल्याला काही सूचना द्यायच्या असतील तर त्याही तुम्ही आम्हाला पत्र लिहून कळवू शकता। तर दादा, आपल्या हातातील पत्र संपलेली आहेत, वळणार आहोत
0: मेलकडे।
1: तर पहिला ईमेल तू घेतोस।
0: हा मेल पाठवणारे श्रोते आहेत गुरुलिंग कन्नूरकर, हे पुणे प्रादेशिक विभाग अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाचे अध्यक्ष आहेत। यांचा मेल जो आपल्याकडे प्राप्त झालाय तो अमृत कलश या कार्यक्रमासंदर्भात।

0: आकाशवाणी सांगलीच्या लोकप्रिय अमृत कलश या कार्यक्रमामध्ये पठ्ठे बापूराव, ज्येष्ठ नागरिक संस्था तालुका वाळवाचे अध्यक्ष तथा अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानचे समन्वयक माननीय जगन्नाथ मोरे पाटील यांची घेतलेली सखोल आणि प्रेरणादायी मुलाखत अत्यंत प्रभावी व समाज प्रबोधन करणारी अशी ठरली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांचे हक्क, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, कौटुंबिक सलोखा तसंच ज्येष्ठांना सन्मानाने जगण्याचा अधिकार या महत्वपूर्ण विषयांना आपण आपल्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यासारखंच आहे. विशेषतः अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानच्या विविध मागण्या आणि उपक्रम समाजापुढे पोहोचवून ज्येष्ठांच्या प्रश्नाबाबत जनजागृती करण्याचं मोलाचं कार्य आकाशवाणी सांगलीनं केलंय. समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभव संपन्न जीवनाचा सन्मान राखत त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ अधिक सुरक्षित, सन्माननीय आणि आनंदी व्हावी या उदात्त हेतूनं आपण केलेलं हे प्रसारण निश्चितच अनुकरणीय असंच आहे. या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियान पुणे प्रादेशिक विभाग यांच्या वतीने आकाशवाणी सांगलीचे मनपूर्वक अभिनंदन.
1: अरे वा,
0: अतिशय छान प्रतिक्रिया
1: या श्रोत्यांनी आपल्याला पाठवलेली आहे. आणि श्रोते हो, खरंच तुम्ही इतके छान अभिप्राय आम्हाला कळवत असता यासाठी मनापासून धन्यवाद. वळणार आहोत पुढच्या ईमेलकडे. दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत. आपले हे नियमित श्रोते रंगरंगोली स्नेहांकित रसिक सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर, SSS शिरोळकर परिवार, रांगोळी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे, तर यांनी आपल्याला दोन ईमेल पाठवलेले आहेत. यातला पहिला ईमेल मी घेते. स्नेहपूर्वक नमस्कार करण्याचं कारण म्हणजे साहित्य सौरभ. या लालित्यपूर्ण कार्यक्रमात लेखिका उर्मिला भुरके यांनी स्नेह या लघुकथेतून जीवनात जोडलेली माणसं किती मौलिक आणि उपयुक्त असतात याचं हुबेहूब दर्शन करून दिले. वेळप्रसंगी अशी जोडलेली माणसं किती महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात हे स्नेह या लघुकथेतून स्पष्ट करण्यात आलं. अशी जोडलेली माणसंच जीवनातील खरी मौल्यवान संपत्ती असतात. एका ऍक्सिडेंटच्या प्रसंगी मदतीला धावून येणारे शेजारी या कथेतून दाखवण्यात आले. सांगली आकाशवाणी परिवाराशी सुद्धा असेच निस्सीम स्नेह आम्हा रेडिओ रसिकांचा दिसून येतो. दादाताईंच्या आणि एकूणच सांगली आकाशवाणी परिवारातील सर्व सदस्यांच्या स्नेहानं आम्हा रेडिओ रसिक अक्षरशः भारावून जातो. अशाच स्नेहपूर्ण भावनेनं आम्ही रसिक सुद्धा एकमेकांशी स्नेहाच्या अतूट रेशमी धाग्याने बांधलेले आहोत. याचं प्रत्यंतर वेळोवेळी आम्हा रसिकांच्या घटना प्रसंगातून दिसून येतं. स्नेह या कथेच्या सादरीकरणामुळं सांगली आकाशवाणी परिवाराप्रती स्नेह प्रकट करण्यास सुवर्ण संधी जणू प्राप्त झाली. सांगली आकाशवाणी परिवारास स्नेहपूर्ण सप्रेम नमस्कार.
0: तर ताई, या श्रोत्यांचा दुसरा मेल. हे म्हणतात, निसर्ग नियमानुसार मनुष्याच्या हृदयाचे ठोके मृत्यूपर्यंत अविरत सुरूच असतात. त्याला वैज्ञानिक भाषेत हार्टबीट असं म्हणतात. असे हार्टबीट जास्त होऊनही चालत नाही आणि कमी होऊनही चालत नाही. एका विशिष्ट समांतर पातळीत हे हार्टबीट चालू असणं आवश्यक असतं. संगीत विश्वामध्ये बीट्सवर आधारित संगीत कला जोपासली जाते. त्यामुळं अशा संगीत बीट्स मनुष्यालाच नव्हे तर प्राणीमात्राला सुद्धा आवडीच्या ठरत असतात. संगीत धुनीच्या सामर्थ्यानं मोठमोठे आजार सुधारू शकतात. मानसिक आजारावर संगीत प्रभावी ठरतं. त्यामुळं संगीत मनुष्याप्रमाणेच जनावराला सुद्धा तितकंच मौलिक आणि आरोग्यदायी ठरतं. या म्युझिक बीट्सवर मनुष्य आपला ठेका धरत असतो. जीवन सुरमयी असेल तर दुःख, कष्ट, चिंता, समस्या, रोग निवारणासाठी म्युझिक बीट्स लाभदायक ठरतात. युवक युवतींच्या आवडीचं म्युझिक हे वेगळ्याच पद्धतीचं असतं आणि युवावस्थेतील युवकांची मानसिकता लक्षात घेऊनच नव्यानंच सुरू करण्यात आलेला सांगली आकाशवाणीचा कार्यक्रम युवा बीट्स हा कार्यक्रम प्रभावी आहे. चिरतरुण होण्यासाठी संगीत कला निश्चितच उपयुक्त आहे. नवोदित उत्कृष्ट कार्यक्रम निर्मितीचं विशेष कौतुक, आभार आणि अभिनंदन असं आपल्याला सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर आणि SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले इथून कळवत आहेत.
1: तर दादा, त्यांचा हा दुसरा ईमेल होता. यानंतर वळणार आहोत पुढच्या ईमेलकडे. कार्यक्रमातला हा शेवटचा ईमेल आहे आणि पाठवणारे आपले श्रोते आहेत हनुमंत शिंदे ऋषिकेश शिंदे शिरटे तालुका वाळवा इथून. ते लिहितायत, 9 जून रोजी सकाळी प्रसारित झालेला प्रभातीचे रंग कार्यक्रम मनापासून आवडला. प्रतिवर्षी 1 जून

हा दिवस जागतिक दुग्ध दिन साजरा केला जातो. दुधाकडे पूर्णान्न म्हणून पाहिलं जातं. सकाळच्या चहापासून आहारात आपण दुधाचा वापर करतो. ग्रामीण भागात दुधाचं उत्पादन घेतलं जातं. मुबलक चारा, पाणी, हवामान यामुळे दुधाळ जनावरांचं संगोपन चांगलं केलं जातं. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातोय. या व्यवसायात महिलांचा सहभागी आता जास्त आहे. या व्यवसायामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. दुधापासून अनेक दुग्धजन्य पदार्थांचं उत्पन्न घेतलं जात आहे, उत्पादन घेतलं जात आहे. 3 जून हा दिवस सायकल दिन म्हणून साजरा केला जातोय. सायकल

0: आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. दुधापासून अनेक दुग्धजन्य पदार्थांचं उत्पन्न घेतलं जात आहे, उत्पादन घेतलं जात आहे. 3 जून हा दिवस सायकल दिन म्हणून साजरा केला जातोय. सायकल चालवणं आरोग्यासाठी चांगलं आहे. पूर्वी सायकलचा वापर चांगला होता, हल्ली मात्र दुचाकींचा वापर वाढलेला आहे. निरोगी जीवनासाठी, इंधनाच्या बचतीसाठी सायकलचा वापर आवश्यक आहे. जागतिक पर्यावरण दिन म्हणजे पर्यावरणाविषयी सजग राहणं असं आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळू नये याकरिता सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. झाडे लावून त्यांचं संगोपन करणं प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. या आणि इतर घटनांचं विश्लेषण आवडलं. नंदू गुरव यांचं लेखन छान, यशस्वी जोशी यांचं निवेदन प्रभावी होतं. प्रसारणाबद्दल धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला ईमेलच्या माध्यमातून कळवलेलं आहे. तर दादा, आता आपल्या हातातील पत्र संपलेली आहेत, ईमेल संपलेले आहेत,
1: बरोबर आहे? पण कार्यक्रमात समारोपापूर्वी आपण आपल्या श्रोत्यांना पत्रव्यवहारासाठी पत्ता कळवणार आहोत.
0: तर श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्वच कार्यक्रम ऐकत रहा आणि या कार्यक्रमांमध्ये काही बदल, सूचना, अभिप्राय आम्हाला कळवायचे असतील तर यासाठी आमचा पत्ता आहे, सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॅग नंबर 88. तर श्रोते हो, हा जो पत्ता आहे या पत्त्यावर पत्र लिहून आम्हाला तुम्ही तुमचे अभिप्राय कळवायचे आहेत.
1: त्याचबरोबर ईमेल करण्यासाठी आमचा ईमेल आयडी सांगली आकाशवाणी @gmail.com.
0: तर श्रोते हो, ईमेल ऍड्रेस ही तुम्हाला कळलेला आहे आणि पत्र लिहिण्यासाठी पत्ता ही कळलेला आहे. तेव्हा आम्हाला पत्र आणि ईमेल जरूर लिहा, कारण आम्ही तुमच्या पत्रांच्या आणि ईमेलच्या
1: प्रतीक्षित आहोत. तर श्रोते हो, सांगली आकाशवाणी आता फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम वर सुद्धा उपलब्ध आहे.
0: तेव्हा श्रोते हो, लाईव्ह कार्यक्रमांचा आस्वाद जर आपल्याला घेता आला नाही तर हरकत नाही, कारण या कार्यक्रमांचं ध्वनिमुद्रण आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब वरही देखील
1: उपलब्ध करत आहोत.
0: तेव्हा जरूर यांचा आस्वाद घ्या. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा आता सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला
1: आणि मला संदीप दादाला
0: आम्हा दोघांनाही निरोप द्या.
2: सप्रेम नमस्कार.

0: सप्रेम नमस्कार, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, सायंकाळचे 6:51 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: 93.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती।
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान आणि भविष्यातही

0: हाथ वंदन,
1: रम्य प्रभात,
2: प्रसन्न वातावरण,
1: मंदिरातील घंटानाद,
2: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
1: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
2: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
1: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
2: अर्थात 1251 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: FM बँडच्या

श्रोते हो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:54 झाली आहेत. आता ऐकूया योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका.

0: नमस्कार. योग आणि निरोगी वृद्धत्वाचे विज्ञान आजचा विषय. युवा वृद्धो ति वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश तंद्रिता. युवक वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त यापैकी कोणीही जरी योगाचा अभ्यास केला सराव केला तर त्याला आरोग्य प्राप्ती होते. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम योगा फॉर हेल्दी एजिंग म्हणजे निरोगी वृद्धत्वाकरिता योगाभ्यास. वाढत्या वयात शरीर आणि मन तंदुरुस्त सक्रिय आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला योगाभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मनुष्याचं वय जसंजसं वाढतं तसं तसं आपले शरीर हळूहळू वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागते. त्याची ऊर्जा कार्यक्षमता कमी होऊ लागते. परंतु कमी ऊर्जेवर अधिक कार्यक्षम राहण्यासाठी योगाभ्यास आपल्याला उपयोगी पडतो.
1: योग म्हणजे काही शारीरिक हालचाली आणि योगासने अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. परंतु तसे नसून पतंजलींनी सांगितलेला हा अष्टांग योग आहे. ही एक जीवनशैली आहे. ह्या अष्टांग योगामध्ये सुरुवातीला यमनियम म्हणजेच समाजात वावरतानाची नैतिक बंधने आणि स्वतःसाठी आखून घेतलेली काही बंधने जी पाळूनच आपण योगाभ्यासाला सुरुवात करायची आहे.
0: उतारवयात साधारणपणे पाठीच्या कण्यासाठी अनेक व्याधी आपोआप निर्माण होतात. वय वाढेल तसं तसं पाठदुखी कंबरदुखी सुरू होते. पचनाच्या तक्रारी सांदे दुखी अशक्तपणा इत्यादी आजार उद्भवू शकतात. आणि त्यासाठी योगाभ्यासामधील काही असणे ताडासन भुजंगासन पवनमुक्तासन अर्धशलभासन सुखासन वज्रासन अशी सोपी आसने करून शरीर आणि सांद्याची लवचिकता टिकू शकतो. प्राणायाममध्ये दीर्घश्वसन जलश्वसन विभागीय श्वसन अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम ओंकार म्हणजे प्रणव प्राणायाम इत्यादी अभ्यासाने फुफ्फुस आणि वायुकोश तसेच श्वासपटल याची कार्यक्षमता वाढू शकते. ध्यान धारणेच्या अभ्यासाने मनन चिंतनशीलता अंतर्मुखता हळूहळू यायला लागते. मनाची एकाग्रता वाढते. विस्मरण कमी होते.
1: प्राणायामाच्या बाबतीत आणखी एक नमूद करण्याची गोष्ट म्हणजे साध्या श्वसनक्रियेमध्ये नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो. हा नायट्रिक ऑक्साईड वायू इम्युनिटी वाढवतो. अँटीबायोटिक आणि अँटीव्हायरस म्हणून शरीरामध्ये काम करतो. प्रणव उच्चारातील आणि भ्रामरीमधील मकार आपण जो करतो तो मकार करताना साध्या श्वसनाच्या 10 पट नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो आणि हा शरीरातील इम्युनिटी टिकवण्यास अत्यंत उपयोगी ठरतो. एक श्लोक सांगितलेला आहे की समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासे प्राज्ञः यथाशक्ती निरंतरम. याचा अर्थ असा आहे की समाधान आणि सौख्य मिळवण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्राज्ञ म्हणजे बुद्धिमान लोक फक्त योगाचाच अभ्यास करतात तोसुद्धा यथाशक्ती आणि निरंतर. हेच तर खरे योग आणि योगामुळे निरोगी वृद्धत्व कसे मिळू शकतो त्याचे विज्ञान आहे.

योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत. सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन। सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली। 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार। आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने। नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। सद्यस्थितीत देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत। आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे, असं ते म्हणाले। आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं।
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं।
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं। या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं। आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं। आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे, असं ते म्हणाले। चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे, असं ते म्हणाले। इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत। या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीचे व्यक्तिमत्व उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातल्या म्हसवड

पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवासी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सध्या परिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357.5 TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी बौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमन यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या 2 आतेमामे भावंडांचा अडान नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढले. बेशुद्धावस्थेत असलेल्या 2 भावंडांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी

0: करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या जेएसडब्ल्यू बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सायंकाळचे 7:10 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

हा संदेश लक्षात ठेवा, लाच घेणं आणि देणं ही गुन्हा आहे. भ्रष्टाचार टाळा, देश मजबूत करा. लाचेची नशा करते जीवनाची दुर्दशा. कायदेशीर व्यवहार दूर ठेवी भ्रष्टाचार. भ्रष्टाचार निर्मूलनाचा विचार करेल लोकशाही साकार. लाचेची माया टाकते कुटुंबावर दुर्दशेची छाया.

0: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
0: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच।
1: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
0: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
2: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळची 7:15 होत आहेत. वृत्तविशेष हा कार्यक्रम आता ऐकूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी अशी ओळख असलेल्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. येत्या 21 जून पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुड लक टू यू ऑल हा अॅनिमेशनपट, अगापिटो हा लघुकथापट आणि टाइम अँड वॉटर या माहितीपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपट असतील. तसंच हे सर्व 155 चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांना पाहण्यासाठी आणि मूल्यमापनासाठी व्ह्यूइंग रूममध्ये उपलब्ध असतील. या चित्रपट महोत्सवाविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात जुन्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. मुंबईसह जगभरातल्या चित्रपट रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान दिग्दर्शक निर्मात्यांनी बनवलेले चित्रपट, माहितीपट तसंच अॅनिमेशनपट पाहता येतात. त्यामुळे यंदा या महोत्सवात नेमकं काय पाहायला मिळेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये हमखास असते. यंदा मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रायमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी माहितीपट यांसारख्या 24 निवडक विभागांमध्ये चित्रपट पाहता येतील. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड अटनबरो यांना सेंटेनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाईल. याविषयी माहिती देत आहेत एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: मिफ जो आहे तो मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तो शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी या फिल्मच्या जे जॉनर आहे त्याच्यावरती आधारित आहे, त्याच्यावरती फोकस आहे त्याचा. यावर्षी त्याचं 19वं एडिशन आहे, म्हणजे 1990 पासून हा फिल्म फेस्टिवल सुरू झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला रेकॉर्ड एंट्रीज आलेल्या आहेत, जवळपास 1450 पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला 47 देशांमधून आलेल्या आहेत. तर त्याचे 2-3 भाग आहेत, कॉम्पिटिशन, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस करतो, आपण नॉलेज सिरीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले विचार मांडतात, आपले नॉलेज शेअर करतात. त्यानंतर ओपन फोरम, की डॉक्युमेंटरी जगतामध्ये सध्या काय विषय आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, यावरती ओपन फोरम सेशन्स होणार आहे. त्यानंतर मागच्या एडिशनमध्ये जे सुरू केलेलं होतं आपण डॉक्युमेंटरी फिल्म बजार, ते यावर्षी पण आपण या एडिशनमध्ये पण आपण

0: ठेवत आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की डॉक्युमेंटरी हा जो एक प्रकार आहे त्याला कदाचित जास्त मार्केट पोटेन्शियल नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एकत्र आणून काही निवडक प्रोजेक्ट्स या फेस्टिवलमधून आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलिस्ट त्यांना काही एक मार्केट मिळेल, त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळेल. त्यानंतर सध्याचे जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याचे जे काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात, काय आहे त्याचं पोटेन्शियल, काय करावं काय न करावं, ह्या संदर्भात एक आपण AI फिल्म हॅकाथॉन आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यानंतर ह्यावर्षी आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फिल्म सिटी बरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे, फॉर्मल कोलॅबरेशन. त्याचाच एक भाग म्हणून मराठी फिल्मचं पॅकेज आपण फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. याच्यामध्ये कसं आहे की तीन भाग आहेत, शॉर्ट फिक्शन डॉक्युमेंटरी, डॉक्युमेंटरी आणि ॲनिमेशन. तर या तीन वेगवेगळ्या विभागामध्ये त्या त्या जे काही फिल्म्स बनलेले आहेत त्या आपण इथं दाखवणार आहोत. तर मला वाटते की एक चांगली संधी आहे की जगभरामध्ये काय चाललं आहे, लोक जे फिल्ममेकर्स आहेत त्या काय स्टोरीज सांगतात, काय आपल्या कथा सांगतात आणि त्या कशा प्रकारे सांगतायत, तर त्याचा एक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो तरुण फिल्ममेकर आहे त्याच्यासाठी एक चांगली संधी आहे की जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट डॉक्युमेंटरी प्रकारातले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत त्यांना याची एंट्री फ्री आहे, त्यांना रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळे आमचं असं आव्हान आहे की त्यांनी या फेस्टिवलचं रजिस्ट्रेशन करावं आणि जरूर पहावे सिनेमा. तर असं आपलं नॉर्मल व्हेन्यू तर NFDC आहेच पेडा रोडवरती, पण त्याच्या व्यतिरिक्त जे दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिर आहे तिथं पण आपला एक स्क्रीनिंग व्हेन्यू आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन कॉलेजेस आपण बांद्रा आणि विलेपार्ले इथं आपण ठेवलेली आहेत, ती कॉलेजमध्ये ठेवलेली आहेत, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जर इथं येणं शक्य नसेल तर त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये ह्या फिल्म्स पाहता येतील. जवळपास 1450 जास्त आम्हाला एंट्रीज आल्या होत्या आणि त्या 47 देशामधून यावर्षी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑस्करचं एक पॅकेज आहे, ज्या ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स आहेत शॉर्ट फिक्शनमधल्या, त्याचं गेल्या 2 वर्षातल्या आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जो बुसान फिल्म फेस्टिवल आहे त्याचं एक स्पेशल पॅकेज आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, जे नामांकित चित्रपट महोत्सव आहेत त्यांच्यात ज्यांना अवॉर्ड मिळाले त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टचं एक वेगळं पॅकेज आहे, नॉर्थ ईस्टच्या स्टोरीवरती आधारित त्यातल्या काही NFDC प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स आहेत. NFDC स्वतःचं एक पॅकेज आहे, कारण आम्ही NFDC पण आमचं प्रोडक्शन जे आहे आणि त्यातल्या काही फिल्म्स आम्ही रिस्टोअर पण केलेल्या आहेत त्या पण आम्ही दाखवणार आहोत. जुन्या चित्रपटांचं आम्ही पुनरुज्जीवीकरण केलेलं आहे अशा असे काही सिनेमे. त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे ते व्ही शांताराम जे आहेत, मला वाटते भारतीय चित्रपट इतिहासातील एक मोठं नाव, त्यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत. ती साजरी करण्यासाठी त्यांच्यावर फिल्म डिव्हिजननं बनवलेला एक बायोपिक जो आहे तो आम्ही विशेष सादरीकरण त्याचं होणार आहे. तर असे बरेचसे प्रकार किंवा असे बरेचशी सेशन्स या फेस्टिवलमध्ये असतील. तर हा जो फेस्टिवल आहे तो कॉम्पिटिशन फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 अवॉर्ड्स देतो. त्यातला सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो विशांताराम लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे, ज्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे त्या व्यक्तींना आम्ही हा अवॉर्ड देतो. आणि असे 18 अवॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकल अवॉर्ड्स पण आहेत जे सिनेमॅटोग्राफी एडिटिंग साऊंडच्या दिले जातात. IDPA एक अवॉर्ड स्पॉन्सर करतो, त्याच्यानंतर PIPRESKI म्हणजे फिल्म क्रिटिक्स जे आहेत त्यांचा एक अवॉर्ड असतो. अशी जवळपास 18 अवॉर्ड्स आणि त्याचं जवळपास मूल्य जे आहे ते 45 लाखापर्यंत जे आम्ही अवॉर्ड्स याच्यामध्ये देत असतो.
1: श्रोतेहो, चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी जशी आनंदाची अनुभूती असते तशीच अनुभूती चित्रपट निर्मितीत रस असणाऱ्यांनाही असते. बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मितीचे बदललेले आयाम समजून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनाही या महोत्सवात खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याविषयी सांगतायत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
0: तसा हा मास्टर क्लास आहे, त्याच्यामध्ये जे चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, मग ते सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, साऊंड असेल, डायरेक्शन असेल, तर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले अनुभव शेअर करतील. त्याच्यानंतर जे नवीन काही काही तंत्रज्ञान आहे म्हणा किंवा नवीन टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये काय घडतंय हे सांगण्यासाठी पण लोक येतील, आपले विचार मांडतील. ओपन फोरम जसं मी म्हटलं तसं की जे सध्या काही प्रश्न काही आहेत का या क्षेत्रामध्ये किंवा त्याची उत्तरं काय आहेत, त्या संपूर्ण याचा ओवापोह करण्यासाठी ओपन फोरम आहे.

0: एक एक्सचेंज ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू तर हे म्हणजे तुम्ही जन्मदिन तुम्ही पाहालाच ज्ञानाचं किंवा विचाराचं आदान प्रदान आहे ते इथं होईल आणि तुम्ही बऱ्याच फिल्ममेकरना भेटू शकता प्रत्यक्ष त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता ते त्यांचे अनुभव शेअर करतील तुम्ही तुमचे मतं मांडू शकता मला वाटते की एक त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे फिल्म फेस्टिवलचं. आत्ता सध्या जे चित्रपट बनतात त्याच्यामध्ये AI ॲज अ टूल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे काय नवीन ट्रेंड आहे कारण हे इव्हॉल्विंग आहे तर त्यासाठी आम्ही आमच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये या संदर्भात एक AI हॅकॅथॉन केलं होतं तर त्याच धर्तीवरती यावर्षी पण आम्ही इथं मिफमध्ये एक AI फिल्म हॅकॅथॉन करत आहोत जेणेकरून हे जे नवीन टेक्निक आहे ते कसं वापरलं जातं काय पद्धतीनं वापरलं जातं त्याचा एक मला वाटतं एक पडता आहे त्या नवीन महिन्यात.
1: श्रोते हो, यंदाच्या मिफचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळातर्फे प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असेल याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील.
2: 19वा मिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो 15 जूनला त्याचं ओपनिंग होत आहे आणि आपला फिल्म सिटी महारगाव मेट्रो महाराष्ट्र आणि NFDCचा हा सहयोगाने हा चित्रपट होतो आहे. हा सहयोग पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वीही आपला सहयोग राहिलेला आहे. आपण कोलॅबरेशन करत होतो ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेब्युटंट अवॉर्ड आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये देत होतो पण यावेळी हा विशेष सहयोग अशा दृष्टीने आहे की आपण मराठी डॉक्युमेंटरीचा एक सेगमेंट ठेवलेला आहे जो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे मिनी थिएटरमध्ये 16 ते 20 जूनमध्ये आणि वेगवेगळ्या विषयावरच्या या डॉक्युमेंटरीज आहेत ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण विभागातील प्रश्न आहेत, कोविड काळातील करोना काळातील प्रश्न आहेत, नातेसंबंधांविषयी असेल अशा फार सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आपण क्युरेट केलेल्या आहेत यावेळेला पहिल्यांदा. आणि माझं सगळ्यांना आवाहन राहील की जसे नवोदित विद्यार्थी आहेत, नवोदित फिल्म मेकर्स आहेत, या क्षेत्रात येऊ इच्छिणारे त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा. मिफ महोत्सव फिक्शन अँड डॉक्युमेंटरीजसाठी आपला चित्रपताका नावाचा एक फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सव असतो जो नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव मागच्या वर्षी आपण लॉन्च केला, मागच्या वर्षी त्याची सुरुवात झाली, यावर्षी अजून आपण ग्रँड स्केलवर तो करणार आहोत आणि नोव्हेंबरमध्ये तो होईल. त्यावेळी तुम्हाला हा चित्रपटांचा सेगमेंट बघायला मिळेल. यावेळी फक्त आता डॉक्युमेंटरीज आहे. फिल्म सिटी याच्यापूर्वी वेगवेगळे फिल्मिंग डेस्टिनेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना इन्फ्रा म्हणजे संसाधनं पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे यासाठी काम करत होती. सरकारी योजनाही आपण पार पाडत होतो की जसं काही अर्थसहाय्य आहे चित्रपटांना, पण यावेळी आपण फिल्म मेकिंगमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतोय आणि ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी आणि एक चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे आणि अजून 3 चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. तसंच नवीन 10 डॉक्युमेंटरीजसाठी आपण एक फायनान्शियल अर्थसहाय्य देणार आहोत. जे पूर्वी 10 लाख होतं ते आता 25 लाखापर्यंत करायचा विचार आहे. त्याचे अनाऊन्समेंट माननीय मंत्री मोदींनी केलेली आहे, त्याचं GR यायचं आहे, पण ते लवकरात लवकर तेही आपलं काम सुरू होईल.
1: श्रोते हो, चित्रपट निर्मिती ही एक सुंदर प्रक्रिया आहे. संकल्पना, संहिता ते रुपेरी पडदा आणि प्रेक्षकांची दाद इथपर्यंतचा प्रत्येक चित्रपटाचा प्रवास अनोखा असतो. तो जितका आभासी असतो तितकाच खराखुरा वास्तव असतो, त्यामुळेच तो प्रेक्षकाच्या मनात आपला अमीट ठसा उमटवतो. माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या भावभावनांची, स्वप्न आणि आकांक्षांशी नातं सांगणाऱ्या, क्वचित त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, त्याला विस्मयचकित करणाऱ्या अशा या चित्रपटांच्या दुनियेचा अनुभव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घ्यायलाच हवा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गोपीनाथ पांडा, लेखन समन्वय आणि निवेदन रश्मी पाटकर. Thank you.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सायंकाळचे 7:29 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा आवडता कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम मंडळी. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, आज रविवार 14 जून 2026. मंडळी, आज कार्यक्रमात ऐकूया चंद्रकांत गायकवाड यांचं प्रवचन.
1: पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

किंबहुना असोय, जीव आत्म याचेला आहे ते तजे होय तया नाम सुख। मंडळी, माऊली महाविष्णू ज्ञानोबर आहे यांनी आपल्या पवित्र अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथातून या दुःखी जीवांना सुखाचा कानमंत्र दिलेला आहे। मंडळी, सुख पाहिजे ना, घ्या सुख, पण ते सुख घेण्यासाठी सुख म्हणजे काय हे अगोदर समजावं लागेल मंडळी, कारण तुमची आमची सर्वांची धडपड अहोरात्र जी चालू आहे ती केवळ सुखासाठी चालू आहे। आपल्या सर्वांना सुख आणि सुख आणि सुख, केवळ सुखच पाहिजे मंडळी, दुःख कोणालाही नको आहे। पण खरं सांगू, संसारात राहून सुख मिळत नाही, कारण दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे। अरे संसारात सुख नाहीच, पण सुखाचा विचार करण्याची सुद्धा सोय नाही, आणि ज्या ठिकाणी जी वस्तू नाही त्या ठिकाणी ती वस्तू आपण शोधतो, म्हणजे जिथं सुख नाही तिथं सुख शोधण्याचा

आयुष्यभर जरी आपण प्रयत्न केला तरी तिथं सुख मिळत नाही मंडळी. तुकोबारांनी देवाकडे मागताना दारिद्र्यच मागितलं मंडळी, कारण त्या दारिद्र्यामध्ये सुद्धा भगवंता तुझं जर दर्शन मला झालं त्या दर्शनाचा आनंद अलौकिक अवीट असा मला चाखायला मिळेल मंडळी. आता आपण दुःख का भोगतो, सुखी असताना दुःख का भोगतो, कारण तुलनेमध्ये दुःख आहे मंडळी. आपल्यापेक्षा श्रीमंताकडं आपण बघतो आणि म्हणतो की देवानं मला गरीबच ठेवलं. मी म्हणतो एक काम करा, आपल्यापेक्षा पाठिंबा आहे त्यांच्याकडे थोडं बघा तुम्ही, आपल्यापेक्षा गरीब आहे त्यांच्याकडे थोडं बघा तुम्ही, मग कळते की आपण इतरांच्या तुलनेनं खूप सुखी आहेत. आता विषय असा येतो मंडळी, प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एका शाळेमध्ये एक तपासणी अधिकारी शाळेमध्ये आले आणि ज्यावेळी ते वर्गामध्ये गेले त्यावेळी तेथील शिक्षक पाडे शिकवत होते. त्या तपासणी अधिकाऱ्यांनी पाडे पूर्ण पुसून टाकले, त्यातली मुलं उभा केली. पहिल्या मुलाला उभा केला, सांग म्हटले पाच चौक किती, पाच चौक किती विचारल्यानंतर पहिल्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं मंडळी 13. दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं पाच चौक किती, दुसरा विद्यार्थी बोलला 17. तिसऱ्याला विचारलं पाच चौक किती, तिसरा बोलला पाच चौक 22. चौथ्याला विचारलं पाच चौक किती, चौथा म्हणाला पाच चौक 38. आता शेरा जो द्यायचा तो त्या वर्गामध्ये शेरा दिला आणि पुढच्या वर्गामध्ये ते साहेब गेले. साहेबांनी बोर्डवरती जी लिहिली होती पाडे पुसले आणि तिथल्या विद्यार्थ्यांना विचारलं. पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं सांग मले पाच चौक किती, त्यानं सांगितलं पाच चौक 20. दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं पाच चौक किती, तोही म्हणला पाच चौक 20. तिसऱ्याला विचारलं पाच चौक किती, तोही म्हणला पाच चौक 20. वर्गातल्या एकूण सर्वच पोरांनी पाच चौक 20 म्हणजे 20 उत्तर दिलं. आता समजण्याचा मुद्दा असा आहे मंडळी, पहिला वर्ग जो आहे तो तुमचा आमचा संसारी लोकांचा पहिला वर्ग आहे, कारण प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी. तसा पहिला वर्ग जो सुखाचा आहे त्याची कल्पना वेगळी. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला वर्ग जो होता त्यांनी पाडा एकच उत्तर एकच असूनसुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याने वेगळं उत्तर दिलं, हा संसारी लोकांचा वर्ग. आणि दुसरा वर्ग जो आहे मंडळी तो संतांचा वर्ग आहे. सुखाची व्याख्या एक म्हणजे एकच, प्रत्येक विद्यार्थ्यांनी सांगितलं पाच चौक 20 म्हणजे 20च. तसं सगळ्या संतांचं म्हणणं एकच आहे, सुख म्हणजे सुखच. पण ते सुख कुठलं, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. ज्ञानोबर सांगतात सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. हे सुख आहे मंडळी, आणि या सुखाला राजस सुख म्हणतात. राजस सुख त्यावेळी मिळतं ज्यावेळी आपण तामस सुखाचा तिरस्कार करतो, ज्यावेळी आपण तामस सुखाचा त्याग करतो त्यावेळी मंडळी आपल्याला सात्विक सुख मिळतं. आता तुम्हाला राजस सुख किंवा तामस सुख म्हणजे सांगू का? एक मंडळी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे कळेल. जे विशेष सुख आहे त्याला तामस सुख म्हणतात. ते आत्ता गोड वाटतं पण नंतर कडू वाटतं. उदाहरणार्थ व्यसनं, व्यसन करताना बरं वाटतं पण व्यसनाचे परिणाम भोगताना मरण यातना भोगावे लागतात, नरक यातना भोगावे लागतात. त्यावेळी वाटतं की अरे बाबा मी व्यसन केलं नसतं तर बरंच असतं, याला म्हणतात राजसुख. पण आत्ता विचार करून काय उपयोग, त्याशिवाय त्या वाटेल जाऊच नका ना तुम्ही. आपल्याला पाहिजे केवळ आणि केवळ सात्विक सुख मंडळी. आता सात्विक सुखासाठी माऊलीने एक ओळी दिलेली आहे मंडळी. आता चंदनाचे बोड सर्पी जैसे का दुवाड, का निधनाचे तोंड व्यवसाया जेवी. हां, आपल्याला धन पाहिजे ना, मिळेल पण कुठं, तिथं सर्पी जैसे का दुवाड, तिथं सापाची व्यवस्था आहे, ते साप बाजूला करावे लागतील. निधनाचे तोंड निवसेजीवी, विवसेजीवी म्हणजे भूत जित आहेत, त्या भूतांना घालवल्याशिवाय भूतांना हटवल्याशिवाय तुम्हाला निधन सापडत आहेत, भूद्रव्य साठा सापडत आहे मंडळी. चंदन मिळेल पण चंदन मिळण्याच्या अगोदर चंदनाच्या जवळ असणारी सापाची वस्ती हटवावी लागतील, सापांना तेथून हाकलून द्यावं लागेल. त्याशिवाय चंदन मिळत नाही, भूत हटवल्याशिवाय धन मिळत नाही. म्हणून माऊली म्हणते आता चंदनाचे बोड सर्पी जैसे का दुवाड, का निधनाचे तोंड विवसेजीवी. पण एक लक्षात घ्या, संसारातलं सुख टाळल्याशिवाय देवाचं सुख परमार्थिक सुख मिळू शकत नाही मंडळी. आणि यासाठी वैराग्य फार महत्वाचं आहे. वैराग्य अंगी बांधवताना, वैराग्य स्वीकारताना, वैराग्य बिंबवताना इंद्रियांना आवरावं लागतं. आणि हे इंद्रिय आवरताना मंडळी काय त्या जीवाची अवस्था होते, काय इंद्रियाची अवस्था होते. माऊलीने मंडळी सांगितलं जे सारसाही बिघडता होय ओवाहुनी वत्स काढिता ना भनंगू दवडिता भानयावरुणी. मिळेल ना म्हणले, सुख मिळेल पण वैराग्य अंगी बांधवल्यानंतर सुख मिळेल. आणि वैराग्य अंगी बांधवताना इंद्रियाला वेतना किती होतात ते माऊलीने सांगितलं जे सारसाही बिघडता. सारस पक्षी नर मादी मंडळी रात्रभर फिरतात. आता नर जर या काठाला असेल तर मादी पलीकडे असते. नराला वाटतं पलीकडे जावं म्हणजे आपली मादी मिळेल, मादी वाटतं अलीकडे यावं म्हणजे नर मिळेल. रात्रभर ते इकडून तिकडे फिरतात मंडळी, पण त्यांची भेटच होत नाही, त्यांचं मिलन होत नाही. कदाचित दिवसात त्यांचं मिलन होईल म्हणून माऊलीने पुढे सांगितलं

होय होनी व च काढिता गायीपासून वासरू बाजूला काढताना ते वासराला किती ताप होतो खरंतर हे जाणण्यासाठी शेतकरीच होऊ लागल. शेतकरी आमचा हुशार खूप असतो मंडळी. ते पाना गायीनं सोडण्यासाठी वासरू सोडतो, गायीला प्यायला लावतो आणि गायी ज्यावेळी पाना सोडते त्यावेळी वासरू पाठीमाग ओढतो आणि खोट्याला बांधतो. आता खरं सांगा ते दुधापासून दूध तोंडापाशी आल्यानंतर ते वासरू बाजूला घेऊन खुंट्याला बांधत असताना ते वासरू त्या मालकाला किती आशीर्वाद देत असेल बरं. त्या वासराला काय वाटत असेल की बाबा माझ्याच आईचं दूध मीच पिऊ शकत नाही, काय त्या वासराला वाटणार. वासराला इतक्या यातना होत असेल तितक्याच यातना या इंद्रियांना होतात ज्यावेळी ते विषयापासून बाजूला काढतो त्यावेळी. ना भनंगू दवडिता भानेवरणी, हाही दृष्टांत कमी वाटला म्हणून माऊलींनी सांगितलं पुढं, ना भनंगू दवडिता भानेवरणी. एकदा भुकेलेला आहे, एखादा भिकारी आहे, त्याला बऱ्याच दिवसाची भूक लागलेली आहे आणि त्या कुठं तो संत पंगतमध्ये जेवायला बसला मंडळी. आता जेवायला बसल्यानंतर तो अन्नदाता पण असा होता, बघत बघत बघत नेमका त्या भिकाऱ्यापाशी आला आणि पहिला घास मुखामध्ये घेणार एवढ्यामध्ये त्याला बघितलं आणि त्याने जाणलं मालकानं की हा आपल्या आमंत्रिताच्या यादीमधला हा ग्रस्त नाहीच आहे. कोण रे तू? मी अमुक अमुकचं गावचा. तुला आमंत्रण आहे? नाही. ऊट आणि चालायला भरल्या ताठावरून उठवला मंडळी. आता भरलेल्या ताठावरून त्या भिकाऱ्याला उठवला आणि हाकलून लावला त्यावेळी त्या भिकाऱ्याची जी अवस्था होते नेमकी तीच अवस्था तुमच्या आमच्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रियांची होते का? तर त्यांना तो विषय मिळत नाही मंडळी. आता हा विषय पटाळला म्हणून वैराग्यापासून दुरावलो आणि वैराग्य दुरावलं म्हणून देव दुरावलं. हाही दृष्टांत कमी वाटला म्हणून माऊलीनं सांगितलं, पै माये पुढून बालक काळे नेता ऐकुल ते एक. होय का उदक तुटता मीना? एखादंच मूल नवसानं व्हावं साती नवसानं आणि ते एखादंच मूल झालेलं एकूल ते एक मुलगा जर काळानं आपल्या माथे पडून जर हिरावून नेला तर त्या माथेला किती दुःख होतं त्याही पडून जाऊन सांगितलं माऊलीनं. होय का उदक तुटता मीना? पाण्यापासून मंडळी माशाचा वियोग जर झाला तर त्या माशाला इतकं दुःख होतं, इतकं दुःख होतं की मरणाशिवाय दुसरा पर्याय होत नाही, तितकं दुःख हे इंद्रियाने होतं मंडळी. मी म्हणतो माशाचं आणि पाण्याचं नातं किती अतूट, तर मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही मंडळी. आता मी त्यासाठी एक बोलतो की तूप 400-500 रुपये लिटर आहे, पाणी फुकट आहे. खरं तर माशानं हा विचार केला पाहिजे, पाणी फुकट आहे त्यापेक्षा 400-500 रुपये लिटर तूप आहे, मग आपण तुपामध्ये जाऊन राहू. असा जर विचार केला तर तो मासा तुपामध्ये राहू शकत नाही. त्यापेक्षा मासा म्हणतो एक काम करा, माझं जे जीवन आहे त्या पाण्यामध्ये आहे, पाण्यामध्ये जगणं, पाण्यामध्ये राहणं, पाण्यामध्ये मरणं, हे जोपर्यंत मला मंडळी पाणी आहे तोपर्यंतच मी जीवन आहे. ज्यावेळी माझ्यापासून पाणी जाईल त्यावेळी मला मरण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही मंडळी. हे माशाचं म्हणणं आहे. कबीरजी एक ठिकाणी सुंदर सांगतात मंडळी, पाणी मे मीन प्यासी मोहे सुन सुन आवत हसी. मंडळी त्यांनी सांगितले असं की पाण्यामध्ये माशाला तहान लागते हे ऐकून मला नवल वाटतं. पाणी मे मीन प्यासी मोहे सुन सुन आवत हसी. खरंच मला नवल वाटतं पाण्यामध्ये राहणारा मासा उपाशी कसा राहिला, त्याला पाणी कसं काय मिळालं नाही बाबानो. त्याचा भावार्थ असा आहे मंडळी, हा भाऊसागराचं पाण्यामध्ये आम्ही राहिलो, भगवंताच्या वास्तव्यामध्ये आम्ही राहिलो आणि भगवंताच्या अस्तित्वामध्ये आम्ही राहिलो, पण भगवंताचं आम्हाला या जन्मामध्ये येऊन दर्शनच झालं नाही मंडळी. आणि हे दर्शन आम्हाला झालं नाही म्हणजे पाण्यामध्ये राहून मासा जसा तहान दिला आहे तसा मी भगवंताच्या दुनियेमध्ये राहून भगवंतापासून दुरावलो, असा लक्षणार्थ त्या वाक्याचा आहे मंडळी. पाणी मे मीन प्यासी मोहे सुन सुन आवत असे. खरं सांगू तुम्हाला पाण्याचं आणि माशाचं इतकं अतूट नातं आहे. माशाचा जन्म पाण्यामध्ये, माशाचं जगणं पाण्यामध्ये, माशाचं मरणं पाण्यामध्ये, इतकं माशाचं अतूट नातं आहे. यापेक्षा एक काम करा ना, संतांची संगत करा. संतांची संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती येणे पंते. जसा मासा जन्मल्यापासून मरेपर्यंत पाण्यापासून कुठंही जात नाही तसं आम्ही संतांच्या संगतशिवाय कुठंही जर नाही गेलो तर तो देव दूर नाही मंडळी. आता हे पण उदाहरण कमी पडले म्हणून एक काम करायचं आपण मंडळी, त्या भगवंताचं आपण नाम घ्यायचं. भगवंताचं नाम घेतं की जरी आपलं इकडं काय कमी पडलं, जरी वैराग्य आपल्याला नाही बांधवत आलं, जरी विषय नाही वरतं कदाचित आले, तरी सुद्धा जर भगवंताचं नाम घेतलं तर तोच भगवंत आपल्याला तिथं सहाय्य होतो मंडळी. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आगात निवाराया. तोच भगवंत मंडळी आपल्या पाठीमाग आहे, तोच भगवंत पुढं आहे, तोच भगवंत आत आहे, तोच भगवंत बाहेर आहे आणि एक काम करतो आपल्या भक्ताचं रक्षण करतो मंडळी. म्हणून साधाव्या भक्ती काज नाही लाज धरित ऐसी शरण जावे शक्ती जीवे न वंची. मग आता एक कळलं मंडळी आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे

मंडळी, काही तांत्रिक कारणामुळं चंद्रकांत गायकवाड यांचं प्रवचन आपण ऐकू शकला नाहीत, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. राजेश सुकुमार आणि शौनक अभिषेकी यांनी गायलेला अभंग आपण ऐकलात. बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

0: माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सायंकाळचे 7:58 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजतायत. ऐकूया कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

0: वैभव लोंढे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून
2: पहाटेची मन निवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
2: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
2: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
2: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
2: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
2: वर्तमान
1: आणि
2: भविष्यात आहे.

तुम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय बातम्या आता मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन। अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम। 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार। सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू। प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात। नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। त्यावेळी ते बोलत होते। सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत। आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले। देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं।
1: यहाँ कोई AI से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं।
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं। या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं। आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं। आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले। चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले। इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत। या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूत, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते। अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं इराणनं म्हटलं आहे। इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे। दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे। मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे। दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाद इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे। लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे। इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला। लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे। इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोलानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे। ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे। ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर एमव्ही जबात अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं। या जहाजावरचे सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे। अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या. बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना जिंकला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवण्याच्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर

0: जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू, प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम बालसभा.

नमस्कार बालमित्रांनो, आजच्या स्कूल चले हम या बालसभेच्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आणि अदितीचा नमस्कार.

0: बालमित्रांनो, 15 जून या दिवसापासून तुमची शाळा सुरू होतीये. खरं सांगा बघू, कुणाकुणाला शाळा आवडते? काय सांगताय, सगळ्यांनाच शाळा आवडते. छान, शाळा असतेच अशी हो, लळा लावणारी, आपली वाटणारी. आईनंतर आपली घट्ट ओळख होते ती आपल्या शाळेची. शाळेतल्या बाई, सर, मित्र, आपला वर्ग, माझा भाग, आमची शाळा. खरंच मुलांनो, शालेय जीवन खूप सुंदर असते. शालेय जीवनात एखाद्या शिडीसारखे आपण जीना चढत असतो. प्रत्येक पायरीवर वेगळं विश्व तुम्हाला अनुभवायला मिळतं. शाळेत अभ्यास, खेळ, परिपाठ, वेगवेगळे विषय तुम्ही शिकत असता. हे शिकताना विज्ञानाच्या प्रयोगातून चमत्कार अनुभवता. भाषा विषयाच्या ज्ञानातून कधी कल्पनेच्या जगात रमता. सुख दुःखांच्या भावना मनात नेहमी एर झऱ्या घालत राहतात. भूगोल, गणित हे विषय तुम्हाला सत्याची आणि आयुष्याची सूत्रे शिकवून जातात. मुलांनो, शाळेत तुम्हाला नवनवीन मित्र भेटतात. आपण मोठं झालो याची जाणीव आपल्याला शाळेतच होत असते. तुम्हाला सगळ्यांना आवडतो तो आपला वर्ग, वर्गातला फळा, बाग, तुमचे वर्ग शिक्षक, हो ना? मुलांनो, आता 15 तारखेपासून तुमची शाळा सुरू होणार आहे. आज आकाशवाणी सांगली केंद्रावरून तुमच्या भेटीला तुमचेच मित्रमैत्रिणी, शिक्षक, पालक आपल्याला स्कूल चले हम याबद्दल सांगणार आहेत. काय सांगणार आहेत याबद्दल मलाही उत्सुकता आहे. चला तर मग ऐकूया कार्यक्रमात आपल्याला काय सांगतायत ते.
1: मी सौ अनिका संजय कुलकर्णी, सिटी हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका. महिन्या दीड महिन्याची सुट्टी संपवून आता मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा श्री गणेशा सुरू होतोय. शाळेचा पहिला दिवस म्हणजे मुलांसाठी आनंदाचा दिवस. सकाळी लवकर उठून आई बाबांच्या मागे लागून नवीन रंगीत दप्तर, वह्या याची खरेदी झालेली असतेच. अतिशय आनंदाने हसत खेळत मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत शाळेत प्रवेश करणारी मुले, तर काही भेदरलेली, बावरलेली, हिरमुसलेली मुले शाळेत प्रवेश करतात. शाळेकडूनही त्यांच्या स्वागताची तयारी झालेली असतेच. प्रवेशद्वारात सुंदर रांगोळी काढलेली असते. फलकावर स्वागतासाठी छान सुविचार लिहिलेले असतात. सुस्वागतमचा फलक असतो. तोरणे उभारली जातात. चालू वर्षी नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे गुलाब पुष्प घेऊन स्वागत केले जाते. मुलांना शासनाकडून आलेली पुस्तके दिली जातात. मुलांच्या मनातील भीती कमी व्हावी, शाळेविषयी ओढ निर्माण व्हावी, असे अशासाठी आल्हाददायक वातावरण शाळेत निर्माण झालेले असते. सगळेजण आपापल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतात. शाळेत सुट्टीमध्ये काय बदल झाला आहे हे पाहण्यासाठी शाळेच्या इमारतीत फिरणे, शिक्षकांबद्दल उत्सुकता, असे वातावरण असते. आपला नवीन वर्ग, नवीन बेंच, नवीन वर्ग शिक्षक आणि नवीन विषय शिक्षक, या सर्वांची उत्सुकता आणि उत्साह मुलांमध्ये असतो. आणि प्रार्थनेची घंटा होताच मुलांचा दिनक्रम सुरू होतो. सावधान, विश्राम या आज्ञाकानी पडताच मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच असतो. आणि मग मुले प्रार्थनेपासून शाळेच्या वातावरणात रममाण होऊन जातात. प्रत्येक वर्षी येणारा शाळेचा पहिला दिवस नव्याने आनंद देतो. प्रत्येकाला तो हवा हवासा वाटणारा दिवस सर्वांसाठी स्वागतार्ह असतो.

0: माझे नाव दीपाली. एक सुजाण पालक म्हणून शाळा सुरू होणार याचा आनंद यासाठी होतो आहे कारण सुट्टीत मुलांना चिकटलेला मोबाईल आणि टीव्ही निदान कमी तरी होईल. नितांत सुंदर सदैव सुखकर सुरेखा मुझी शाळा. खऱ्या अर्थानं मुलांना शाळेत हे अनुभवायला मिळालं की त्यांचं बालपण कसं बहरून जातं, अबाधित राहतं. अरे हो, नवीन वर्षाची वह्या, पुस्तकांची खरेदी, नव्या बॅग्स, बापरे, या सगळ्या खरेदीत जून महिन्यात आर्थिक बजेट कोलमडतं खरं, पण नव्या नव्या वस्तू पाहून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो ना, त्याची तुलना कशाशीच करता येत नाही. नवं वर्ष, नवा अभ्यास, नवी स्पर्धा, यात मुलांची धाकधूक होते खरी, पण ते क्रमप्राप्तच आहे नाही का? शालेय अभ्यासक्रमात काही बदल झाले असतील तर? असाही प्रश्न माझ्या प्रमाण अनेक पालकांच्या मनात येतो. अर्थात शाळेकडून संपूर्ण माहिती मिळेलच, ज्या आधारे आम्हा पालकांना आमच्या पाल्यांची तयारी करताही येईल. शाळेचा मुलांच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण वाटा असतो. अशी शाळा आता सुरू होणार म्हणून माझ्याच सारख्या अनेक पालकांना आनंद नक्कीच झाला असेल. चला, तयारी करायची बरीच.
1: नमस्कार, मी सौ स्वप्नाली संजय म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे गेली 6 वर्ष प्राचार्य म्हणून काम करीत आहे. 15 जून उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आणि आमची मुलं शाळेत येणार. त्यांच्या स्वागतासाठी मी आणि माझे सहकारी खूपच उत्सुक आहोत. माझे सहकारी म्हणजेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपूर्ण शाळा सजवून तसेच मुलांना गुलाब पुष्प देऊन व फुलांचा वर्षाव करून स्वागताची तयारी केली आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षात काहीतरी नवीन करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो, पण हे नवीन शैक्षणिक वर्षच हे नवनवीन शासकीय उपक्रम घेऊन येत आहे. आनंददायी शनिवारामध्ये योगा, आठवडी बाजार, प्रथमोपचार व फायर सेफ्टीचे धडे तसेच प्राथमिक बँकिंग व्यवहार अशा विविध प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास घडवण्याचा आमचा कटाक्ष असेल. म्हणूनच ह्या वर्षी भविष्यातील आव्हानांना पेलण्यासाठी रोबोटिक्स व AI सारखे विषय सुरू करणार आहोत. म्हणजेच मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच तंत्रज्ञानाची भाषाही त्यांना अवगत होणार आहे. एका आनंददायी वातावरणात आम्ही मुलांची आतुरतेने वाट बघत आहोत. धन्यवाद.
2: नमस्कार, मी स्पृहा सचिन सप्रे. हाका किती हो गे छुट्टी असं म्हणेपर्यंत पुन्हा शाळा सुरू होण्याची वेळ जवळ आली. सुट्टी अजून थोडी हवी होती असं वाटतंय. अजून खूप दंगा करायचा राहून गेलाय. दंगा का आम्ही नेहमीच करतो, पण चुलत मावस भावंड घरी असतानाचा दंगा आणि मजा वेगळीच. हे सगळे आता त्यांच्या त्यांच्या घरी गेले, त्यांच्याही शाळा सुरू होतील. आता आम्ही तिसरीत जाणार. एकदम मोठ झाल्यासारखं वाटतंय, कारण आता आमची शाळा सकाळची नसून पूर्ण वेळ 12 ते 5 अशी होणार. आता दुपारी झोपता पण येणार नाही. त्यात एक विषयही वाढला, म्हणजे अभ्यासही वाढणार. पण शाळेत मिळणाऱ्या नव्या पुस्तकांची उत्सुकता खूप जास्ती आहे. नवीन पुस्तकांचा वास मला खूपच आवडतो. मोठा श्वास घेऊन तो मी मनात भरून घेते. या वर्षी शिक्षकही नवीन येणार, कोण येतील याची उत्सुकता आहे. पावसाळा आहे, बाबांनी नवा रेनकोट आणलाय. नवीन दप्तर वह्या घेऊन कधी एकदा शाळेत जाते असंही झालं आहे. मित्रमैत्रिणींना भेटण्याचीही खूप ओढ लागलेली आहे. आता पुन्हा आम्ही मित्रमैत्रिणी एकत्र अभ्यास करू आणि खेळूही. धन्यवाद.
3: मैत्रिणींनो, माझे नाव ऋतुपर्णा रघुवीर रामदासी. मी बापटवाल शाळेमध्ये इयत्ता 3 शिकत आहे. पण आता एक आनंदाची गोष्ट आहे, आता 15 जून जवळ आला आहे, म्हणजे आपली

0: आम्ही सगळे मिळून मज्जा मज्जा करत स्नेहगोलन करणार. पण दुसरीकडं असंही वाटत, आता आमची सुट्टी संपली, मामाकडं थोडं दिवस राहायचं होत, पण राहू दे, आता 15 जून जवळ आलाय म्हणजे माझी शाळा आली आहे, म्हणून आता रिमझिम पाऊस पण आलाय ना, म्हणून अभ्यास करायला मी रिमझिम पावसात भिजत जाणार आहे शाळेत. नवीन मित्रमैत्रिणींशी खूप भारी भारी मज्जा करणार आहे. आणि तर चला तर मैत्रिणींनो, आता नवीन गणवेशामध्ये, नवीन पुस्तकांमध्ये रिमझिम पावसात भिजत जाणार आहे मी तर. मी तर छान रिमझिम पावसात नाचत खेळत जाणार आहे शाळेत. तर चला आपण जाऊया शाळेला. पण मी तर शाळेत जाण्यासाठी खूप म्हणजे खूप उत्सुक आहे.
1: नमस्कार, मी सुप्रिया सुनील पाटील, सहाय्यक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा ढवळी, तालुका मिरज. या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आपण सर्वांशी हितगुज करू इच्छिते. या नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होत आहे, त्यामुळे साऱ्या बाजारपेठा शालोपयोगी साहित्यांनी खचाखच भरलेल्या आपणास दिसतात. आणि त्यांच्या खरेदीसाठी सुरू असणारी पालकांची आणि मुलांची लगबग त्या सर्वांचा उत्साह दर्शवते. मित्रांनो, अन्न, वस्त्र, निवारा या 3 मानवाच्या मूलभूत गरजा असल्या तरी आजच्या काळातील शिक्षण ही 4थी अत्यंत महत्त्वाची मूलभूत गरज ठरली आहे. आणि त्यासाठीच हे शाळांचे प्रयोजन. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर जेव्हा शाळा सुरू होतात तेव्हा काही मुले खूप आनंदी असतात, कारण आता ती वरच्या इयत्तेत प्रवेश करत असतात. मित्रांच्या भेटीगाठी होणार असतात. जी दंगा, मस्ती, अभ्यास, खेळ, स्पर्धा त्यांनी महिनाभर मिस केलेलं असतं ते सर्व आता पुन्हा सुरू होणार असते. पण काही मुले मात्र थोडीशी भांबावलेली असतात, कारण ती नव्यानेच या वातावरणात येणार असतात. साधारणतः इयत्ता 1लीत नव्याने प्रवेश घेतलेली मुले. खरं तर आजकाल शिशुविहार, अंगणवाडी, लहान गट, मोठा गट, प्ले स्कूल यासारख्या सुविधांमुळे मुलांना घरापासून थोडा वेळ म्हणजे 1-2-3 तास दूर राहण्याची सवय असते. त्यामुळे 1ली देताना ती फारशी बुजत नाही, फक्त वातावरण बदलते आणि वेळ मात्र वाढतो, त्यामुळे थोडीशी गोंधळतात. पण मित्रांनो, काही अशी पण असतात जी कधीच अंगणवाडीतही गेलेली नसतात. पालकही आपल्या मुलांच्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार या भावनेने खूप उत्साही असतात. सर्व नव्या नव्या शालेय वस्तू त्यांची खरेदी करून मुलाला छानसे तयार करून मुलाला शाळेत घेऊन येतात. आता माझ्या पाल्याच्या विकासाचा, प्रगतीचा पाया भक्कम रचला जाईल अशा अपेक्षेने शाळेत येतात. आणि आम्ही शिक्षक, मुख्याध्यापक, आमचे अधिकारी, संपूर्ण शिक्षण विभागही या प्रसंगाची एखाद्या समारंभाप्रमाणे तयारी करत असतो, कारण आम्हालाही नवी सक्षम सुजाण पिढी घडवायची असते, जिच्या हाती देश आणि समाजाचे भवितव्य सुपूर्द करायचे असते. यासाठी मुलांच्या शाळा प्रवेशाचा उत्सव आमच्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये साजरा केला जातो. खरं तर हा उत्सव आम्ही 3 वेळा साजरा करतो, म्हणजे सुरुवातीला आपल्या भारतीय परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन मुलांची नावे शाळेत दाखल होतात त्यावेळेस पहिल्यांदा हा शाळा प्रवेश उत्सव साजरा केला जातो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतात, 6 प्रकारचे स्टॉल्स असतात, ज्यामध्ये सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांची नावनोंदणी करून घ्यायची असते. पुढे नावनोंदणीचा हा स्टॉल झाला,

0: शारीरिक विकास, भाषा विकास, अंकगणितीय विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास अशा विविध प्रकारचा विद्यार्थ्याचा शाळेत येण्यापूर्वीचा विकास नोंदवण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य प्रत्येक स्टॉलवर ठेवलेले असते. म्हणजे उदाहरणार्थ शारीरिक विकास या स्टॉलवरती त्या विद्यार्थ्याची वजन उंची घेतली जाते. त्याचबरोबर त्याच्या शारीरिक अवयवांचा स्नायूंचा विकास लक्षात घेण्यासाठी तिथे अनेक प्रकारचे खेळाचे साहित्य असते, जसे की दोरी उडी, चेंडू. आणि त्यातून या कृती करताना मुलगा स्वतःहून करतो, त्याला इतरांची गरज लागते हे पाहिले जाते आणि त्याच्या शारीरिक विकासाची नोंद केली जाते. याप्रमाणे बाकीच्या ठिकाणीही तशा प्रकारचे साहित्य असते. शेवटी पालकांना साहित्य वाटप केले जाते, ज्यामध्ये मुलांसाठीचे एक ॲक्टिव्हिटी बुक कृती पुस्तिका दिली जाते. यातील कृती पालकांनी मुलांकडून सुट्टीमध्ये शाळा पूर्वतयारी या सदराखाली करून घ्यावयाच्या असतात. आणि त्यानंतर जेव्हा आता शाळा सुरू होतील तेव्हा पुन्हा एकदा असाच शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येईल, ज्यामध्ये या महिनाभरात केलेल्या विविध कृतीतून मुलांच्या मध्ये झालेला विकास नोंदवला जातो. मुलांचा बुजरेपणा दूर करण्यासाठी खूप छान असे सेल्फी पॉइंट तयार केले जातात या उत्सवात. त्यांचे स्वागत अगदी वाजत गाजत केले जाते. शाळेत औक्षणीय होते, तसेच त्यांचे शाळेतील पहिले पाऊल म्हणून त्यांच्या पायांचे ठसे घेतो. ते वर्गात प्रदर्शनीवर नंतर लावण्यात येतात. असे खेळीमेळीचे आनंदाचे वातावरण निर्माण केले जाते, ज्यातून मूल शाळेत रमावे, टिकावे आणि शिकावे असेच आम्हा सर्वांना वाटते.
1: नमस्कार, माझे नाव विनायक जाधव. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. या स्पर्धात्मक युगात आपला मुलगा कुठेही मागे पडू नये ही जबाबदारी पालकांच्यावर आली आहे. पूर्वी फक्त गुरुजनांच्यावर ही जबाबदारी होती, पण यामध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. संगणक युगानंतर आता चॅट जीपीएचा जमाना आला आहे, त्यामुळे करिअरचे क्षेत्र हे विस्तीर्ण झाले आहे. ह्या विस्तीर्ण करिअर क्षेत्रात माझा मुलगा कुठेही मागे पडणार नाही यासाठी मात्र पालकांच्या खिशाला चांगलाच तडाखा बसत चालला आहे. वाढलेली शैक्षणिक फी, भरमसाठ पुस्तकाच्या किमती, महागडे क्लासेसची फी यावर भर, म्हणजे की मुलांना ने आण करण्यासाठी होणारा रिक्षाचा खर्च, त्यामुळे पालकांना आर्थिक फटका बसत चाललाय. माझा मुलगा कुठेही मागे पडू नये, त्याचे करिअर चांगले व्हावे यासाठी पालक हा आर्थिक भूर्दंड सहन करत चाललाय. पण यावर आता सर्वांनी विचार केला पाहिजे. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही प्रयत्न झाले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे.

बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी पत्ता लिहून घ्या: बालसभा, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली. मुलांनो, तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहतोय. तेव्हा आता या कार्यक्रमातून मला आदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

बालसभा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:41 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोते हो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:45 होत आहेत. सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 वाजता न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमी.